श्रोते हो, सुप्रभात. FM 101.7 MHz पर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 26 वैशाख शके 1948, 16 मे 2026. आमच्या आजच्या या सभेत मी मिलन नायगडे आपलं स्वागत करते. सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

श्रोत्यो, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनेवर वाजवलेला राग आसावरी आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 6 वाजतात. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: मुंगी स्वतः अफाट ऊर्जा घेऊन प्रयत्नाची शिकस्त करून जीवन संक्रमण करत असते. हे सारं करताना तिची सामाजिकता, जीवननिष्ठा, शिस्त, जगण्याची कार्यपद्धती, संरक्षण प्रणाली, युद्धनीती, अन्न शोधन पद्धती, संदेशवहन सारच विस्मयकारक आहे. असंख्य फुलातील मध गोळा करून मधाचे पोळे बनवणारी मधमाशी, काडी काडी गोळा करून घरट बांधणारी सुग्रण, अशी असंख्य उदाहरणे आपल्याला जीवसृष्टीत दिसतात. संकट चांगल्या माणसाच्या वाट्याला नेहमीच येतात, कारण या संकटाला धीरानं कसं तोंड द्यावं हे त्यांना जणू माहीत असतं. आई मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, संत तुकाराम काय किंवा सर्वच संत मंडळी ईश्वरावर विश्वास ठेवतात आणि मार्गक्रमण करतात. भगवद्गीतेतही म्हटलेलं आहे, कर्मण्येव अधिकारस्य मा फलेषु कदाचन. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. महाभारतात अथक प्रयत्न करूनही एकलव्यानी आत्मसात केलेली धनुर्विद्या, शरीराची अनेक अंगे गलित गात्र होऊनही केवळ डोक्याच्या साह्याने कॉम्प्युटर ऑपरेट करून ब्रह्मांडाच्या उगमाचे रहस्य उकलण्याची उमेद ठेवणारे शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची शिक्षणाची आणि शिकवण्याची तळमळ सर्वश्रुतच आहे. संत तुकाराम प्रयत्नवादाचे एक सुंदर सुभाषितच सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. प्रयत्न करत राहा, फळ मिळणारच.
1: श्रोते हो, अमृतधारा या कार्यक्रमात प्रयत्नवाद याविषयी विद्या पाटील यांचे विचार आपण ऐकले आहेत. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेली पारंपरिक रचना, संगीतबद्ध केली आहे नंदू होनप यांनी.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
2: श्रोत्यो, स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेलं श्रीकांत अमरे यांचं गीत. संगीत आहे शांक नेल यांचं.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आमचा स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला.
1: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: आपण ट्यून केलं 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. 6:40 आणि 17 सेकंद झाली आहेत. कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया भाजीपाला पिकाचे प्रभावी पीक संरक्षण याविषयीची माहिती.
5: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिल पांडे, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली छत्रपती संभाजीनगर. आज आपण मे महिन्यामध्ये भाजीपाला पिकाचं प्रभावी पीक संरक्षण कसं करावं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो, वांगी, भेंडी, कोबी, मिरची, काकडी इत्यादी भाजीपाल्याचा समावेश होतो. ही अत्यंत नाजूक, जलद वाढणारी पिके आहेत, त्यामुळे कीड, रोग आणि तण या व्यतिरिक्त हवामानाचा परिणाम या पिकांवर फार मोठ्या प्रमाणावर आणि लवकर होतो. म्हणून योग्य पीक संरक्षण उपाययोजना केल्यास उत्पादन आणि गुणवत्ता दोन्हीही वाढवता येतात. यामध्ये भाजीपाला पिकांना कीड, रोग, तण व इतर हानिकारक घटकांपासून वाचवण्यासाठी

0: केलेल्या सर्व उपाययोजना म्हणजे भाजीपाला पिकांचे पीक संरक्षण होय. भाजीपाला पिकांमध्ये प्रमुख येणाऱ्या समस्या म्हणजे प्रामुख्याने कीड, यामध्ये टोमॅटो फळ पोखरणारी आळी, पांढरी माशी, शेंडा व फळ पोखरणारी आळी, या व्यतिरिक्त काही रस शोषण करणाऱ्या किडी जसे की मावा, तुडतुडे, फुलकिडे, माइट्स म्हणजे कोळी इत्यादी रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होतो. या किडी पाने कुरतडतात, पाने खराब होतात आणि उत्पादनामध्ये घट होते. रोगांच्या बाबतीमध्ये काही बुरशीजन्य रोग आहेत, यामध्ये करपा, डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू आहेत. जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरियलमध्ये विल्ट आहे किंवा पानावरील डाग आहेत. विषाणूजन्य किडींमध्ये पान कुरळे होणे, पिवळेपणा येणे. तणांच्या बाबतीमध्ये ही तण पिकांशी स्पर्धा करून अन्नद्रव्य पाणी कमी करतात आणि कीड आणि रोग वाढवतात. हवामानामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, तापमानातील बदल, आर्द्रता वाढ याचा परिणाम हा या पिकांवर होत असतो. यासाठी पीक संरक्षणाच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या बाबी आपण भाजीपाला पिकांमध्ये जर राबवल्या तर कीड व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो. यामध्ये रोगमुक्त बियाणाचा वापर करणे, पिकांची फेरपालट करणे, योग्य अंतरावर लागवड करणे, पाण्याचा निचरा व्यवस्थापन करणे आणि शेती स्वच्छ ठेवणे इत्यादी पद्धतीचा वापर करून किडीचं प्रमाण आपण कमी करू शकतो. यांत्रिक पद्धतीमध्ये हाताने कीड वेचणी करणे, प्रकाश सापळ्यांचा वापर करणे, चिकट सापळ्यांचा वापर करणे, या सोप्या सोप्या उपाययोजनांचा किंवा पक्षी थांबे बसवणे या पद्धतीचा अवलंब करून आपण किडीचं नियंत्रण हे करू शकतो. जैविक पद्धतीमध्ये उपयुक्त कीटक जसे की ट्रायकोग्रामा, क्रायसोपरला या मावा खाणाऱ्या किडीचा उपयोग करू शकतो. वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर करून सुद्धा आपण या किडीचं नियंत्रण हे करू शकतो. आणि जर या सर्व उपाययोजना वापरून जर नियंत्रण झालेच नाही तर योग्य रासायनिक कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करून आपण कीड आणि रोगांचं नियंत्रण करू शकतो. अशा पद्धतीनं छोट्या छोट्या उपाययोजनांचा वापर करून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती अवलंबा आणि भाजीपाला पिकांचं संरक्षण करा. धन्यवाद.
1: श्रोते हो, कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात.
2: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
3: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
2: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
4: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
2: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
5: विजिट atmamalikonline.com.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 6:45 होत आहेत. श्रोते हो, ऐकूया आरोग्यम धनसंपदा हा प्रायोजित कार्यक्रम. आज यामध्ये फायब्रॉइड आणि वंध्यत्व याविषयी डॉक्टर मंजू जिल्हा यांची किरण मातकर यांनी घेतलेली मुलाखत.
6: नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी किरण मातकर आपलं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत फायब्रॉइड आणि वंध्यत्व याविषयी. आपल्यासोबत आहेत स्त्रीरोग आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉक्टर मंजू जिल्हा मॅडम. नमस्कार मॅडम.
7: नमस्कार
6: मॅडम. सुरुवातीला आम्हाला सांगा की फायब्रॉइड म्हणजे नेमकं काय?
7: फायब्रॉइड ह्या गर्भपिशवीमध्ये तयार झालेल्या गाठी असतात. आपल्याला जेव्हा पाळी यायला लागते तेव्हा एक इस्ट्रोजन नावाचं स्त्रीचं हार्मोन तयार होत असतं शरीरात, आणि काही काही स्त्रियांमध्ये हे फायब्रॉइड तयार होण्याची टेंडन्सी असते, आणि हे फायब्रॉइड हे स्त्रीच्या इस्ट्रोजन हार्मोनवर डिपेंडंट असतात. बऱ्याचदा ह्या फॅमिलीमध्ये दिसतात, म्हणजे आईला फायब्रॉइड, मुलीला फायब्रॉइड, बहिणींना फायब्रॉइड, मावशीला फायब्रॉइड. हे जे फायब्रॉइड असतात ह्यांच्यामुळे अनेक सिम्पटम्स स्त्रियांमध्ये तयार होतात.
6: मॅडम, फायब्रॉइड आहे हे महिलांनी कसं ओळखावं?
7: सहसा ज्या महिलांना फायब्रॉइड असतात त्यांना त्या फायब्रॉइडची गर्भाशयात लोकेशन कुठे आहे त्याप्रमाणे सिम्पटम असतात. जितकी गर्भाशयाच्या आतल्या आवरणाच्या जवळ फायब्रॉइड असेल तितकं पाळीमध्ये ब्लिडिंग जास्त, त्याच्यानंतर वेदना पण होतात आणि गर्भधारणा होत नाही. आणि जितकं एंडोमेट्रियम म्हणजे आतल्या लाइनिंग पासून दूर फायब्रॉइड असेल तितका सिम्पटमलेस असतो किंवा पेशंटला काही सिम्पटम कळतच नाही. जोपर्यंत तो खूप मोठा होत नाही तोपर्यंत तिच्या लक्षात पण येत नाही की तिला फायब्रॉइड आहे.
6: डॉक्टर जिल्हा मॅडम, मग या फायब्रॉइडमुळे वंध्यत्व येऊ शकतं?
7: हो, जर का हा फायब्रॉइड गर्भाशयाचा जो आतला भाग आहे ज्याला आपण म्हणतो एंडोमेट्रियल कॅव्हिटी, ह्या एंडोमेट्रियल कॅव्हिटीमध्ये जर का घुसत असेल किंवा तिथे ग्रो होत असेल तर हा एक कॉपर्टी सारखं काम करतो आणि गर्भधारण

0: होऊ देत नाही. तेव्हा जितक्या जवळचा इव्हन जर का एंडोमेट्रियम लाइनिंगला टच जरी होत असेल फायब्रॉइड, तरी वंध्यत्व त्या फायब्रॉइडमुळे राहू शकतं.
1: मॅडम, गर्भाशयात फायब्रॉइड आहे याचं निदान कसं करता आपण?
0: आता मला वाटतं सगळ्याच स्त्रीरोग तज्ज्ञांकडे सोनोग्राफी मशीन आहे आणि मायांगातून सोनोग्राफी केली तर अगदी सहज फायब्रॉइड्स दिसतात. आणि ते गर्भाशयाच्या आतल्या भागातून किती दूर आहेत, त्याचा साईज किती आहे, त्याच्या भोवती रक्ताचं प्रमाण कसं आहे, हे सगळं सोनोग्राफीत अतिशय सहजपणे निदान होतं.
1: डॉक्टर, वंध्यत्व असलेल्या कोणत्या स्त्रियांना फायब्रॉइड काढणं आवश्यक आहे?
0: जो फायब्रॉइड गर्भपिशवीच्या आत डोकावतोय त्याला 100% काढायलाच पाहिजे. जो दूर आहे म्हणजे गर्भपिशवीच्या बाहेरच्या बाजूला आहे त्याला आपण हात नाही लावला तरी चालतो. पण सहसा 5 सेंटीमीटरच्या पेक्षा जास्त गर्भाशयाच्या मसल्स मधला जो फायब्रॉइड असतो त्याला सुद्धा आपण काढलं तर प्रेग्नन्सी लवकर राहते. आणि काही काही फायब्रॉइड असतात ते हायब्रिड फायब्रॉइड म्हणतो आपण त्यांना, जे गर्भाशयाच्या लाइनिंग म्हणजे एंडोमेट्रियल लाइनिंगला पण टच करतायत आणि बाहेरपर्यंत पण पोहोचतायत. हे पण फायब्रॉइड्स काढून टाकल्यानंतरच गर्भधारणा सहज राहू शकते.
1: ही फायब्रॉइड काढण्याची मग पद्धत कशी आहे बरं?
0: हे फायब्रॉइड काढण्याच्या सहसा आजकाल जवळपास सगळेच जण फायब्रॉइड दुर्बिणीने काढतात. जर का हा संपूर्णपणे गर्भाशयाच्या आत असेल फायब्रॉइड, आपण त्याला फिगो टाइप 0 म्हणतो, तर तो गर्भाशयाच्या आत दुर्बीण टाकून एका रिसेक्टोस्कोपनी, जसं आपण नारळ कसं काही खरवडतो तसं, त्या रिसेक्टोस्कोपनी त्याचे तुकडे तुकडे करून तो काढला जातो. याच्यावर पोटावरून काहीच ऑपरेशन लागत नाही. पण हा फायब्रॉइड जर थोडाफार प्रमाणात जरी मसल्स मध्ये असेल तर मात्र वरून दुर्बिणीने तो लोकेट करून आपण गर्भपिशवी कट करून तो जसं का एखाद्या फळातली बी कशी बाहेर काढतो तसा तो बाहेर काढून मग गर्भपिशवी शिवून टाकतो. आणि हे दुर्बिणीचं ऑपरेशन असल्यामुळे पेशंट अगदी 1 किंवा 2 दिवसात अगदी बरा होऊन घरी जातो.
1: डॉक्टर, फायब्रॉइड काढलं आणि नंतर गर्भधारणा झाली तर मग काय काळजी घ्यावी?
0: ज्या स्त्रियांना फायब्रॉइड काढल्यानंतर गर्भधारणा होते त्यांना एकच महत्वाचं त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या वेळेला त्या पूर्ण टर्मला जातात त्यावेळेला गर्भपिशवी कट झालेली असते. म्हणजे आपण जे वरून काढलेले असतात ज्याच्यात आपण गर्भपिशवी कापून, असं मी म्हटलं, बियांसारखा फायब्रॉइड बाहेर काढलेला असतो, तर ती फायब्रॉइड तिथे वीक एरिया असते. आणि 9 महिन्याचा गर्भ जेव्हा गर्भपिशवीमध्ये असतो तेव्हा तिचे मसल्स खूप स्ट्रेच झालेले असतात आणि ती वीक फायब्रस एरिया जेव्हा बाळंतपणाच्या कळा येतात तेव्हा ती फाटून बाळ पिशवीच्या बाहेर येऊ शकतं. त्यामुळे नॉर्मल लेबरचा प्रयत्न न करता प्लॅन्ड सीझर करणं सगळ्यात सेफ आणि बेटर असेल ज्यांना मायोमेक्टॉमी झालेली आहे अशा पेशंट्सना. फक्त जो फिगो टाइप 0 आहे, जो गर्भपिशवीच्या आतून काढलेला फायब्रॉइड आहे, त्याच्यासाठी मात्र नॉर्मल डिलिव्हरी केली तरी हरकत नाही.
1: श्रोत्या, आताच आपण फायब्रॉइड आणि वंध्यत्व याविषयी अतिशय उपयुक्त माहिती डॉक्टर मंजुजिल्ला मॅडम यांच्याकडनं जाणून घेतली. धन्यवाद डॉक्टर.
0: धन्यवाद.
2: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 6:50 होत आहेत. परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.

श्रोते हो नमस्कार. राज्यस्तरीय परिसर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोते हो, सौर चूल हे थेट सूर्यप्रकाशातील उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारे एक पर्यावरणपूरक साधन आहे. यात लाकूड, गॅस किंवा वीज यासारख्या पारंपरिक इंधनाची गरज नसते. आता सौर चुलीचे भरपूर असे प्रकार आहेत, त्याचे फायदे देखील आहेत. तर हे

0: आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपण सौर चूल याविषयी माहिती ऐकूयात. लेखन धनंजय मुदगलकर, निवेदन सीमंतिनी कुंडीकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण सौर चूल याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सौर चूल ही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारी एक पर्यावरण पूरक, इंधनमुक्त आणि किफायतशीर पद्धत आहे. श्रोते हो, हे उपकरण सूर्यप्रकाश थेट उष्णतेमध्ये रूपांतरित करतं, ज्यामुळं गॅस किंवा लाकडाची बचत होते. सौर चुलीची काही वैशिष्ट्य आणि माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सौर कुकर मधील आरसा किंवा परावर्तक धातू सूर्यकिरण एका लहान जागेवर केंद्रित करतो, ज्यामुळं पेटीतील तापमान वाढतं आणि अन्न शिजतं. या सौर चुलीचे दोन प्रकार आहेत, जसं की पेटी सौर चूल आणि पॅराबोलिक सूर्य चूल. पेटी सौर चूल घरगुती वापरासाठी, डाळ भात भाज्या शिजवण्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि पॅराबोलिक चूल जास्त तापमानासाठी, म्हणजे तळणं किंवा भाजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्रोते हो, या चुलीचा वापर केल्यामुळं इंधनाची बचत होते, यातून शून्य प्रदूषण निर्माण होतं, अन्नातील पोषक तत्व टिकून राहतात आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपी अशी ही सौर चूल आहे. सूर्याच्या प्रकाशावर चालणारी ही चूल असल्यानं सूर्यप्रकाश असतानाच आपण यावर अन्न शिजवू शकतो. या चुलीवर अन्न शिजवण्यासाठी 1 ते 3 तास आपल्याला लागू शकतात. आणि हो, सौर चुलीवर जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा काही गोष्टी पाळणं खूप आवश्यक आहे, जसं की पाण्याचं प्रमाण योग्य राखणं खूप आवश्यक असतं. श्रोते हो, ही पद्धत पूर्णपणे धूरमुक्त आणि पर्यावरण पूरक आहे. यामुळं श्वसनाचे आजार होण्याचा धोका कमी होतो, विशेषतः ग्रामीण भागात जिथे चुलीचा वापर अधिक होतो त्या ठिकाणी सौर चूल अतिशय उपयुक्त आहे. एकदा सौर चूल खरेदी केल्यानंतर तिचा इंधन खर्च शून्य असतो. आरसे स्वच्छ ठेवण्याव्यतिरिक्त त्याला फारशा देखभालीची गरजही नसते आणि हो, यात उघड्या ज्वाला नसतात, त्यामुळं आगीचा धोकाही नाही आणि यात अन्न जळण्याची शक्यताही नाही. फक्त वरण भात शिजवण्यापुरतंच याचा वापर होत नाही, तर भाज्या बनवणं, शेंगा दाणे रवा भाजणं, बासुंदी बनवण्यासाठी या सौर चुलीचा वापर आपण करू शकतो. श्रोते हो, सौर चुलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे, कारण यामुळं पर्यावरणाचं रक्षण आणि पैशांची बचत दोन्हीही होतं. एकदा आपण या सौर चुलीसाठी खर्च केला की आपल्याला आयुष्यभर मोफत इंधन मिळतं. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींपासून आपली सुटका होऊन आपला मोठा फायदा होऊ शकतो. सौर चूल आरोग्याच्या दृष्टीनं देखील आपल्याला खूप फायदेशीर आहे. सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच झाडांची कत्तल थांबवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, म्हणजेच पर्यावरण पूरक अशी ही सौर चूल प्रत्येकाच्या घरोघरी असावी, हो ना? तेव्हा श्रोते हो, सौर चुलीचा वापर घरोघरी व्हावा यासाठी चला जनजागृती करूया. सूर्य देतो मोफत ऊन, सौर चूल वापरा मनापासून. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण सौर चूल याविषयीची माहिती ऐकलीत.
2: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन.
4: बदला बदला सवय बदला.
5: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
4: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: श्रोते हो, कधी मन अचानक कुणाच्या आठवणींनी भरून येतं तर कधी एखादं गाणं त्या भावना अधिकच खुलवतं. ऐकूया तर

मनाच्या तारांना अलगद स्पर्श करणारा आवाज आणि भावनांना सुरांची साथ देणारं एक अजरामर गीत. स्वर आहे अर्थातच मोहम्मद रफी यांचा. वंदना विटनकर यांच्या गीताला संगीत दिले श्रीकांत ठाकरे यांनी.

0: श्रोते हो, मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना वेटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोते हो, पहाटेची वेळ, वातावरणात मंद गारवा, पक्ष्यांची किलबेल आणि मनात कुणाच्या तरी भेटीची हळवी चाहूल, अशा सुंदर क्षणी प्रेमाची भावना आणखीन खुलून येते. मराठी भावगीतांच्या दुनियेत आपल्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अरुण दाते, ऐकूया त्यांनी गायलेलं मनाला स्पर्शून जाणारे हे गीत.

0: श्रोते हो, अरुण दाते यांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा सुमधुर मराठी

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।
1: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे।
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 मेगा हर्ट्स वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।
3: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
4: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा।
3: अरे वा,
4: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा।
3: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर,
4: आजच कॉल करा
3: 9637 35 49 85
4: 9637 354985।

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील, पण त्याआधी

0: करू या वेगी
1: विसरू नका येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतय तुमच्याच महसूल मंडळात.
2: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये प्रति किलो दरानं कांदा खरेदी, केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा. प्रधानमंत्री आवास योजनेत 5 लाख घरांचं वितरण, 5 वर्षात राज्य बेघरमुक्तीचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची येत्या 21 जून रोजी नीट UG फेरपरीक्षा. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक चिराग जोडी उपांत्य फेरीत दाखल. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमध्ये 26 मेच्या दरम्यान येण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात नाफेडच्या माध्यमातून 12.35 रुपये किलो या दरानं कांदा खरेदी सुरू करत असल्याची घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमधील 5 लाख घरांचं वितरण चौहान यांच्या हस्ते काल साताऱ्यात करण्यात आलं, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या ठिकाणी 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घराच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी कांद्यांच्या मुद्द्यावर बोलताना चौहान म्हणाले,
3: प्याज का उत्पादन

0: उत्पादन बंपर हो गया, बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही। ये पश्चिम एशिया मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, वहां भी नहीं जा पा रही, इसलिए प्याज के रेट गिर गए। प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नेफेड प्याज की खरीदी 12 रुपया 35 पैसा किलो शुरू करेगा।
1: ऊस उत्पादकांच्या प्रश्नाबाबत पुढील आठवड्यात दिल्लीत बैठक आयोजित करणार असल्याचंही चौहान यांनी यावेळी सांगितलं। VBG रामजी योजना 1 जुलैपासून कार्यान्वित होणार असल्याचं ग्रामविकास मंत्री चौहान यांनी सांगितलं। राज्यातील 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यासाठी सक्रिय राहणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली। ते म्हणाले,
0: या संकल्प हमारा, जितनी हमारी गरीब बहने हैं उनको लखपति बनाकर ही चैन की सांस लेंगे। 1 करोड़ बहने लखपति दीदी बनाई जाएगी, कोई बहन गरीब नहीं रहेगी, यह हमारा संकल्प है। और अब 1 जुलाई से विकसित भारत जी राम जी योजना शुरू हो रही है। गांव के विकास की पूरी योजना गांव में बना लो, गांव का हर महत्वपूर्ण काम उस योजना से पूरा होगा, गांव का संपूर्ण विकास करेंगे।
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। गेल्या वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला। येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। ते म्हणाले,
2: 30 लाख घरं आपल्याला दिली, 45 दिवसांमध्ये घरांना मान्यता, 10 लाख घरांना पहिला हप्ता, आणि आज तर हा रेकॉर्ड बघा, 1 वर्षामध्ये 5 लाख घरं पूर्ण करून त्याच्या चाव्या आज आपण त्याचं वितरण केलेलं आहे। हा देशातला रेकॉर्ड महाराष्ट्राने पूर्ण केलाय।
1: दरम्यान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण, नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत, तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर, अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकांवर आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीणमध्ये विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी, पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे। राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नांदेड पहिल्या, अमरावती दुसऱ्या आणि वर्धा जिल्हा तिसऱ्या स्थानी आहे। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची NEET UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार आहे। राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA कडून काल ही माहिती देण्यात आली। विद्यार्थ्यांना 14 जून पर्यंत प्रवेश पत्र दिली जातील। NTA मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं।

असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. परीक्षार्थींना यापूर्वी भरलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल तसंच ही परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी याला ताब्यात घेतलं होतं. त्याला काल चौकशीअंती पुण्यात अटक करण्यात आली. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य असलेल्या कुलकर्णीनं एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही विद्यार्थ्यांना पुणे इथल्या आपल्या निवासस्थानी विशेष शिकवणी दिली होती. या प्रकरणातली सह आरोपी मनीषा वाघमारे हिनं विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यात त्याला मदत केल्याचंही चौकशीत उघड झालं आहे. या विशेष शिकवणीत विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगण्यात आली. 3 मे रोजी घेतलेल्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी हे प्रश्न तंतोतंत जुळत असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. लातूर इथल्या एका खासगी शिकवणी वर्ग चालकाची काल सीबीआयनं चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. सीबीआयच्या पथकानं त्याच्या घरातून तसंच शिकवणी वर्गातून काही कागदपत्र ताब्यात घेतल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जूनपासून mahateet.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये केलं जातं हे योग्य नसल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं काल सकाळी मुंबईत एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे 2026 या वर्षाचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागे आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांना जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत काल ही माहिती दिली. या पुरस्कारांचं वितरण येत्या 20 तारखेला जागतिक मधमाशी दिनी छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित कार्यक्रमात होणार आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक जैविक तसंच सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करावा असं आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केलं आहे. भविष्यात रासायनिक खतांची उपलब्धता सुरळीत रहावी आणि खतांचं वाटप पारदर्शक तसंच योग्य पद्धतीनं व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक या प्रणालीवर आपली नोंदणी करणं अनिवार्य असल्याचं त्यांनी सांगितलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीच्या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. या जोडीनं जपानच्या ताकुमी नोमिरा आणि युईची शिमोगामीचा 21-12 आणि 21-13 असा पराभव केला. याच स्पर्धेत महिला एकेरीत उपउपांत्य फेरीत PV सिंधूचा जपानच्या अकाने यामुकची हिनं तर पुरुष एकेरीत उपउपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा थायलंडच्या कुंदलावुत विदित्सरनं पराभव केला. IPL क्रिकेट स्पर्धेत काल लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला.

0: या स्पर्धेत आज कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्ससोबत होणार आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. येत्या 24 तासात अंदमान समुद्र तसंच अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या काही भागात मान्सून पुढे सरकण्याच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण तयार होत आहे. दरम्यान राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक 45.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 43.4, परभणीत 43.9 तर धाराशिव इथं 41.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये प्रतिकिलो दरानं कांदा खरेदी, केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची येत्या 21 जून रोजी नीट यूजी फेर परीक्षा आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमध्ये 26 मेच्या दरम्यान येण्याचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 7:20 आणि 30 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, ऐका आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावतरंग. श्रोते हो, आज सकाळी 8:40 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय जनगणना प्रक्रियेविषयी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्रीयुत विनय गौडा जी सी यांची जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी घेतलेली मुलाखत. सकाळी 9:10 प्रायोजित कार्यक्रम अर्थनीती. आज यामध्ये आधुनिक काळातील गुंतवणूक याविषयी अशोक अमृतकर यांची मुलाखत. सकाळी 9:20 हिंदी चित्रपट संगीत. तसंच 10:30 आणि 2 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता. श्रोते हो, आज सकाळी 11:05 आपण ऐकणार आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम एका वेगळ्या विषयासह. 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज यामध्ये पारंपरिक धातुशिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत याचा भाग पहिला. तसंच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या अनुषंगानं संवाद चला कुटुंब जपूया या संवादाचा दुसरा भाग आज प्रसारित होईल. 12:45 निरंतर स्वरलहरी आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. 1:40 परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल. 2:30 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, याशिवाय सायंकालीन सभेत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होणारे कार्यक्रम असे आहेत. सायंकाळी 5:30 युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी. आज यामध्ये युवा मार्गदर्शन या सदरात 10वी 12वीनंतर करिअर कसं बनवावं याबाबत मार्गदर्शन. 6:30 सायन्स कॉर्नर. 7:15 वृत्तविशेष. 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती. आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. आज यामध्ये पंडित कैवल्यकुमार गुरव यांचं ख्याल गायन आपण ऐकाल. तर हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 7:30 शेतशिवार हा शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल. आज यामध्ये मे महिन्यात करावयाची शेतीची कामं आणि पीक संरक्षण याविषयीची माहिती. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.
2: सदाबहार हिंदी आणि मराठी गाणी.

ऐका आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रोज सकाळी 11:05 101.7 FM वर फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर सर्वजणात सर्वांच्या मनात.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र श्रोतेहो 7:25 होत आहेत. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखलेलं आहे आणि अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमाला आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, अनेक उद्योग आता उदयाला येत आहेत, तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट पर्यंत चांगलं आहे, पण पुढे ब्रँडिंग आणि मार्केटिंग मध्ये काही लोक कमी पडतात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
2: आम्ही आता एक सेंट्रलाइज एजन्सी सेक्टर स्पेसिफिक करायचा प्रयत्न करतो. अजून एक आमची याला जोडून एक असं आहे की आता स्टार्टअप्समध्ये काम करताना जसं मेडिकलमध्ये झालं की पूर्वी 25-30 वर्षापूर्वी एकच डॉक्टर असायचा, तो पूर्ण शरीरातल्या कुठल्याही व्याधीचा इलाज करायचा,
1: फॅमिली डॉक्टर.
2: पण आता फक्त चेहऱ्यापुरतं पाहिलं तर 50 डॉक्टर होतील. म्हणजे तसंच आत्ता स्टार्टअप्समध्ये झालेलं आहे, सेक्टर स्पेसिफिक सबसेक्टर्स खूप झाले. तर आम्ही आत्ता एक पॅनल करायचा प्रयत्न करतो, ॲडवायझरी बोर्ड क्रिएट करतोय की प्रत्येक सेक्टरसाठी एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असावा आणि त्याच्या सब्जेक्ट मॅटर खाली सबसेक्टरचे सब्जेक्ट मॅटर्स असावे. तर त्या माध्यमातून एखाद्या स्टार्टअपला एखादा प्रश्न असेल, त्याची आयडिया डेव्हलप करण्यासाठी असेल, त्याचा प्रयत्न करतो. मी चेन्नईमध्ये एक चांगलं AI मॉडेल बघितलं की तुम्ही जर एखादी आयडिया त्याच्यात टाकली की मला रॉ थॉट ही आहे, तर एक कम्प्लीट रिपोर्ट जनरेट होतो आणि त्याच्यामध्ये त्याला मार्केट व्हायबिलिटी किती आहे, टेक्नॉलॉजिकल परसिवन्स किती आहे, तुम्हाला प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी किती खर्च येऊ शकतो, कुठला स्किल सेट लागू शकतो आणि मोर ओवर हे जर तुमची आयडिया सक्सेसफुल झाली तर तुम्ही कोणाला विकू शकता.
1: सर, आपण जेव्हा इनोव्हेशन म्हणतो तर तेव्हा त्यामध्ये नवीन गोष्टी तर येतातच, पण ज्या गोष्टी आता आहेत म्हणजे एक्झिस्टिंग आहेत, तर त्याच्यामध्ये देखील इनोव्हेशन, तर हे पण इनोव्हेशन धरलं जातं का?
2: हो, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे जसं प्रगती हा विषय कधीच स्टॅटिक नसतो, इट्स अ डायनॅमिक, इट्स अ फ्लोइंग. तर इनोव्हेशन मध्ये सुद्धा हे आम्ही जे प्रयत्न करतोय, नवीन प्रॅक्टिसेस आणणं, इनोव्हेशनला अजून स्मूथ करणं. दुसरा गोष्ट आहे की इनोव्हेशन प्रत्येक खेड्यात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक गावात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक वस्तीवर पोहोचलं पाहिजे. जे अंत्योदयाचा विषय आहे की प्रत्येक घटकापर्यंत सरकारने जावं, समाजाने जावं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणावं. मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये होतो, स्किलचा माझ्याकडे विषय होता, तर आम्ही एक कौशल समरसता म्हणून लिहिलं. समरसता हा विषय म्हणजे प्रत्येकाला इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा म्हणतो आपण. मग सगळ्या क्षेत्रात असेल तर कौशल्यातही असावी म्हणून आम्ही अनुसूचित जातीच्या 250 मुलांना उद्यमितेचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक करायचा प्रयत्न केला. तर ही समरसता आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ही सगळीकडे आली पाहिजे मला असं वाटतं.
1: बरोबर. सर, आता महाराष्ट्रात असलेलं एखादं यशस्वी स्टार्टअप, त्याचं एखादं तुम्ही उदाहरण, अनेक असतील पण एखादं उदाहरण देऊ शकाल का जे आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल?
2: एक पॅड केअर म्हणून आहे, जे महिलांच्या समस्यांच्या रिलेटेड त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दुसऱ्या एक आमचं इन्क्युबेटर मॅजिक म्हणून आहे, ते मराठवाड्यामध्ये चांगलं काम करतं आहे. IIM नागपूर आहे, ते आमचं इन्क्युबेटर आहे, ते काम करतं आहे. VGTI मध्ये आम्ही रिसेंटली इन्क्युबेटर सुरू केलेलं आहे. मुंबई विद्यापीठा

0: मध्ये आम्ही एक मोठ्या लेवलचं इन्क्युबेशन करायचा प्रयत्न करतोय. तर सगळेजण त्या त्या क्षेत्रात काम करतात, पण यांना अजून स्ट्रेंथन करणं, अजून मजबूत करणं ही प्राथमिकता आमच्यासाठी.
1: बरोबर. आपण म्हणतो की पारंपरिक पद्धतीने जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात मुख्यत्वे करून नोकरी केली जाते, किंवा एक असा एक माइंडसेट असतो एक की नोकरी कर म्हणजे कुठेतरी सेटल हो अशा पद्धतीने. तर ह्या स्टार्टअपच्या माध्यमातून सामान्य एखादा तरुण तर त्याला उद्योजक बनण्यासाठी काय काय फायदे तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने तो उद्योजक बनू शकतो आणि ह्या स्टार्टअप पॉलिसीज त्याला कशा उपयोगी पडू शकतात?
0: आम्ही आयडिएशन स्टेजपासून सपोर्ट करतोय. जिल्हा लेवलला हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे थँक्यू फॉर दिस क्वेश्चन की आम्ही आत्ता एक स्टार्टअप यात्रा म्हणून करणार आहोत. म्हणजे ती यात्रा आता आणि एक स्टार्टअप वीक हे दोन मोठ्या स्कीम्स आहेत. स्टार्टअप यात्रेचा उद्देश असा आहे की ते प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचायचं आहे, प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं आहे. तर स्टार्टअप्स काय आहे आणि स्टार्टअप्स तुमच्या याच्यासाठी काय करू शकतं आयुष्यासाठी की तुमच्या करिअरसाठी, तर त्याच्यासाठी आम्ही स्टार्टअप यात्रा करतो आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये ती यात्रा जाणार आहे. त्याच्यामध्ये विमेनसाठी एक वेगळी विंग असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी वेगळी वेग असेल, आणि रुरल आंतरप्रेन्युअर आणि स्टार्टअपसाठी एक असेल. तर त्यांना कम्प्लीट इकोसिस्टीम तिथे मिळेल. एक छोटासा तिथे हाफ डे वर्कशॉप होईल. तिथल्या सगळ्या ज्या घटक आहेत म्हणजे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, त्या गावातले नगरपालिका जे काही संविधानिक संस्था आहेत त्यांचं इन्क्लुझिव्ह असेल, तिथल्या शाळा असतील, त्या सगळ्या मुलांना आम्ही हाफ डे वर्कशॉप प्रत्येक तालुक्यात करून उद्यमिता काय, त्याची मानसिकता काय, आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक प्रत्येकदा मोटिवेशन लागतं. तर रुरल हिरोज कोणकोण आहेत आणि ज्याच्यात वी वाला जो कॉन्सेप्ट आहे, विमेन एंटरप्रेन्योरशिप वाला, ज्या महिला उद्यमी मोठ्या झाल्यात त्यांच्या कथा असतील, त्यांचं कथन असेल, किंवा त्यांच्या लाईफमधले एक्सपिरियन्सेस असतील. आपण कुणी जर पाहायला गेलो कुठल्याही फील्डमध्ये, किंवा आपण तर अहिल्या देवींना सगळ्यात ग्रेट मानतो विमेन, शी वॉज नॉट ओनली दी ॲज अ गव्हर्नर पण शी डीड लॉट ऑफ थिंग्स फॉर दी विमेन स्किल डेव्हलपमेंटपासून. तर हे मोठे उदाहरणं समाजात पोहोचवणं, माझ्या जिजाऊचं उदाहरण समाजात पोहोचवणं, हे सगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना प्रेरित करणं आणि करिअरमध्ये उद्योजकता किती इम्पॉर्टंट आहे तर त्याचं महत्त्व सांगणं हे या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. स्टार्टअप ही की अजी वेगळी कॉन्सेप्ट आहे की ज्याच्या माध्यमातून सगळ्या स्टार्टअप्स त्याच्यात कॉम्पीट करतील. आणि आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी एक खूप चांगला विषय बजेटमध्ये घेतला की जनरली आपण असं म्हणतो की माझी स्टार्टअप रेडी आहे, माझ्याकडे आयडिया आहे, प्रोडक्ट आहे, पण विकू कोणाला? तर कॉर्पोरेटमध्ये प्रयत्न करताना खूप त्रास होतो. तर आत्ता बजेटमध्ये अनाऊन्स झालं की 50 जे स्टार्टअप्स असतील सिलेक्टेड आम्ही त्यांना एक त्यांचे कॉम्पिटिशन्स घेऊ, ज्युरीज फायनल. या 50 स्टार्टअप्सला 25 लाखापर्यंत डायरेक्ट ऑर्डर सरकारने, म्हणजे सरकारमध्ये काम करण्याची जी पात्रता आहे त्यांची इमिडिएट इस्टॅब्लिश होईल. तर हा प्रयोग आम्ही उद्यमितेच्या माध्यमातून करतो.
1: नक्कीच सर, कारण कुठेतरी मार्केट मिळणं आपल्या
0: हे सुरुवात गरजेचं
1: महत्त्वाचं आहे. आताची जी युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्या पालकांना देखील तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रात येणं किंवा स्टार्टअपमध्ये येणं हे त्यांच्या भविष्यासाठी उत्तम असेल?
0: युवकांसाठी तर आजची पिढी जर आपण पाहायला गेलो तर जेनझीज आहेत, अल्फा आहेत, दे आर स्मार्टर दॅन अस. त्यांना सगळ्यात जास्त गोष्टी माहीत आहेत, अपडेट त्यांना खूप लवकर येतो आपल्यापेक्षा. तर त्यांना सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस आहे आणि ही सगळ्यात लकी पिढी आहे ज्यांना टिप ऑफ द फिंगर सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. म्हणजे जेव्हा रिसर्च करायची लोक तेव्हा पुस्तकं चाळायची, आता तुम्ही गुगलवर प्रॉम्प्ट टाकलं तर तुम्हाला भरपूर PDFs मिळतात, रिपोर्ट मिळतो, स्पेसिफिक मिळतो. तर लकी जनरेशन आहे, दे आर अपडेटेड. पण तुम्ही सेकंड प्रश्न जो विचारला, तर आम्ही सगळे 80s 90s आहोत, तर आम्हाला आमची जडणघडण जशी झाली त्या माध्यमातून जर विचार करायला गेलो तर मला पालकांना एक अशी विनंती आहे की त्यांना घरातल्या फिनान्शियल डिसिजनमध्ये इन्वॉल्व्ह करा. म्हणजे एखादा TV घ्यायचा आहे, घरातलं फर्निचर करायचं आहे, किंवा एखादी काही प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, तर इन्वॉल्व्ह देम. म्हणजे मी माझा मुलगा जेव्हा 3rd-4th होता तेव्हा मी त्याला कॉन्फरन्सेसला घेऊन जायचो. म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीचा कॉन्फरन्स, ऑटोमोबाईलची कॉन्फरन्स असेल, CII असेल, FICCI असेल, तर तो आता खूप लर्नेड झाला या सगळ्या याच्यामध्ये. तर मला अशी विनंती आहे की जनरली मराठी आणि महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आपण जेव्हा पैसे मोजतो किंवा एखादं व्यवहाराचं डिस्कशन करतो त्यावेळेस मुलांना म्हणतो तुम्ही बाहेर जा. आणि हेच तर तुम्ही जे बिझनेस कम्युनिटीवाली जी

0: कम्युनिटी आहे, बिझनेस कम्युनिटी, त्यांच्यामध्ये साधी प्रॅक्टिस असते की मी बाहेर चाललो, तू दुकानावर थोडा वेळ था, तर त्याला किती पैसे द्यायचे, किती घ्यायचे, हे व्यवहार ज्ञान खूप आधीपासून येतं. तर मला असं वाटतं की पालकांना ही विनंती आहे की घरातली जे काही प्रमाणातले आर्थिक विषय असतील ते मुलांसोबत चर्चा करा, त्यांना नवीन उद्योगाच्या स्टोरीज सांगा. काही पुस्तकं अशी आहेत जे बिलिनियर्स घडलेल्या आहेत, त्या लोकांच्या पण घरामधल्या ज्या काही स्टोरीज असतील, काही बुक्स असतील, ते असे तुम्ही मुलांना गिफ्ट द्या, जेणेकरून त्यांची मानसिकता लवकर तयार होईल. एखाद्या एज नंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही त्याला परत रिव्हर्स मायग्रेशन इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे प्रत्येक घरात उद्यमिता हसत खेळत चर्चा झाली पाहिजे.
1: खूपच छान सर. आणि अजून एक मला प्रश्न असा विचारायचा की आज बरेचसे असे लोक आहेत की जे मिड एज आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की स्टार्टअपच्या काही वेगळ्या योजना आहेत का आणि कशा पद्धतीने ते जाऊ शकतात तिथे?
0: असं मिडल एज साठी वेगळी योजना असा काही नाहीये, कारण मला इनोव्हेशन का आवडतं, कारण इनोव्हेशन जात, धर्म, पंथ, वय या सगळ्या डिस्क्रिमिनेशनला किक ऑफ करून इनोव्हेशन सुरू होतं, म्हणजे कोणी पण करू शकतं ते. पण मिडल एजच्या जे लोक आता आहेत त्यांना एक संधी अशी आहे की AIमुळं डिस्रप्शन आहे, म्हणजे जे टिपिकल वर्क करणारी, आता जसं आपण एखादा फोटो एडिटिंग आहे तर ChatGPT सहज करू शकतो, म्हणजे यू जस्ट पुट अ प्रॉम्प्ट की चेंज द कलर ऑफ शर्ट, चेंज द कलर ऑफ हॅट, इट विद इन अ सेकंड इट डिड. ही लोक पुन्हा काय करणार? तर यांना अपस्किल होणं गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये संधी पण आहे. काही गोष्टी अशा आहेत, जसं पर्यटन आहे, तर तुम्हाला पर्यटनासाठी जर टुरिस्ट गाईड पाहिजे असेल तर तो अजून रोबो नाही करू शकत, तर त्या याच्याकडे जायला पाहिजे. तर आपल्याला जे अनटॅप्ड एरियाज आहेत त्याच्यामध्ये स्टार्टअप अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तर जे एका एजपर्यंत आले आणि असं वाटतं की आपण स्पीडप्रमाणे अपस्किल नाही झालो आहे, तर आपल्याला अपस्किल होण्याची आता संधी पण कमी आहे, तर त्यांनी अनटॅप्ड क्षेत्राकडे स्टार्टअप सुरू करायला काही हरकत.
1: जाता जाता तुम्ही सर्व जे उद्योजक आहेत, तरुण आहेत आणि नवीन उद्योग ज्यांनी सुरू केला आहे, अशा सगळ्यांना काय सांगाल?
0: सिंपल लाईन, स्टार्ट अर्ली, खूप कमी वयात हे जोखीम घ्यायला शिका. आणि आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत, म्हणजे मार्क झकरबर्ग असेल, आपल्याकडे बिल गेट्सनी पण खूप लवकर सुरुवात केलं होतं, आपल्या देशातलं पाहिलं तर अडाणींनी पण लवकर सुरुवात केली, धीरूभाई अंबानींनी पण लवकर सुरुवात केली. आताच्या जनरेशनमध्ये जे सगळे बिलिनियर्स आहेत, जसं निखिल कामत असेल, हे सगळे अर्ली स्टार्टर आहे. आणि आत्ताचा जग खूप स्पीड आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लवकर एखादी आयडिया सुरुवात करा, आणि सरकार म्हणून, समाज म्हणून, उद्योजकतेची व्यवस्था म्हणून प्रत्येकाला नोकरी मिळणार नाही. तुम्हाला स्वतःचं काहीतरी सुरू करावं लागणार आहे. सरकारचा सपोर्ट तुमच्यासाठी आहे. आम्ही नेहमी म्हणतो की महाराष्ट्र शासन हे प्रत्येक तरुणांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सज्ज आहे. आणि परत एकदा ती सांगतो की मुख्यमंत्री साहेबांचं पण हे विजन आहे की हा तरुण जो मोर्चातला आहे, एका कळपातला आहे, तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्यांनी दिवसभर कुठेतरी मोर्चे हे ते काढण्यापेक्षा त्याचा स्वतःचा व्यवसाय असावा, त्याचा स्वतःचा उद्योग असावा, आणि तो आर्थिक स्वरूपात, सामाजिक स्वरूपात राज्याच्या प्रगतीमध्ये सम्मिलित व्हावा. आणि ह्या सगळ्या घटकांना जर आपण एकत्र आणलं तर विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आणि 1 trillion इकॉनॉमीचं स्वप्न ही येणारी पिढी आणि आत्ताची पिढी जी आहे हे साध्य करू शकतात, आणि यांच्या माध्यमातूनच आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो.
1: नक्कीच सर. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी स्टार्टअप्सनी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने ब्रँडिंग केलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं. तसंच ग्रीन आणि सस्टेनेबल स्टार्टअप्स यांच्यासाठी काय वेगळा फोकस आहे हे देखील जाणून घेतलं. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वय कशा पद्धतीने मजबूत केला जातोय याविषयी देखील आपण माहिती घेतली. सर, आपण इथे आलात आणि अतिशय उत्तम माहिती आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 7:40 होत आहेत. ग्राहक
1: FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोतेहो 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावतरंग हा कार्यक्रम. श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: श्रोत्यो, भावतरंग हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला

9637354985. श्रोते हो भावतरंग या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

हे गाणं प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कडक उन्हात तडफडणाऱ्या पक्ष्यांसाठी आपल्या परसबागेत, अंगणात, गच्चीवर, वाटीत पाणी ठेवा आणि मग म्हणा, मी देईन तुला ग घरटे.

0: काय ग रखमा,
1: हा
0: आज उशीर का झाला?
1: आओ पाण्याची वाट पाहत बसली होती, 2 दिवस झालं आलं नाही पाणी।
0: रखमा मी काल तुला रागवले ना,
1: वय
0: हौदाचा नळ बारीक सोड म्हणून, तेव्हा काय म्हणाली होतीस तू?
1: भाई तुमच्या हौदात तर लई पाणी हाय,
0: हेच म्हणाली होतीस ना?
1: वय की
0: अग, आज तू पाणी वाचवलंस कि ते पाणी कोणाला ना कोणाला उद्या कामाला येणारच ना।
1: वय बाई खरं आहे तुमचं, आज पासून म्या बी पाणी जपू जपू वापरी,
0: कळलं ना?
1: होय बाय।
2: श्रोते हो, याबरोबरच आमचा भावतरंग हा कार्यक्रम संपला। आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे, 8 वाजतात।

सुरुवातीला समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट UG 2026 परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं NTA जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण काळात UAE नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली, तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल, असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट UG परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर, कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसार माध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये चिरस्थायी शांतता

0: प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल अशी आशा अमेरिकेला आहे असं पिगॉट यांनी म्हटलं आहे. दरम्यान इस्रायली वायुदलानं लेबनॉनमधील इराण समर्थित सशस्त्र गट हिजबुल्लाशी संबंधित पायाभूत सुविधांवर आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉक्टर दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेतील हेमा मालिनी, हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधामूर्ती, पीटी उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समितीत समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाज माध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता, उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रोडा नोट्सचे संस्थापक तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15 सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली. अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. IPL क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान PV सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामुगुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलावूत विडिट सरननं पराभूत केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुढील 2 दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या 2 टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. NEET UG 2026 परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं NTA जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ट्यून केले 101.7 MHz आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोते हो, 8:40 होत आहेत. ऐकूया राष्ट्रीय जनगणना प्रक्रियेविषयी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्रीयुत विनय गौडा JC यांची जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी घेतलेली मुलाखत.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारत सरकारमार्फत सध्या जनगणना

0: या संपूर्ण देशामध्ये राबवली जाते आहे. ही जनगणना नेमकी काय आहे या संदर्भातली जी माहिती आहे आणि विशेषतः आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही जनगणना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला माहिती देण्यासाठी आले आहेत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी. सर, आपलं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: सर्वांना नमस्कार.
0: बऱ्याच जणांना कुतूहल आहे की जी जनगणना दर 10 वर्षांनी होते, तर एकंदर हा जो जनगणना उपक्रम आहे हा उपक्रम, याचं महत्त्व काय आहे आणि याची उपयुक्तता काय आहे?
1: जनगणना हा भारत सरकारचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि व्यापक उपक्रम आहे. हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि देशामध्ये कॉन्स्टिट्यूशनल आणि पॉलिटिकल बाउंड्री सेटअप करण्यासाठी आधारभूत मानला जातो. जनगणनाद्वारे लोकसंख्या, स्त्री पुरुष प्रमाण, साक्षरता, रोजगार, निवास व्यवस्था, सामाजिक व आर्थिक स्थिती यासंबंध अचूक माहिती संकलित केला जातात. आत्ता जो होणारा जनगणना आहे ते भारतातला 16वी जनगणना आहे. हा ब्रिटिश कालापासून सुरू असून आपल्या स्वतंत्रच्या नंतर पण प्रत्येकी 10 वर्षी हा जनगणना होत आहे. आणि या जनगणना जो आहे 2021 होणे अपेक्षित होता, पण कोविडमुळे ते होऊ शकलं नाही आणि आत्ता होत आहे.
0: नेमकं या जनगणनेत होतं काय? म्हणजे आपल्या घरी लोक येतात आणि त्यांना आपण माहिती द्यायची असते, ही प्रक्रिया नेमकी काय असते? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक आपली माहिती जी आहे का सांगावं, म्हणजे ती डिस्क्लोज होईल किंवा कोणाला तरी ती लीक होईल अशी काही जणांना शंका असते, तर नेमकी याबद्दलची परिस्थिती काय आहे?
1: नागरिकांना हा जेव्हा प्रगणक येतात त्यांच्याकडे अचूक आणि सत्य स्वरूपात माहिती देणे बंधनकारक आहे. याचं कारण असं आहे की जनगणनामध्ये कलेक्ट होणाऱ्या माहिती आहे, पहिला गोष्ट आहे ते गोपनीय असेल आणि हा माहिती कोणाला बाहेर डिस्क्लोज केला जाणार नाही. आणि त्याचबरोबर हा माहितीच्या आधारावर बरेचशा नियोजन, त्याच्यानंतर त्याच्या बाबतीत शैक्षणिक असो, सामाजिक असो या आर्थिकच्या बाबतीत निर्णय होणार आहे. प्लॅनिंग करायचं असतो ते स्कीमच्या बाबतीत असू द्या या पुढे येणाऱ्या पॉलिटिकल असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या डिलिमिटेशन आहे या कोणत्याही स्कीमच्या बाबतीत फंड अलोकेशन आहे, हे सर्व दिलेल्या माहितीच्या आधारे होणार आहे. आणि हे केवळ सांख्यिकी व नियोजनात्मक उद्देशासाठी वापरले जातो आणि कोणतीही वैयक्तिक माहिती कोणालाही दिले जाणार नाही. ते आतापर्यंत हा पूर्णपणे पालन झालेलं आहे. कोणताही कोर्टला या कोणत्याही एजन्सीला पण हे वैयक्तिक माहिती दिले जाणार नाही.
0: सर, मी म्हणजे असं ऐकलं आहे की जनगणना अधिकारी आणि कर्मचारी जे असतात त्यांना ही माहिती गोपनीय राखण्याची शपथ वगैरे दिली जाते?
1: हो, त्यांना शपथ पण दिले जातात आणि गोपनीय भंग झालं तर फौजदारी कारवाई सुद्धा होण्याची तरतूद आहे.
0: आपण आता सांगितलं की नियोजनासाठी याचा उपयोग होतो, पण नेमकं या माहितीचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो, म्हणजे कुठल्या कुठल्या क्षेत्रासाठी होतो, त्याच्यातनं नंतर लोकांच्या जीवनमानावर काय परिणाम होतो याबद्दल जर थोडं सांगितलं तर बरं होईल.
1: जो जनगणनामध्ये प्राप्त होणाऱ्या माहिती आहे ते धोरणात्मक निर्णयासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. ते शिक्षण असो, आरोग्य असो, रोजगार असो, ग्रामीण आणि शहरी विकास असो, महिला व बालकल्याण असो, सामाजिक सुरक्षा असो या कॉन्स्टिट्युशनल संविधानात्मक जो निर्णय घ्यायचा असो, रिझर्वेशन आहे, त्याच्यानंतर आपला पूर्ण कॉन्स्टिट्युएन्सीचं डिलिमिटेशन आहे, हे सर्वांसाठी हा माहिती उपयुक्त ठरतात आणि हे माहितीच्या आधारे बरेचसे रिलेटेड पॉलिसी डिसिशन्स होतात.
0: सर, आता एवढी मोठी जनगणना करायची म्हणजे देश पातळीवर, तर याची जी रचना असते म्हणजे त्याचं जे नियोजन केलं जातं, कशा प्रकारे ही गणना होणार? कारण आता नुकतंच आम्ही असं ऐकलं की याचा एक पहिला टप्पा जो होता स्वगणनेचा तो आता संपला किंवा संपतोय आपण असं म्हणूया त्याला, तर याचं जे नियोजन आहे त्याची जी प्रशासकीय रचना आहे ती कशी आहे?
1: मी दोघी ह्याच्या बाबतीत बोलतो. पहिले प्रशासकीय रचना, जनगणना जो आहे ते केंद्र शासनाच्या मार्फत होतात. त्याच्यासाठी केंद्र स्तरावर रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया आणि सेन्सस कमिशनर म्हणून असतात आणि त्यांच्या प्रतिनिधी प्रत्येक राज्यामध्ये डायरेक्टर ऑफ सेन्सस ऑपरेशन म्हणून असतात आणि त्यांच्या खाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रिन्सिपल सेन्सस ऑफिसर्स असतात. तो जिल्हाधिकारी आहे जे प्रिन्सिपल सेन्सस ऑफिसर असतात आणि त्यांच्या खाली प्रत्येक तालुकामध्ये एक चार्ज ऑफिसर असतात. जो तहसीलदार जो आहे ते चार्ज ऑफिसर म्हणून काम करतात. तसेच म्युन्सिपल एरियासाठी जो चीफ ऑफिसर आहे ते चार्ज ऑफिसर म्हणून असतात. असा केंद्र स्तरावर, राज्यस्तरावर आणि

0: नंतर जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर
1: तालुका
0: असतं.
1: स्तर.
0: आणि त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे आयुक्त आहे, ते प्रिन्सिपल सेन्सस ऑफिसर असतात. आणि त्यांच्याखाली जो वॉर्डमध्ये असिस्टंट
1: ऑफिसर.
0: कमिशनर असतात तो चार्ज ऑफिसर म्हणून काम करतात. आणि यांच्याखाली जो आहे तो घरी घरी जाणार आहे तो प्रगणक, जो एन्युमरेटर म्हणतो, तो आपला फूट सोल्जर्स आहे. तो प्रत्येक याच्यासाठी एक ब्लॉक तयार करून त्याच्यासाठी एक एन्युमरेटर असतो आणि त्यांच्यावरती सुपरवायझर, असा वरून खालपर्यंत याच्या संरचना आहे. आणि जनगणना जो आहे पूर्णपणे दोन टप्प्यात होतात. पहिला टप्पा जो आत्ता होणार आहे 15 मे पासून जून 14 पर्यंत, ते आहे हाऊस लिस्टिंग सेन्सस, म्हणजे घरांच्या सर्व नोंदणी आणि गणना. तो त्याच्यामध्ये आपला पूर्ण जो भौगोलिक क्षेत्र आहे प्रत्येक तालुक्याचे एक चार्ज म्हणून आहे, आणि त्यांच्याखाली एक एक गाव या दोन गाव मिळून सपरेट एक ब्लॉक तयार केला जातात. त्याच्यामध्ये एक साधारणतः 150 पर्यंत घर असतो आणि त्याच्यासाठी एक एन्युमरेटर असतात. आणि पहिल्या टप्प्यात फक्त ते जाऊन घरोघरी भेट देणार आहे आणि पूर्ण त्यांच्या कार्यक्षेत्रात असणारे एकूण घरं आणि इमारतांच्या मोजणी होणार आहे, एन्युमरेशन होणार आहे. ते पहिला टप्पा आहे. आणि दुसरा टप्पा जो आहे तो पुढच्या वर्षी होणार आहे 1 मार्च, म्हणजे 1 मार्चच्या सकाळी जो 00:00 होतात तो कट ऑफ डेट असतो. त्या रोजी कोणकोणचा माणूस कुठे आहे तो ऍक्च्युअली लोकांच्या इंडिव्हिज्युअल माणूसच्या जनगणना तेव्हा होतील. आता फक्त घरांच्या किती आहे पुढच्या होणाऱ्या जनगणनासाठी आता फ्रेम तयार होते.
1: आता तुम्ही आता सांगितलं की एका प्रगणकाला साधारण 100 ते 150 घरं इतका त्याला एरिया करायचा असतो, पण मग तो नेमका कोण असतो?
0: हा प्रगणक जो आहे आपला शासनामध्ये काम करत असणारा कर्मचारी असतो. अपवादात्मक परिस्थितीमध्ये अनुदानित संस्थाच्या वगैरे असण्याच्या पण शक्यता आहे, पण नॉर्मली ते शासकीय कर्मचारी असतो. ते शिक्षक आहे, कार्यालयामध्ये काम करणारा लिपिक असू शकतात, तर कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये नॉर्मली ग्रुप सी एम्प्लॉई असतो.
1: आपण म्हणजे आता चर्चा केली की 15 तारखेला एक टप्पा आपला पूर्ण झाला जो सेल्फ एन्युमरेशनचा होता, तर या टप्प्याचा काय उपयोग आहे आणि त्याची आपल्या जिल्ह्यात काय स्थिती आहे?
0: ॲक्च्युली हे टप्पा नाही, हे पहिल्या टप्प्याचा एक प्रिपरेटरी टाइम होता. जो आपला पहिला टप्पा 16 मे पासून सुरू होणार आहे, 1 ते 15 पर्यंत प्रत्येक नागरिकांना एक मुभव होता की ते सेल्फ एन्युमरेशन करण्यासाठी. तो कालावधीमध्ये एक प्रत्येक आपला नागरिक ते सेल्फ एन्युमरेशन ऑनलाईनचा जो साईट आहे तिकडे करण्याचा एक संधी होता. पण मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की ज्यांनी केलेलं आहे ते चांगलं आहे आणि ज्यांनी आता अजून आपला उद्यापर्यंत वेळ आहे ते करू शकतात. पण हे केल्यावर सेल्फ एन्युमरेशन ते संपत नाही. जेव्हा आपला प्रगणक तुमच्या घरी येतात तो तेव्हा हे सेल्फ एन्युमरेशन ID देऊन प्रगणकाकडून क्रॉस चेक करून ते कन्फर्म केल्यानंतरच ते माहिती आपला फेस 1 मध्ये येणार आहे. तो त्याच्याशिवाय फक्त ऑनलाईन भरण्यावर हे माहिती आपोआप आपला डेटाबेसमध्ये येणार नाही.
1: आणि समजा काही लोक हे करू शकले नसतील तर त्यांच्या बाबतीत काय होईल?
0: करू शकले नाही तर काही अडचण नाही. आपला प्रत्येक घरांसाठी त्यांच्या गावांसाठी आम्ही प्रगणक नेमलेला आहे. येत्या महिन्यात म्हणजे 16 मे पासून प्रत्येक घरी आपला प्रगणक येईल आणि प्रगणक आल्यानंतर तो त्यांना माहिती द्यायच्या, अचूक माहिती द्यायच्या आणि पूर्णपणे ते माहिती घेऊन कलेक्ट करेल.
1: सर आता आपल्या जिल्ह्यामध्ये किती कर्मचारी नेमलेले आहेत, अधिकारी नियुक्त केलेले आहेत आणि त्यांचं जे काय प्रशिक्षण असतं म्हणजे या जनगणनेसाठी, तर त्याची काय स्थिती आहे आपल्याकडे?
0: आपला जिल्हा मोठा आहे. आपला जिल्हा 19,100 स्क्वेअर किलोमीटरच्या भौगोलिक क्षेत्र आहे. तो याच्यासाठी आपला जिल्ह्यात 18 चार्ज अधिकारी आहे. त्याच्यानंतर 5,095 प्रगणकांना नेमलेला आहे आणि त्यांच्यावरती 825 सुपरवायझर आहे. तसेच या सर्वांना ट्रेनिंग देण्यासाठी 86 फील्ड ट्रेनर्स यांची नियुक्ती करण्यात आलेला आहे. ते सर्व अधिकाऱ्यांच्या आतापर्यंत पूर्णपणे प्रशिक्षण तथा त्यांच्या प्रात्यक्षिक पण घेण्यात आलेला आहे.
1: सर आता आपली 16वी जनगणना आहे, आलेल्या माहितीनुसार की ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे, पण नेमकं डिजिटल जनगणनेचं वेगळं पण काय असणार आहे?
0: आतापर्यंत जो जनगणना होत होता ते सर्व पेपर आणि पेनच्या माध्यमातून होता. जेव्हा प्रगणक जायच्या सर्व माहिती पेपरमध्ये भरायच्या, ते सर्व कलेक्ट करून ते कंपाईल करायचे. पण आता जो प्रत्येक प्रगणकांना ट्रेनिंग असं दिलेलं आहे की ते माहिती भरतानाच डायरेक्टली ते ॲपमध्ये भरणार आहे की रिअल टाईममध्ये ते माहिती सर्व गोळा होईल आणि ते कंपायलेशन रिअल टाईममध्ये होतील. याच्यामुळे जो होणारा चूक आहे या होणारा क्लरिकल मिस्टेक हे सर्व आम्ही टाळू शकतो.
1: सर याच्यात वेळेची बचत हा एक भाग आहे का?
0: वेळेची बचत आणि त्याचसोबत अक्युरेसी दोघंही अटेंड करतोय.
1: म्हणजे याच्याने जी माहिती नंतर त्या माहितीचं आपण अनालिसिस किंवा पृथक्करण

0: त्याच्यामध्ये पण याच्यात खूप सोपेपणा येईल का डिजिटल जनगणनेमुळे?
1: खूप सोपेपणा येणार आहे. डायरेक्टली ते भरल्यानंतर सेंट्रल सर्व्हरला येणार आहे आणि त्याच्या कंपायलेशन आणि त्याच्या अनालिसिस हे सर्व रिअल टाईममध्ये होऊ शकतो. याच्यामुळे खूप वेळ पण बचत होणार आहे, याच्यामुळे श्रम पण बचत होणार आहे आणि त्याच्यामध्ये अक्युरेसी पण येईल.
0: ही डिजिटल जनगणना असल्यामुळे जनगणनेचं जे प्रशिक्षण द्यावं लागतं कर्मचाऱ्यांना, त्याच्यामध्ये काही वेगळं प्रशिक्षण आहे का आणि तसं प्रशिक्षण आपल्याकडे देण्यात आलं आहे का?
1: हो, डिजिटल असल्यामुळे यांच्यासाठी एक वेगळा सर्वांना तसं प्रशिक्षण पण दिलेलं आहे आणि त्याच्या प्रात्यक्षिक पण, म्हणजे एक ट्रायल म्हणून त्यांच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करून एका ठिकाणी घेऊन जाऊन डिजिटली कसा करावे आणि त्याच्यामध्ये कोणकोणसं काळजी घ्यावे या सर्व संदर्भात प्रशिक्षण
0: प्रत्यक्ष प्रात्यक्षिक त्यांच्याकडनं करून घेतलं आहे आपण.
1: हो.
0: आता सर एक प्रश्न नागरिकांसाठी, म्हणजे नागरिकांच्या वतीने, की त्यांनी प्रगणकाला कशी माहिती द्यावी, काय असलं पाहिजे? म्हणजे एक प्रगणक एखाद्या नागरिकाच्या घरी गेला तर प्रगणक त्यांना काय विचारेल आणि नागरिकांनी त्यांना काय माहिती द्यावी, याच्याबद्दल तुम्ही नागरिकांना काय सांगाल?
1: हा प्रगणक जो आहे हे राष्ट्रनिर्माणचं काम करत आहे, तो प्रत्येक नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी खरी आणि अचूक माहिती द्यावे आणि प्रगणकांना चांगला वागणूक द्यावे. पण ॲट द सेम टाईम त्यांनी हे पण काळजी घेतला पाहिजे की त्या नावाने कोणी फेकवालं आहे, कोणी आलं तर ॲडिशनली कोणी OTP वगैरे मांगत असेल तर त्याच्या बाबतीत पण सतर्क राहणे आवश्यक आहे. हा राष्ट्रनिर्माणचं काम करत असल्यामुळे येणाऱ्या लोकांना पूर्णपणे सहकार्य करावे, त्यांना अचूक माहिती द्यावी आणि चांगली वागणूक द्यावी, ताकी आपला पूर्ण जनगणना प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल.
0: असा पण एक प्रकार आहे, म्हणजे जशी उल्लेख आपण केला तसा, की बनावट लोक काही येतात आणि ते सांगतात आम्हाला 100 OTP द्या, आमचं हे आलंय ते आलंय, तर यांच्याबद्दल जर समजा असं कोणी आला आणि आढळला तर याच्याबद्दल नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी किंवा त्यांनी काय उपाय करावा त्याच्यावर?
1: पहिले ते आलेल्या लोकांच्या ID चेक करावे, त्यांच्याकडे ऑथेंटिकेटेड ID आहे का, शासनाने दिलेला ओळखपत्र आहे का, आणि ह्या प्रोसेसमध्ये कोणाला काही OTP विचारणार नाही आणि असा कोणाला काही अडलून आला असं फेक होतोय, तो जवळच्या आपला चार्ज ऑफिसर आहे, तहसीलदार या
0: मुख्याधिकारी
1: यांना कॉन्टॅक्ट करून कंप्लेंट देऊ शकतात. आम्ही ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई करणार आहे.
0: म्हणजे आता सामान्य नागरिकांना याच्याविषयी काही प्रश्न असू शकतात, म्हणजे आता आपण जनगणनेचा टप्पा सुरू करतोय, या दरम्यान एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि ती माहेरून सासरी गेली किंवा कोणाची तरी डेट झाली किंवा काय अशा प्रकारे, तर ह्या लोकांनी कशी माहिती द्यावी? म्हणजे आता ती मुलगी माहेरून सासरी गेली आणि तिकडे प्रगणक आला तर तिची माहिती तिकडे नोंद होईल का, की तिची माहेरीच माहिती दिली गेली पाहिजे? म्हणजे असे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर याच्याबद्दल आपण काय सांगाल?
1: याच्याबद्दल असं आहे की जनगणनाचा हेतू आहे की जेव्हा जनगणना होता त्या दिवशी ते कुठे असतात ते माहिती देणे आवश्यक आहे आणि नॉर्मली ते कुठे थांबतात, म्हणजे नॉर्मल रेसिडेन्सी कुठे असतो ते माहिती देणे आवश्यक आहे. एक वेळ लग्न होऊन तिकडे गेल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांच्या पतीच्या सोबत थांबतात तिकडेच माहिती देणे
0: द्यायची.
1: आणि याच्या व्यतिरिक्त छोटा छोटा प्रश्न असू शकतात, तो सर्व प्रश्नाच्या वरती सेन्ससच्या पोर्टल आहे तिकडे जाऊन चेक करू शकतात. आणि त्याचसोबत हेल्पलाईन आहे, टोल फ्री नंबर आहे 1855, त्याच्यावरती कोणताही नागरिक फोन करून त्यांच्या काही ग्रीव्हन्स आहे, काय शंका आहे ते उपस्थित करून त्याच्यावर निवारण करू शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त आपला जिल्हाधिकारी कार्यालयातील एक क्रमांकावर, म्हणजे 02402331077, याच्यावरती पण ते फोन करून कोणताही शंका आहे, कोणताही त्यांना प्रश्न असेल तर नक्की ते क्लॅरिटी घेऊ शकतात.
0: सर अजून एक शेवटचा प्रश्न मी विचारतो आपल्याला, की जे लोक स्वतःच्या घरी नाही आहेत किंवा रोजगारानिमित्त बाहेर आहेत, कोणी शिक्षणानिमित्त बाहेर असतो किंवा कोणाचा फिरतीचाच जॉब असतो किंवा आपण जसं म्हणतो की ट्रक ड्रायव्हर्स आहेत की ते सतत प्रवासात असतात, तर अशा लोकांच्या जनगणनेबाबत काय खबरदारी घेण्यात येणार आहे?
1: याच्या बाबतीत ते नॉर्मली आता कुठे थांबतंय, म्हणजे एखाद्या किराय घरामध्ये थांबत असेल तर तिकडून ते माहिती देऊ शकतात. आणि जनगणनाच्या वेळी आता जो होत आहे घरांच्या बाबतीत जनगणना आहे, तो त्यांच्या घरातील एखादा व्यक्ती त्यांच्या बाबतीत माहिती देऊ शकतात. आणि पुढे जेव्हा होतील, म्हणजे हा सारखा मायग्रेटरी असणारा हा इव्हन एखादा व्यक्ती त्यांचं घर नाही आहे, त्यांना पण त्या दिवशी जेव्हा जनगणना होईल पूर्णपणे ते कव्हर होतील, याच्या बाबतीत आम्ही एक विशेष काळजी घेणार आहोत. आणि यासारखा सुटलेल्या लोकांसाठी एक मॉपअप राऊंड म्हणून पण एक शेवटच्या वेळी 1 मार्च झाल्यानंतर 1-15 दिवस नंतर परत एक वेळ घेणार.
0: असा अजून एक वर्ग असतो की जो शासकीय वसतिगृह असतात किंवा आपले अनाथ मुलं असतात, तर असे जे घटक आहेत किंवा आपण आपण फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की कारागृहातले कैदी असतात, तर अशांच्या जनगणनेचं कसं असणार आहे प्रोव्हिजन?
1: त्यांच्यासाठी पण ज्या भौगोलिक क्षेत्रात

0: असतो, तो ते पण एक इन्स्टिट्यूशन आहे. त्याच्यामध्ये नॉर्मली थांबणाऱ्या लोकांना पण येऊन आपला प्रगणक त्यांना काउंट करणार आहे.
1: सर, आज जनगणनेसंदर्भात आपण सखोल अशी माहिती दिली. मी आमच्या श्रोत्यांच्या माहितीसाठी सांगतो की जर आपल्या काही शंका असतील, आपण https://ac.census.census.gov.in किंवा www.census.census.gov.in या पोर्टलवर आपण आपल्या शंका विचारू शकतात, किंवा 1855 हा हेल्पलाईन नंबर आहे, इथेही आपण शंका विचारू शकतात, किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 0240233010 या क्रमांकावर सुद्धा आपण आपल्या अडचणी शंकांचं निरसन करू शकतात, असं आवाहन मी करतो. जिल्हाधिकारी साहेब आज आपल्याकडे आले आणि त्यांनी आपल्याला सखोल अशी माहिती दिली जनगणनेसंदर्भात, त्याबद्दल मी आपले आभार मानतो सर. धन्यवाद,
0: खूप खूप धन्यवाद.
2: श्रोतेहो, राष्ट्रीय जनगणना प्रक्रियेविषयी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्रीयुत विनय गौडा GC यांची जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
5: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
6: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
5: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
7: राज कपूर नरगिसची मधुर गाणी.

0: राजेश खन्नाची रोमँटिक गाणी.
1: रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना.
0: जितेंद्र असो. एंग्री यंग मैन अमिताभ.
2: मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती तुम वो कहती.
0: आणि मराठीतील दुर्मिळ गीत.
3: मी रात टाकली, मी कात टाकली.
4: रोज सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल, फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर FM बँडच्या 101.7 MHz वर सर्वजनात सर्वांच्या मनात.

0: काय ग रखमा,
1: हा
0: आज उशीर का झाला?
1: आओ पाण्याची वाट पाहत बसली होती, 2 दिवस झालं आलं नाही पाणी।
0: रखमा मी काल तुला रागवले ना,
1: वय
0: हौदाचा नळ बारीक सोड म्हणून, तेव्हा काय म्हणाली होतीस तू?
1: भाई तुमच्या हौदात तर लई पाणी हाय,
0: हेच म्हणाली होतीस ना?
1: वय की
0: अग, आज तू पाणी वाचवलंस कि ते पाणी कोणाला ना कोणाला उद्या कामाला येणारच ना।
1: वय बाई खरं हाय तुमचं, आजपासून म्या बी पाणी जपू जपू वापरीन।
0: कळलं ना?
1: होय बाई।

0: खबरें खत्म हुई। इसके बाद हमारा अगला मराठी न्यूज बुलेटिन सुबह 11 बजे नशर होगा।
1: FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र, श्रोतेहो 9:10 आणि 26 सेकंद झाली आहेत। प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अर्थनीती। आज यामध्ये ऐकूया आधुनिक काळातील गुंतवणूक याविषयी अशोक अमृतकर यांची मुलाखत।
2: श्रोतेहो ऐकूया अर्थसाक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत अमृत प्रभा आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर, गर्भसंस्कार, योगा, सौंदर्य, विविध शारीरिक विकार, लहान मुलांचे विकार, मानसिक आजारांवर उपचार देणारे क्लिनिक अमृत प्रभा। संपर्क 91-12-82-28-11।
2: श्रोते हो अर्थनीती या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते। श्रोते हो अर्थनीती कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत आधुनिक काळातील गुंतवणूक याविषयी। त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अशोक अमृतकर सर। अशोक अमृतकर हे गेल्या 40 वर्षांपासून गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत। अशोक अमृतकर सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे।
4: धन्यवाद
2: सर। गेल्या 30 वर्षात लोकांच्या बचत आणि गुंतवणूक करण्याच्या सवयींमध्ये कोणते मोठे बदल आपल्याला जाणवलेत?
4: अगोदर जे लोक गुंतवणूक करायचे ते निश्चित परतावा कुठे मिळेल त्यासाठी जास्ती ओढ होती। बँक FD असेल, पोस्टाच्या काही स्कीम होत्या तिथे इन्व्हेस्ट करायचे, किंवा गोल्ड, लोकांचा सगळ्यात जास्ती गोल्ड कडे ओढा होता की हे सुरक्षित मानलं जायचं, वाढदरात आपल्याला पैसे मिळतात। परंतु गेल्या 10-15 वर्षांमध्ये एक नवीन इंडस्ट्री म्हणजे म्युच्युअल फंड इंडस्ट्री आहे जुनी, परंतु तिचा जो विकास झालाय 10-15 वर्षांमध्ये विकास जास्ती झालाय, कारण लोकांना दिसायला लागलं की याच्यामध्ये परतावा आपल्याला बाकीच्यापेक्षा चांगला आहे आणि लोक थोडेसे जोखीम घ्यायला तयार झाले। तर त्या कारणाने आता म्युच्युअल फंड ही जी नवीन इंडस्ट्री आहे आणि ही अजून फार मोठी वाढणारी इंडस्ट्री आहे। भारताच्या प्रत्येक क्षेत्रातील जे काही ग्रोथ आहे त्यामुळे म्युच्युअल फंडकडे लोकांचा कल बदललेला।
2: सर मग आज डिजिटल बँकिंग आणि मोबाईल ॲप्समुळे ग्रामीण भागातील गुंतवणूक किती सोपी झाली त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
4: खूपच सोपी झालेली आहे। कारण अगोदर काय होतं की कुठलीही गुंतवणूक करायची असेल तुम्हाला तर प्रत्यक्ष जावं लागायचं, प्रत्यक्ष गेल्याशिवाय गुंतवणूक होत नव्हते। आता तसं राहिलं नाही, आता काय डिजिटलमुळं तुमचा फोटो असेल, तुमचं कुठलाही डॉक्युमेंट जे आहे ते इन्व्हेस्टमेंटसाठी, म्हणजे कस्टमर त्या ॲडवायझरला तो ऑनलाईन पाठवू शकतो आणि पेमेंट सुद्धा ऑनलाईनच करू शकतो, त्यामुळे प्रत्यक्ष भेटीची गरज नाही। त्यामुळे डिजिटल खूप सोपं झालंय आणि सेफ्टी पण आहे जर त्याला प्रॉपर वापरला तर,
2: आणि त्याच्यामुळे आपला वेळ आणि इंधनाची भरपूर बचत होते।
4: खूप मोठी बचत होती आणि ती आजची तर जास्ती गरज आहे।
2: अमृतकर सर, मग दीर्घकालीन गुंतवणूक आणि अल्पकालीन बचत यामध्ये कसं संतुलन राखता येईल आपल्याला?
4: त्यासाठी आपल्याला हे ठरवावं लागेल की माझी दीर्घकालीन गुंतवणूक कोणती आहे नेमकी आणि आपत्कालीन गुंतवणूक मी कशासाठी करतोय, त्याचा माझा उद्देश काय आहे। आपत्कालीनसाठी तुम्ही जास्ती जोखीम घेऊ शकत नाही, त्यासाठी सुद्धा प्रोडक्ट आहे आवश्यक नाही, त्यासाठी बँक FDs करायला पाहिजे किंवा बँक FD सारखं रिटर्न देणारं जर कुठलं माझ्याकडे दुसरं प्रोडक्ट आहे तर तिथे मी गुंतवणूक करायला पाहिजे। अल्पकालीन म्हणजे काय, तर त्यातही अल्पकालीन म्हणजे खूप काही आहे, 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष किंवा 3-3 वर्षापर्यंतचा फंड सुद्धा आम्ही अल्पकालीनच समजतो। तर जो लॉंग टर्मचा आहे किंवा दीर्घकालीन ज्याला आपण म्हणू तो कमीत कमी 5-7 वर्ष त्याला जर वेळ असेल तरच तो दीर्घकालीन म्हटला जाईल, नाहीतर मग आपत्कालीन मध्येच। अशा पण स्कीम आहे की जिथे तुम्हाला सिक्युरिटी पण आहे, सुरक्षा पण आहे आणि परतावाही चांगला मिळणार आहे।
2: अच्छा,
4: अशी आपण गुंतवणूक करू शकतो।
2: मग त्याच्यात काय काय येऊ शकतं सर?
4: त्याच्यामध्ये जसं आता आपण दीर्घकालीन जर बघितलं तर म्युच्युअल फंड आहे ज्याच्यामध्ये इक्विटीचा पोर्शन जास्ती आहे। अजून जसं आता तुम्ही प्रॉपर्टी बघितलं, प्रॉपर्टीमध्ये लोक पैसे टाकतात, किंवा आपण सोनं चांदी बघितलं आहे, पण याला जोपर्यंत तुम्ही ॲव्हरेज करणार नाही प्रत्येक गोष्टीला, काय होतं ना की आज एकदा इन्व्हेस्टमेंट केली आपण तुम्हाला मार्केट टायमिंग करता येत नाही कधीच। मला लोक बरेच वेळेस प्रश्न विचारतात सगळ्यात वेळ योग्य कोणती, तर ज्या दिवशी माझ्या खिशात पैसा आहे ती योग्य वेळ आहे, मार्केट काही असो किंवा त्याचा रेट काही असो। तर आता कसा इन्व्हेस्ट करायचा तो त्या तुमच्या ॲडवायझर आहे त्याच्यावर डिपेंड आहे की त्यांनी तो कसा इन्व्हेस्ट करायला पाहिजे किंवा कशी गुंतवणूक करायला पाहिजे, परंतु ज्या दिवशी तुमच्या खिशात पैसा आहे ती एकदम योग्य वेळ आहे, त्या दिवशी तुम्ही तो पैसा गुंतवून करायचा। तर आमच्याकडे एक पर्टिक्युलर म्युच्युअल फंडमध्ये STP म्हणून एक सिस्टीम आहे, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन। सध्याचं जे आहे जिओ पॉलिटिक्स जे चालू आहे, कारण थांबणार का नाही थांबणार काहीच माहित नाही, त्यामुळे सगळेच लोक अहवाल दिले आहेत आणि कन्फ्यूज आहे की काय करायचं नेमकं, माझ्यासाठी आम्ही काय करतो। समजा आता मला 10 लाख रुपये गुंतवायचे तर आजच मी सगळे त्या इक्विटीला जायला पाहिजे का? जरी माझ्याकडे 5-7 वर्षाचा वेळ असला तर आम्ही तसं न करता आम्ही काय करतो, 10 लाख रुपये त्यांचा एक लिक्विड फंड असतो। लिक्विड फंड म्हणजे आपलं जसं बचत खातं आहे बँकेचं तसं एक लिक्विड फंड असतो, तिथं आम्ही ते पार करतो आणि तिथनं जसं मार्केटची काय व्हॉलेटिलिटी राहील तसं आम्ही त्याला शिफ्ट करत असतो, त्यामुळे त्यांचा परतावा नक्कीच चांगला मिळतो। तर मी सांगितलं जसं आपल्या ज्या दिवशी खिशात पैसे त्या दिवशी ॲडवायझरकडे चालत जायचं।
2: अमृतकर सर, आज आपण गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहात तर तुमच्या अनुभवातून तुम्ही काय सांगाल की गुंतवणूक करताना गुंतवणूकदार भावनेवर जास्त विश्वास ठेवतात की माहितीच्या आधारावर?
4: ऍक्च्युअली लोक जास्तीचं जे प्रमाण आहे ते भावनिक आहे, कारण कोणालाही नुकसान सहन होत नाही, म्हणजे ते मानवी विचार आहे तो, त्याच्यात काही चुकीचं नाही। परंतु तसं न करता मी ती गुंतवणूक कोणत्या कारणासाठी केलेली आहे

0: हे जर ध्येय तुमचं जर स्पष्ट असेल तर तुम्हाला भावनेऐवजी माहितीवर जास्ती भर द्यायला पाहिजे आणि वेळोवेळी तुमचा जो कोणी सल्लागार आहे त्याच्याशी तुम्ही संपर्क साधत राहिलं पाहिजे की मग माझ्या पैशांचं काय आहे. पैसा जर कमी होत आहे तर घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण आपलं तो दीर्घकालीन गुंतवणूक आहे. आपत्कालीन जी असते किंवा अल्पकालीन जी असते ती गुंतवणूक आम्ही अशा ठिकाणी करतच नाही का जिथे तुम्हाला रिस्क होईल किंवा जोखीम जास्ती राहील. तर त्यामुळे जर आपण जोखीमच्या ठिकाणी जर पैसा टाकलेला आहे त्याला कसं आपल्याला मॅनेज करता येईल त्यासाठी तुम्ही त्या सल्लागाराला भेटत राहिलं पाहिजे. तर भावनेच्या आधारावर न जाता तुम्ही माहिती घेऊनच करायला पाहिजे.
1: सर मग आपल्या अनुभवात एखादा असा प्रसंग आहे का तो आपण सांगू शकाल?
0: हो नक्कीच. एक बार्बर आहे, बार्बर म्हणजे नावी, जो हा 25 वर्षापूर्वीचा माझा अनुभव आहे. 500 रुपयाची SIP चालू केली होती म्युच्युअल फंडमध्ये. वर्ष 2 वर्षानंतर ज्यावेळेस त्याला त्याचं दिसायला लागलं मला याचा परतावा बाकीच्या गुंतवणुकीपेक्षा चांगला दिसतोय, मग त्याला एक सवय लागली की ज्यावेळेस आता लग्नाची त्याला ऑर्डर मिळाली किंवा असं काही ऑकेजन त्याला ऑर्डर मिळाली तर मग 2000 आले 5000 आले. त्यांनी कधीच बघितलं नाही की मार्केट काय आहे, तो आणून द्यायचा आणि ती आपली इन्व्हेस्टमेंट होत राहायची. तर 25 वर्षानंतर त्यांचा एवढा कॉर्पस झाला, आता त्याला काही जरी घ्यायचं असेल तर तो कुठल्याही बँकेच्या दारात जात नाही. त्याची इच्छा झाली मला हे घ्यायचं आहे, तो माझ्याकडे तो एक फोन करतो, सर मला इतके पैसे पाहिजे, त्याच्या नातूला बुलेट घेऊन दिले. तर नातू हट्ट करतो.

0: च्या ठिकाणी जर पैसा टाकलेला आहे त्याला कसं आपल्याला मॅनेज करता येईल त्यासाठी तुम्ही त्या सल्लागाराला भेटत राहिलं पाहिजे. तर भावनेच्या आधारावर न जाता तुम्ही माहिती घेऊनच करायला पाहिजे.
1: सर मग आपल्या अनुभवात एखादा असा प्रसंग आहे का तो आपण सांगू शकाल?
0: हो नक्कीच. एक बार्बर आहे, बार्बर म्हणजे नावी, जो हा 25 वर्षापूर्वीचा माझा अनुभव आहे. 500 रुपयाची SIP चालू केली होती म्युच्युअल फंडमध्ये. वर्ष 2 वर्षानंतर ज्यावेळेस त्याला त्याचं दिसायला लागलं, मला याचा परतावा बाकीच्या गुंतवणुकीपेक्षा चांगला दिसतोय, मग त्याला एक सवय लागली की ज्यावेळेस आता लग्नाच्या त्याला ऑर्डर मिळाली किंवा असं काही ऑकेजन त्याला ऑर्डर मिळाली तर मग 2000 आले 5000 आले. त्यांनी कधीच बघितलं नाही की मार्केट काय आहे, तो आणून द्यायचा आणि ती आपली इन्व्हेस्टमेंट होत राहायची. तर 25 वर्षानंतर त्यांचा एवढा कॉर्पस झाला, आता त्याला काही जरी घ्यायचं असेल तर तो कुठल्याही बँकेच्या दारात जात नाही. त्याची इच्छा झाली मला हे घ्यायचं आहे, तो माझ्याकडे तो एक फोन करतो, सर मला इतके पैसे पाहिजे. त्याच्या नातूला बुलेट घेऊन दिले, तर नातू हट्ट करतो मला बुलेट पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यांनी मला एक फोन केला कामतकर साहेब मुलाला बुलेट घ्यायचे 2 लाख रुपये पाहिजे. त्याला मी OTP घेऊन 2 लाख रुपये देऊन टाकले. 4 दिवसांनी त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाला, 5व्या दिवशी बुलेट घरी आली. सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्ही छोटी छोटी गुंतवणूक करून सुद्धा फार मोठी संपत्ती जमा करू शकता. नक्कीच, तसं मी आता नेहमी सांगत असतो माझ्या ग्राहकांना. जसं आता तुम्ही एखादं SIP चालू केलेला आहे त्यासोबत अजून काय करायला पाहिजे की त्याच्यामुळे माझं संपत्ती लवकर वाढेल आणि चांगल्या प्रकारे वाढेल. तर तुमचा वाढदिवस आहे, तुमचं मॅरेज अनिव्हर्सरी आहे, मुलांचे वाढदिवस आहे, हे जे काही तुमच्याकडे इव्हेंट आहेत प्रत्येक इव्हेंटला काही ना काही अमाऊंट, एखाद्या वाढदिवसामध्ये 10000 रुपये कमी खर्च करा, ते 10000 रुपये तर इन्व्हेस्ट करा, यामुळे तुमची संपत्ती नक्कीच चांगली वाढेल.
1: सर थोडं थोडं पण नियमित बचत करण्याचं महत्व तुम्ही आपल्या श्रोत्यांना कसं समजावून सांगा
0: की एक छोटा व्यक्ती सुद्धा एक छोटी अमाऊंट घेऊन किंवा छोटी रक्कम सुद्धा जर नियमित बचत करत राहिला आणि परत त्यामध्ये जर काही काही थोडं थोडं ऍड करत राहिला तर ते नक्कीच फार मोठा सागर जमा होतो. आपण बघतो की ज्यावेळेस पाऊस सुरू होतो तर तो थेंबा थेंबाने येतो आणि त्यानंतर तळस असतं, असं कधीच झालं नाही. ती आबळफुटी होती ती गोष्ट वेगळी आहे. तर तसंही मार्केटमध्ये असतं, आम्ही ज्याला आबळफुटीच म्हणून, एकदा तुमच्या पैशांना 10 वर्षाचं झालंय का 10 वर्षानंतर ते आबळ फाटल्यासारखं वाढतात, ते मल्टिप्लाय व्हायला सुरुवात होतात. 10 वर्षामध्ये जेवढा पैसा झालाय ते 15 वर्षामध्ये तो डबल होईल, तो 20 वर्षामध्ये 4 पट होईल, 25 वर्षामध्ये मग तो 10 पट होईल. तर ते आबळ फाटल्यासारखंच आहे, पण तुम्हाला अगोदर थेंबा थेंबाने ते साचवावं
1: लागेल. अमृतकर सर, मग सण म्हणा, लग्न किंवा शेती हंगामातील जे काही आपल्याला उत्पन्न येतं, म्हणजे अनियमित पैशाचं योग्य प्रकारे आपण नियोजन कसं करू शकतो? बरं,
0: करू शकतो आपण. ज्यावेळेस कोणी, मी जर सीझनल बिझनेस करतोय, माझा अनियमित जर व्यवसाय, मी रेग्युलर SIP वगैरे करू शकत नाही किंवा दरमहा मी पैसा गुंतवू शकत नाही, तर माझ्यासाठी तोच एक योग्य वेळ आहे का ज्यावेळेस माझ्याकडे जास्तीचा पैसा आलेला आहे त्यावेळेस मग तो गुंतवणूक करायलाच पाहिजे. त्याची ती योग्य सल्लागाराचा सल्ला घेतल्याशिवाय करू नये की जेणेकरून तुमच्या पैशाचं नुकसान होणार नाही, तुम्हाला जोखीमही कमी राहील आणि त्याचा परतावा तुम्हाला अधिक योग्य मिळेल. त्यासाठी तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही असा अनियमित जे व्यवसायातून तुम्हाला पैसा मिळाला आहे त्याच्यातनं काही ना काही रक्कम तुम्ही बाजूला ठेवलीच पाहिजे. मी श्रोत्यांनाही सांगतो की जर 12 महिने काम करतोय आणि सरकारने जर एक नियम काढला की बाबा 12 महिने काम करायचे पण 10 महिन्याचंच वेतन मिळणार आहे, तर तुम्ही काय कराल? नोकरी करणार का नाही करणार? करावीच लागणार आहे ना. तर मग आपण असं समजायचं, ज्या लोकांना पेन्शन नाही आहे किंवा ज्या लोकांची बचत होऊ शकत नाही त्या लोकांनी असं समजायचं का सरकारी नियम आहे 10 महिन्याचं वेतन मिळणार आहे, तर 2 महिन्याचं वेतन जर तुम्ही साठवत राहिलात तर तुमचं नक्की आयुष्य सुखकर राहील.
1: अमृतकर सर, महिला काही ना काही करून आपली बचत करत असतात, तर मग या महिलांची बचतीची जी सवय आहे ती आर्थिक बचत कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी कशी मदत करते?
0: हे आपले गृहमंत्री तर आहेत महिला म्हणजे, पण त्यासोबत वित्तमंत्री जास्ती आहे. कारण काय असतं की महिलांनाही माहित असलं पाहिजे की आपण काय काय केलेलं आहे आणि महिला जास्त काळजी घेतात. महिलांनी जिथं पुढाकार घेतलेला आहे त्या घरामध्ये आर्थिक नियोजन खूपच चांगला आहे, त्यांना तुटवडा पडलेला नाही. पण आता त्यांच्यासाठी सुद्धा खूप सुवर्णसंधी आहेत की त्या सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि त्यांनी करायलाच पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे आपला जो काय महागाईचा दर आहे तो महागाईचा दर महिलांच्या त्या पैशासाठी सुद्धा आहे आणि पुरुषांच्या साठी सुद्धा आहे. महिलांनी जर त्या डब्यात पैसे ठेवले किंवा BC जर चालवले तर तुम्ही तुमच्या पैशांचं नुकसान करत आहात. त्याऐवजी तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करा की जो महागाईचा दर आहे 8% जर असेल तर मला कमीत कमी 10% परतावा मिळाला पाहिजे, तरच ते माझे पैसे जिवंत नाही तर माझा पैसा नुकसान होत आहे. 5-6% जर गुंतवणूक केली असेल तर दरवर्षी तो पैसा माझा कमी कमी होत चाललाय. कारण आज जी वस्तू 100 रुपयाला मिळते ती अजून 10 वर्षानंतर 500 रुपयाला मिळणार आहे आणि तुमच्या पैशाची व्हॅल्यू जर 250-200 रुपये जर झाली असेल तर तुमचं 300 रुपयाचं नुकसान झालं. त्यासाठी आपली व्हॅल्यू 500 रुपये तरी असली पाहिजे किंवा 500 पेक्षा जास्त असली पाहिजे.
1: अमृतकर सर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, अर्थनीती या कार्यक्रमात आपल्याला देखील प्रश्न विचारायचा असेल तर आपण या भ्रमणध्वनी क्रमांकावर आपला प्रश्न विचारू शकता. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 85-54-93-32-22. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 85-54-93-32-22. या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेजद्वारे आपण प्रश्न विचारू शकता. कृपया या भ्रमणध्वनी क्रमांकावर कॉल करू नये. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
2: अमृत प्रभा आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर. गर्भसंस्कार, योगा, सौंदर्य, विविध शारीरिक विकार, लहान मुलांचे विकार, मानसिक आजारांवर उपचार देणारे क्लिनिक अमृत प्रभा.

0: संपर्क 91 12 82 28 11.
1: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम अर्थनीती आपण ऐकलात. आज यामध्ये आधुनिक काळातील गुंतवणूक याविषयी अशोक अमृतकर यांची मुलाखत आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम. 9:20 आणि 53 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया जॉली मुखर्जी आणि सपना मुखर्जी यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, तर चित्रपट आहे दयावान.

श्रोते हो, ऐकूया आशा भोसले, मोहम्मद अजीज आणि सहकाऱ्यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. संगीत आहे राजेश रोशन यांचं, तर चित्रपट आहे किशन कन्हैया.

श्रोते हो, ऐकूया बल्मा या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं गीत. गीत आहे समीर यांचं, तर संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच आमचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 9:35 होत आहेत. उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: श्रोते हो, ऐकूया उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत. संगीत आहे ऋषी राज यांचं, तर चित्रपट आहे बन्या बापू.

हे गाणं प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कडक उन्हात तडफडणाऱ्या पक्ष्यांसाठी आपल्या परसबागेत, अंगणात, गच्चीवर, वाटीत पाणी ठेवा आणि मग म्हणा, मी देईन तुला ग घरटे.

श्रोते हो, गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात सुधीर मोघे यांचं गीत. स्वर आहे आशा भोसले आणि हेमंत कुमार यांचा, तर चित्रपट हा खेळ सावल यांचा.

0: राजेश खन्नाची रोमँटिक गाणी.
1: रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना.
0: जितेंद्र असो. की एंग्री यंग मैन अमिताभ.
2: मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती तुम वो कहती.
0: आणि मराठीतील दुर्मिळ गीत.
3: मी रात टाकली, मी कात टाकली.
4: रोज सकाळी 11:05
0: गाता रहे मेरा दिल, फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर FM बँडच्या 101.7 MHz वर सर्वजनात सर्वांच्या मनात. श्रोतेहो, ऐकूया हेच माझं माहेर या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं गीत. गीत आहे शांता शेळके यांचं, तर संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोते हो, ऐकूया जावयाची जात या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, तर संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आमचा गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. श्रोते हो, 10:25 आणि 26 सेकंद झाली आहेत.
1: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात, सर्वांच्या मनात.

जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात.

0: लहानग्याच्या चेहऱ्यावरील हास्य म्हणजे घरातला आनंद. याच्या सर्व काही करण्यामध्ये आईचा वेळ कसा जातो कळत नाही. हे हसणारं बालक, त्याचे हट्ट पुरवणं, त्याच्यासोबत खेळणं, यातला आनंद केवळ अवर्णनीय असतो. आपण गाणं म्हणायला सुरुवात केली तर तेही सूर लावतं. आपण धावायला सुरुवात केली तर तेही धावू लागतं. केवळ अनुकरणानं हे सर्व काही करतं. आईसोबत बाबाही बालकाला प्रिय होतात. हे सारं घडतं अगदी सहज. बालकाचं खाणं, हसणं, चालणं, बोलणं यातून ते अनौपचारिकरित्या चांगल्या सवयी अवगत करत असतं, आत्मसात करत असतं. एकदा नीटनेटकेपणा, स्वच्छता, स्पष्ट बोलणं या आणि अशा सवयी जडल्या की ते बालक आपोआप समजदार होतं.
1: मेरे प्यारे देशवासियों, जब हमारे दृढ़ संकल्प के साथ सामूहिक भागीदारी का संगम होता है तो पूरे समाज के लिए अद्भुत नतीजे सामने आते हैं. इसका सबसे ताजा उदाहरण है एक पेड़ मां के नाम. ये अभियान अद्भुत अभियान रहा. जन भागीदारी का ऐसा उदाहरण वाकई बहुत प्रेरित करने वाला है. पर्यावरण संरक्षण को लेकर शुरू किए गए इस अभियान में देश के कोने कोने में लोगों ने कमाल कर दिखाया है. मैं ऐसे सभी प्रयासों की हृदय से सराहना करता हूं. मेरा आपसे भी आग्रह है कि एक पेड़ मां के नाम इस पवित्र अभियान से आप जरूर जुड़िए.
2: हो मामा, अरे तुमच्या अंगावर घाण पडली बाबा. कोण टाकली बाबा घाण? अरे घाण आहे इथे.
3: निघते काय?
2: नाही निघणार, ते पाणी लावा त्याला. हे घ्या पाणी.
3: पाणी मिळेल का इकडे?
2: हा हा मिळेल ना. हे घ्या घ्या पाणी घ्या.
3: देते का जरा?
2: हा घ्या.
3: माझी बॅग ठेवतो बाजूला, लक्ष ठेवा बरं का.
2: हा बॅग द्या, माझोळ द्या.
3: अहो माझी बॅग, माझी बॅग, माझी बॅग, माझी बॅग, माझी बॅग गेली हो. अहो माझी पैशाची बॅग गेली हो. चोर चोर चोर.
2: सावधान, आपणापैकी कुणावरही असा प्रसंग ओढवू शकतो. अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा. सावधान.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. 10:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत नए तराने. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया रहना है तेरे दिल में या चित्रपटातलं बॉम्बे जयश्री यांनी गायलेलं गीत. गीत आहे समीर यांचं, तर संगीत हॅरिस जयराज यांचं.

श्रोते हो रहना है तेरे दिल में या चित्रपटातलं बॉम्बे जयश्री यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया अलका याज्ञिक यांनी गायलेलं राज या चित्रपटातलं गीत. गीत आहे समीर यांचं, तर संगीत नदीम श्रवण यांचं.

ऐका आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रोज सकाळी 11:05 101.7 FM वर फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर सर्वजना सर्वांच्या मनात। श्रोते हो, आत्ता सकाळी 11:05 नक्की ऐका गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। श्रोते हो, नयनतराने या कार्यक्रमात यानंतर ऐकूया राजाजी या चित्रपटातलं अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत। संगीत आहे आनंद मिलिंद यांचं।

श्रोते हो, नयेतराने आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संजीव दर्शन यांच्या संगीत नियोजनात जावेद अख्तर यांचं गीत. गीत गायले अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी. तर चित्रपट हमारा दिल आपके पास है.

0: श्रोते हो, ऐकूया हमराज या चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं गीत. गीत आहे सुधाकर शर्मा यांचं, तर संगीतबद्ध केलं आहे हिमेश रेशमिया यांनी.
1: तुमसा कोई दूसरा इस समी पे हुआ तो रब से शिकायत होगी. तुम्हारी तरफ रुख किसी गैर का हुआ तो कयामत से पहले कयामत.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. सर्वजनात सर्वांच्या मनात.
1: श्रोते हो, याबरोबरच आमचा नए तराने हा कार्यक्रम संपला.

0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो 11 वाजता आहेत, ऐकूया आमच्या केंद्राचं बातमीपत्र.
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. आज राष्ट्रीय डेंग्यू दिन. यानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधासाठी जागरूक राहण्याचं आणि स्वच्छ तसंच सुरक्षित पर्यावरण राखण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. सरकार अधिक चांगली देखरेख, व्यापक चाचण्या, सुधारित उपचार सुविधा आणि जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून डेंग्यू नियंत्रण प्रयत्न अधिक मजबूत करत आहे, असं सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात नड्डा यांनी नमूद केलं. यंदाच्या डेंग्यू नियंत्रणासाठी सामुदायिक भागीदारी, तपासणी करा, स्वच्छता राखा आणि झाकून ठेवा या संकल्पनेचा उल्लेख करत नड्डा यांनी डेंग्यू विरुद्धच्या लढ्यात लोकसहभागाच्या महत्वावर विशेष भर दिला. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची तयारी भारतानं काल दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अबुधाबीमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान यांची भेट घेतली. UAE वर झालेल्या हल्ल्यांबद्दल पंतप्रधानांनी यावेळी शोक व्यक्त केला. यावेळी ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही

0: देशांमध्ये सामंजस्य करार झाले. भारतात 6 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा युएईनं यावेळी केली. भारतात 3 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देशातल्या कंपन्यांमध्ये यावेळी सामंजस्य करारही झाला. पंतप्रधान मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 2ऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांची भेट घेणार आहेत. पश्चिम आशियात शांतता नांदावी यासाठी भारत मोठी भूमिका बजावू शकतो अशी प्रतिक्रिया इराणचे परराष्ट्रमंत्री डॉ सय्यद अब्बास अराक्ची यांनी काल नवी दिल्लीत व्यक्त केली. इराण संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीवर लष्करी मार्गानं तोडगा निघणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेवर विश्वास ठेवण्याचं कुठलंही कारण इराणकडे नसल्याचं ते म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमधून सर्व जहाजांनी जाऊ देण्याची इराणची तयारी आहे, मात्र तिथली परिस्थिती किचकट असल्याचं ते यावेळी म्हणाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सशक्तीकरण समितीचं गठन केलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या संसद सदस्य डॉ दग्गुबाती पुरंदेश्वरी यांना समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. या समितीत लोकसभेच्या 18 तर राज्यसभेच्या 10 सदस्यांचा समावेश आहे. यात लोकसभेच्या हेमा मालिनी, हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी तर राज्यसभेच्या सुधामूर्ती, पीटी उषा आणि स्वाती मालिवाल आदी सदस्यांचा समावेश आहे. विशेष सहाय्य अनुदान योजनांअंतर्गत लाभ घेणाऱ्या मात्र वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कालावधीत त्यांचं अनुदान सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी काल दिली. याशिवाय आधार कार्ड आणि UDID कार्डमधील माहितीतील तफावत दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. तहसीलदारांनी लाभार्थ्यांची गावनिहाय यादी प्रसिद्ध करून बनावट आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ मिळत असून शासन आणि जनतेतील दुवा अधिक मजबूत होत असल्याचं नांदेडच्या महापौर कविता मुळे यांनी म्हटलं आहे. नांदेड तहसील कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात काल त्या बोलत होत्या. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांची कामं जलद गतीनं मार्गी लावण्यासाठी तसंच ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ पोहोचवण्यासाठी महसूल विभाग आणि इतर शासकीय यंत्रणा कार्यरत असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महाटीईटी परीक्षेच्या पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्रांचं वाटप परवा 18 मे ते 8 जून या कालावधीत केलं जाणार आहे. परीक्षेचा अंतिम निकाल यंदा 3 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.msce.pune.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं प्रसिद्ध करण्यात आला होता. पात्र उमेदवारांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: आपण ट्यून केलंय 101.7 MHz आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोते हो 11:05 आणि 22 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.
2: गाता रहे मेरा दिल.
1: गाता रहे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना मिलन नायगडेचा नमस्कार.

श्रोते हो, परंपरा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि अभिजित भट्टाचार्य यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शिव हरी यांचं. श्रोते हो, उन्हाळा म्हटलं की अंगाची लाही लाही

करणारं ऊन आणि उकाडा आपल्याला सहन करावा लागतो आणि हा तीव्र अनुभव आपण सध्या चालू असलेल्या मे महिन्यात घेत आहोत. हे कडक ऊन, आंब्याचा गोडवा, कोकिळ्याचा स्वर आणि रंगांची उधळण करणारी उन्हाळ्यातील फुलं डोळ्यासमोर उभी राहतात. या ऋतूमध्ये अनेक फुलं निसर्गाला वेगळं सौंदर्य देतात. प्रत्येक फूल एखादी भावना, आठवण किंवा प्रेमाचा रंग घेऊन येतं. तर श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात फुलांच्या गंधातला उन्हाळा, अर्थातच उन्हाळ्यात फुलणारी फुलं आणि फुलांवर आधारित काही गाणी.

श्रोते हो, मोहम्मद रफी यांनी गायलेलं आरजू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं हसरत जयपुरी यांचं, तर संगीत शंकर जय किशन यांचं. श्रोते हो, उन्हाळा सुरू झाला की रस्त्यांच्या कडेला लाल केशरी फुलांनी बहरलेला गुलमोहर दिसतो. विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या, गावाकडच्या आठवणी आणि जुन्या मैत्रीचा रंग गुलमोहराशी जोडला जातो. श्रोते हो, मराठी कवितांमध्ये गुलमोहर हा तरुणाई आणि आठवणींचं प्रतीक मानला जातो.

श्रोते हो, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर.डी. बर्मन यांचं, तर चित्रपट होता देवता. श्रोते हो, मोगरा म्हणजे सुगंधाचा राजा. उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी मोगऱ्याचा दरवळ वातावरण भारून टाकतो. महाराष्ट्रातील सण, वार, उत्सव, लग्न समारंभ मोगऱ्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. देवाला अर्पण केलेला मोगरा असो अथवा स्त्रीच्या केसात माळलेला मोगऱ्याचा गजरा असो, तो भक्ती आणि सुगंध याचा सुंदर मिलाफ असतो. ऐकूया तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग.

श्रोते हो, लता मंगेशकर यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण ऐकलात. संगीतबद्ध केला होता पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून माझ्यासोबत म्हणजेच मिलन नायगडेसोबत.

श्रोते हो, रजनीगंधा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलील चौधरी यांचं. श्रोते हो, उन्हाळ्याचा सुवर्ण साज म्हणून ओळखला जाणारा बहावा. उन्हाळ्याच्या कडक उन्हात जेव्हा बहुतेक झाडं कोमेजलेली दिसतात तेव्हा एक झाड मात्र सोन्यासारख्या पिवळ्या फुलांनी बहरून उठतं, ते म्हणजे बहावा. हिंदीत अमलतास आणि इंग्रजीत गोल्डन शॉवर ट्री म्हणून ओळखलं जाणारं हे झाड उन्हाळ्याचं खास आकर्षण मानलं जातं. बहाव्याची फुलं ही घोसात येतात. वाऱ्याच्या मंद झुळकीत हलणारे हे सुवर्ण घोस पाहताना जणू निसर्गानं सोनेरी वर्षाव केल्याची अनुभूती देतात.

श्रोते हो, लता मंगेशकर आणि तलत अझीज यांनी गायलेलं मखदूम मोहिउद्दीन यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं खय्याम यांचं, तर चित्रपट होता बाजार. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. फुलांच्या गंधातला उन्हाळा, अर्थातच उन्हाळ्यात फुलणारी फुलं, यावर आधारित कार्यक्रम आपण ऐकत आहात.

श्रोते हो, भालू या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं पी सावळाराम यांचं, तर संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. श्रोते हो, कोमलतेचं प्रतीक असणारी पांढरी शुभ्र जाई जुईची फुलं उन्हाळी संध्याकाळी अधिक खुलून दिसतात. स्त्रियांच्या केसातील गजरा आणि मंद सुगंध यामुळं या फुलांना विशेष स्थान आहे. अनेक मराठी गीतांमध्ये जाई जुईचा गजरा हा प्रेम आणि विरहाचं प्रतीक म्हणून वापरला गेला आहे. हिंदी गाण्यातसुद्धा चमेली, जुई, जॅस्मिन या नावांनी या फुलांचा उल्लेख आढळतो.

श्रोतेहो, मुक्ता या चित्रपटातलं जयश्री शिवराम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते ना धो महानोर, तर संगीत होतं आनंद मोडक यांचं. श्रोतेहो, उन्हाळा आणखी मोहक करणारा पिवळसर सोनचाफा, चाफ्याचा मंद सुगंध आणि मराठी कवितांमधील त्याची मोहक उपस्थिती आजही तितकीच जिवंत आहे. तसंच धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वसुद्धा या चाफ्याचं सदैव राहणार आहे.

श्रोतेहो लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी बी यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी. श्रोतेहो, रात्री सुगंध पसरवणारी रातराणी या फुलाचा बहर सामान्यतः उन्हाळ्याच्या मध्यापासून म्हणजेच एप्रिल मे ते पावसाळ्याच्या शेवटपर्यंत ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत राहतो. शांत आणि रोमॅन्टिक वातावरणाची अनुभूती देणारी रातराणीची फुलं मनाला मोहरून टाकतात.

श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीत नियोजनात हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता मोहम्मद रफी यांचा, तर चित्रपट होता सूरज. श्रोते हो, स्वर्गीय सौंदर्याचं प्रतीक म्हणजे पारिजातक. हे फूल विरह आणि क्षणभंगूर सौंदर्य दर्शवतं. पारिजातकाचं फूल रात्री उमलतं आणि पहाटे गळून जमिनीवर पडतं. पारिजात अंगणामध्ये शुभ्र सडा घालतो. त्याचं सौंदर्य अल्पकाळ टिकतं, पण तरीसुद्धा ते मनाला स्पर्शून जातं.

होतं निदा फाजली यांचं, तर संगीत होतं खय्याम यांचं. श्रोतेहो, उष्ण हवामानात टिकणारी आणि रस्त्यांच्या कडेला रंगांची शोभा वाढवणारी झाडं म्हणजेच कण्हेर आणि बोगनवेल. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये सुद्धा कण्हेर ताठ उभी राहते. गुलाबी, पांढरी आणि पिवळी फुलं रस्त्याच्या कडेला आपण नेहमी पाहतो, नाही का?

श्रोते हो, प्रेम कहाणी या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं, तर संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोते हो, उन्हाळ्यात फुलणारी फुलं अर्थातच फुलांच्या गंधातला उन्हाळा याची अनुभूती आपण घेतलीत. श्रोते हो, भारतीय संगीतामध्ये फुलं ही केवळ सजावटीची गोष्ट नसून भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे. गुलमोहर तरुणाई, उत्कटता, प्रेम आणि आठवणी या भावना व्यक्त करतो. मोगरा सुगंध, भक्ती, शांतता आणि अध्यात्म, जाईजुई कोमलता, प्रेम आणि विरह, पारिजातक क्षणभंगूर सौंदर्य, स्मृती आणि हुरहुर हे व्यक्त करतात. म्हणूनच श्रोते हो, उन्हाळा जरी उष्णतेचा ऋतू असला तरी फुलांच्या रंगांनी आणि गाण्याच्या सुरांनी तो अधिक सुंदर बनतो. तर श्रोते हो, फुलांच्या गंधातला उन्हाळा या अनुभूतीसह मी मिलन नायगडे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया याच वेळेला, याच ठिकाणी, याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे

श्रोतेहो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून 12 वाजतायत. महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची मुलाखत आणि त्यानंतर चला कुटुंब जपूया हा संवाद. चला तर मग सखींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: सखींनो, निर्जीव धातूला जेव्हा कलाकाराच्या स्पर्शाची ऊब मिळते तेव्हा त्यातून जन्म घेतो एक जिवंत भावविश्व. हातातील कौशल्य, मनातील कल्पकता आणि संस्कृतीची जाण यांचा सुंदर संगम म्हणजे शिल्पकला. दगड, धातू किंवा माती यांना आपल्या कला साधनेतून आत्म्याचा स्पर्श देतो तो एक शिल्पकार. तेव्हा मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील शिल्पकार रेखा रमाकांत सूर्यवंशी. मैत्रिणींनो, गेल्या 40 वर्षांपासून त्या सातत्यानं शिल्पनिर्मिती करत असून त्यांच्या कलेमध्ये भारतीय संस्कृतीची गोडी, श्रद्धा आणि सौंदर्याची सूक्ष्म जाण स्पष्टपणे दिसून येते. नुकताच त्यांना कला संचलनालय महाराष्ट्र यांच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे, जो त्यांच्या कलेप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा गौरव आहे. चला तर मग आपण रेखाताई यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: आपल्या कलेच्या माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचं अत्यंत मोलाचं कार्य करत आहात. आज आपल्या सुंदर प्रवासाविषयी श्रोत्यांना सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर ताई, आम्हाला सुरुवातीला सांगा की आपल्या या शिल्पकलेच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, की लहानपणापासून आपल्याला याची आवड होती किंवा तुम्हाला कोणाकडून या कलेची प्रेरणा मिळाली, त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: लहानपणापासून माझं फक्त 7वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर इथे जे जे स्कूलला शिक्षण झालेलं होतं त्यांचं, जी डी 8 झालं त्यांचं. लग्न झाल्यानंतर मग इथे आल्यानंतर मिस्टरांसोबत काम करता करताच मला कामाची आवड निर्माण झाली, त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली.
0: बरं.
1: आणि मी सुरुवात केली कामाला.
0: बरं, म्हणजे तुमचं लग्न झाल्यापासून या शिल्पकलेमध्ये तुमचा रस वाढायला लागला.
1: हो.
0: आणि तेव्हापासून तुम्ही तुमच्या पतींसोबत ह्या कामाला सुरुवात केली.
1: कुठल्या
0: वस्तू बनवायला तुम्ही

0: सुरुवात केली, जे तुमचे पती बनवत होते त्याच्यापासूनच सुरुवात केली की तुम्हाला काही नवनवीन कल्पना सुचत गेल्या?
1: ते गणपतीच्या मूर्त्या वगैरे करायचे, मला याच्यातलं काही शिक्षण नव्हतं, त्याच्यासाठी मी फक्त काही मदत करायची म्हणून त्यांना हात लावू लागायचा. मग त्यांनी सांगितलं की थोडं थोडं आता अशी मदत करते तू, तर याच्यामध्ये तू करू शकशील म्हणे, शीख म्हणे. त्यांच्याकडनंच प्रेरणा मिळत गेली आणि त्यांच्या हाताखाली मी तयार झाले.
0: बरं, आणि मग सुरुवातीपासून तुम्ही गणपती बनवायला सुरुवात केली?
1: आधी गणपतीच्या मूर्त्या करायचे, मोडायचं, ते सर्व असं करत करत करत 5-6 वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मला छान जमायला लागलं.
0: वा, खूपच छान. म्हणजे तुमच्या पतींनी तुम्हाला हे काम शिकवलं आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्ही नवनवीन या कलेमध्ये रस तुम्हाला येत गेला आणि तुम्ही अशा प्रकारे शिल्प निर्मिती करत गेल्या. वा, खूपच छान. ताई, आता गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही ही शिल्पकला करता आहात, त्याच्यापासून नवीन नवीन शिल्प तुम्ही बनवत आहात, मग या प्रवासामध्ये तुम्हाला कोणते महत्वाचे टप्पे अनुभवायला मिळाले?
1: आम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रदर्शनच केले मूर्त्यांचे, त्यामुळे वेगवेगळे राज्य बघायला मिळाले, वेगवेगळी संस्कृती बघायला मिळाली. त्यांच्यासोबत शिक्षण नसताना मला जयपूरचं रत्न प्रशिक्षण ते शिकायला मिळालं.
0: वा,
1: तर हे 40 वर्षांमध्ये खूप काही शिकायला मिळालंय त्यांच्यासोबत.
0: ताई, जसं तुम्ही सांगितलं की पूर्ण भारत तुम्ही फिरले आहात तुमच्या पतींसोबत, विविध प्रदर्शनं तुम्ही बघितली, तुमच्या ज्या शिल्पकलेचं प्रदर्शन तुम्ही सुद्धा विविध राज्यांमध्ये जाऊन भरवलं, तर मग ताई, आता पूर्ण भारतामधले जे जे राज्य आहे तिथली लोककला आणि आपल्या खानदेशातली लोककला यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का जो तुम्ही तुमच्या कलेमध्ये साकारण्याचा प्रयत्न केला?
1: हो, पूर्ण राज्यामध्ये जे शिल्प बघितली, जी कला संस्कृती बघितली, ती आपल्या खानदेशपेक्षा खूप वेगळी आहे. खानदेशची कला ठळक वैशिष्ट्य आहे तिची, आणि जी खानदेशची कला आता पूर्ण लयाला गेलेली होती. आता आमच्या शिल्पामध्ये पूर्ण खानदेशचेच शिल्पे आम्ही करतो, ती पूर्ण खानदेश आर्ट म्हणूनच आमची ओळखली जाते.
0: ओळख,
1: कारण जे बारीक काम असतं इथे खानदेशमध्ये, डोळे, कान, नाक जरा उठावदार असतात. बाकी राज्यामध्ये नक्षीदार बारीक काम असतं, आपलं खानदेशचं काम थोडस ठळक उठावदार असतं इथे. तर हा फरक जाणवला मला, म्हणून आम्ही खानदेशचे शिल्प, खानदेश आर्ट जी पूर्ण लयाला गेलेली आहे ती पूर्ण जीवन करून आम्ही खानदेश आर्ट म्हणून आता आमची कला शिल्पामध्ये उदयास आणतोय.
0: खूपच छान ताई. आणि तुम्ही ही जी आपल्या भागातली जी कला तुम्ही पूर्ण भारताला म्हणावं किंवा आपण पूर्ण विश्वाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मग ताई, आता पारंपरिक धातू शिल्पकला निवडण्यामागे तुमचं काही विशेष कारण होतं का?
1: मिस्टर तेच पारंपरिक धातू शिल्प तयार करायचे, त्यांचं बघूनच मी पारंपरिकच बनवायचे, कारण आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे.
0: हो, आणि आपला भारत देश विविध संस्कृतीने नटलेला आहे.
1: भारतीय संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे.
0: हो,
1: त्या संघानं आपल्या महाराष्ट्रामध्ये देवी देवताची पूजा होत राहते.
0: हो हो,
1: तर त्या पूजेचं महत्व भरपूर आहे, त्याच्यासाठी आम्ही हे देवी देवताचं मूर्त्यांचं क्षेत्र निवडलं मी.
0: बरं, खूपच छान. आता ताई, मग तुलसी पूजेची परंपरा आणि स्त्रीची भूमिका आपण आपल्या कलाकृतींमध्ये कशा प्रकारे साकारतात?
1: आता प्रत्येक स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये असली तर सकाळी उठल्यानंतर तिचं देवपूजा, तुळशी पूजा कार्यक्रम असतोच.
0: तिची ती दिनचर्या
1: असते. तर मग मी ते असं एक विषय घेतला की आपलं तुळशी पूजेचं महत्व आधी ऋषी मुनीपासून चालत आलेलं आहे,
0: पूर्वजांपासून.
1: तर त्याच्यासाठी मग मी तुलसी वृंदावन केलं, सर्व ज्या स्त्रिया ज्या क्षेत्रामध्ये त्याचं सर्व मूर्ती तशी तयार केली, गणपतीची मूर्ती तयार केली आणि ती तशी शिल्प तयार केली आणि तो विषय घेऊन मी ते शिल्प तयार केलंय.
0: वा, खूपच छान. तुमच्या कलेवर ताई प्राचीन मोहन जोदड संस्कृती काळातील शिल्प परंपरेचा प्रभाव आहे का? तर तो कशा प्रकारे?
1: हो, भारतीय कले हजारो वर्षापासून इतिहास आहे. मोहनजोदड आणि हडप्पा आपली भारतीय संस्कृतीचा छोटासा भाग आहे.
0: हो,
1: त्याच पद्धतीनं आम्ही हे काम करतो, कारण एक संघ वन पीस त्याला म्हणता की पूजेमध्ये

0: गणपतीची मूर्ती नैतन देवी देवताची मूर्ती जोड म्हणून असं ठेवायची नसते, म्हणून आम्ही एक संघ पद्धतीनं काम करतो. म्हणून जे मोहंजोदडो हडप्पा संस्कृतीमध्ये वन पीस कास्टिंगचं महत्व आहे, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं काम करतोय.
1: बरं, आणि मग मोहनजोदडो संस्कृती काळातील शिल्पकलेचा प्रभाव अशा प्रकारे तुमच्या कलेवर पडलाय. ज्या क्षणी माहिती पडलं की तुम्हाला राज्य पुरस्कार साठी तुमचं नाव घेण्यात आलेलं आहे, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
0: मला तर विश्वासच वाटत नव्हता की मला पुरस्कार मिळालाय, पण माझ्यापेक्षा माझ्या पतींना जास्त आनंद झाला. जे मी सांगत होतो की तू मूर्तिकलेमध्ये पुढे चांगलं शिल्प बनवून आपण हे करू, खूप छान वाटलं, आनंद झाला. परत नातेवाईकांचे फोन आले, त्यांनी अभिनंदन केलं, त्याच्यात अजून भर पडली, खूप छान वाटलं. एक अनुभव आहे माझा, मी तुम्हाला सांगते. आता इथे गेलो होतो आम्ही मुंबईला पुरस्कार घ्यायला, आम्ही गेलो होतो तर तिथे सर्व खुर्चीवरून नाव टाकले होते ज्या लोकांना पुरस्कार मिळाले होते. तर सरांना मी जाऊन माझ्या खुर्चीचं नाव वाचलं आणि तिथे बसलो आम्ही. तेव्हा ज्या मॅडम होत्या तिथे, त्यांनी सांगितलं म्हणे या ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांच्यासाठी खुर्ची आहे. तर मी सांगितलं की हो मला माहिती आहे. नाही म्हणे तुम्हाला कळलं नाही म्हणे मॅडम ज्यांना पुरस्कार मिळाला. म्हटलं मॅडम मलाच पुरस्कार मिळाला आहे, मी म्हणून ह्या खुर्चीत बसलेली आहे. तर त्यांना विश्वास वाटत नव्हता. मी साधारण आपल्या याच्यामध्ये गेली होती, माझ्या शेजारी ते ठाण्याचे होते, त्यांनाही पुरस्कार मिळाला होता. त्यांनी मला सांगितलं त्यांना विश्वास वाटत नाहीये तुम्हाला पुरस्कार मिळाला म्हणून. म्हटलं मला नाही मिळालाय, माझ्या कलेला पुरस्कार मिळालेला आहे असं सांगितलं. तो अनुभव खूप याचा होता.
1: आपलं व्यक्तिमत्व कसंही असं, पण आपल्या कलेवर आपलं प्रेम हवं. आणि ताई, आता हा जो तुमचा जो शिल्पकलेचा प्रवास आहे, तुम्ही सांगितलं जसं की या प्रवासामध्ये तुमच्यासोबत तुमचे पती सुद्धा आहेत आणि त्यांच्याचकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. स्त्री म्हटलं की घरची जबाबदारी, मुलं बाळ यांना सांभाळून सगळं काम करणं, मग याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा आधार तुम्हाला कसा मिळतो?
0: आधी सासू सासरे होते, त्यांच्या मुलं लहान होते तेव्हा. तेव्हा जेव्हा आम्ही प्रदर्शनाला जायचे, आमची सासूबाई मुलांना सांभाळायची, माझी आई येऊन माझ्या मुलांना सांभाळायची. आईनं इतकं सांगितलं की बघ तुझे मिस्टर इतकं छान काम करताय. मला रांगोळीची आवड होती लग्नाच्या आधी, तेव्हा आईने सांगितलं होतं की तू जशी रांगोळी मन लावून अंगणामध्ये घालते तसं हेही काम तू काही अवघड नाहीये तुला. तर हेही तू मन लावून काम केलं ना तर 100% सक्सेस होशील याच्यामध्ये. तर आईची प्रेरणा तर जास्त होती आणि पाठिंबा पण होता आणि सासूबाईचा बी पाठिंबा होता, म्हणून हे श्रेय त्यांच्यासाठी आहे.
1: खूपच छान, तुम्हाला सासूबाईंचा पाठिंबा मिळाला, आईचा पाठिंबा मिळाला. आणि एक स्त्रीला स्त्रीच आधार किंवा पाठिंबा असते आणि ती तिला पुढे करते, तर याच्यापेक्षा विशेष गोष्ट कुठलीही नाही. आणि त्याच्याचमुळे स्त्रीमुळे तुम्ही पुढे गेलेल्या आहात, आईमुळे आणि सासूमुळे. तुम्हाला ही प्रेरणा, तुम्हाला मदत सुद्धा त्यांनी केली ताई. आता ताई, आजच्या या आधुनिक काळामध्ये पारंपरिक कलेचं जतन करण्यासाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल?
0: मेहनत, जिद्द, चिकाटी ह्या सर्व आपल्याजवळ असलं ना तर कुठल्याही कला क्षेत्रामध्ये आपण श्रीमागे राहू शकत नाही. आता मी कमी शिकलेली असताना सुद्धा इतकं छान काम करू शकते. आता शिकलेल्या मुली आहे, त्यांना खूप सरकारचं स्कीम आहे, त्याच्यामध्ये खूप करू शकता. चिकाटी, मेहनत, जिद्द सर्व हे असलं तर यश मिळू शकतं.
1: ताई, आता धातू शिल्पकलेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: या कला क्षेत्रामध्ये उलट जितकी स्त्री पुढे जाईल तितकं छान आहे. ते स्त्री बारीक डिटेल काम या शिल्पकलेमध्ये करू शकते. तिचे बोट नाजूक हे असता छान छान कलाकृती घडवू शकते. ज्या आता तरुण पिढी आहे त्यांनी तर आवर्जून याच्याकडे कल हे करायला पाहिजे त्यांचं.
1: बरं ताई, आता तुम्ही ही जी शिल्पकला साकारली, मग ह्या ज्या शिल्पकला तुमच्या आहेत ताई, तर मग याचं प्रदर्शन तुम्ही भारतामध्ये कुठे कुठे घेऊन गेलेला होतात?
0: आम्ही चंदीगडला नेलाय, चेन्नईला नेलाय, दिल्लीच्या सूरजकुंड मेला आहे, आग्रा आहे, लुधियाना आहे, मुंबई आहे, पुणे आहे, औरंगाबाद आहे, सर्वे दूर आम्ही भारतामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये

0: महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी प्रदर्शन भरवले.
1: बरं, आणि मग तुम्ही विविध राज्यांमध्ये तुमच्या कलेचं प्रदर्शन भरवलं, मग तुम्हाला तिथले अनुभव कसे आले?
0: वेगवेगळं काहीतरी नवीन शिकायला मिळालं. वेगवेगळ्या राज्यात गेलो तर आम्ही संग्रहालय बघितले, जुने मंदिरं बघितले, आधीचे जे मंदिरं कसे जडणघडण केलेले, आधीच्या लोकांना जेव्हा तंत्रज्ञान नाही होतं, हाताने जे काम केलेलं आहे तर किती छान पद्धतीनं आपले जुने पारंपरिक मंदिर आहे ते बघून इतकं छान वाटत आहे. ते उलट ते संवर्धन जतन आपल्या ह्या नवीन पिढीनं ते जतन करायला पाहिजे. ते सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्याजवळ वारस हक्कानं आलेलं आहे ते छान सांभाळून ठेवायला पाहिजे.
1: हो, नक्की
0: त्याच्यात काम करायला पाहिजे. थोडं नवीन पिढी आहे, आता तरुण मुली आहे, त्यांनी ते जुनं ते सोनं म्हणतो आपण, ते खूप छान आहे.
1: खरंय खरंय. परत आई, आपल्या शिल्पकलेद्वारे समाजाला तुम्ही कुठला संदेश देण्याचा प्रयत्न कराल?
0: नवीन पिढीने पुढे जाऊन शिल्पकलेमध्ये हिरेहिरीने भाग घ्या, छान काम करा, स्वतःचं कलाकौशल्य सर्वांना दाखवा.
1: तुमची स्वप्न काय आहे की मी या क्षेत्रामध्ये अजून काहीतरी नवनवीन करू शकेल?
0: आता मला पुरस्कार मिळाला तर पुरस्कार मिळाल्यानंतर थोडं चांगलं काम करायची हे असते, आपली चांगलं काम केलं हे पोच पावती असते.
1: हो,
0: की खूप छान काम करताय म्हणून. मग ते पुरस्कार मिळाला तर अजून छान वाटतं की अजून काहीतरी नवं करायचं.
1: हो,
0: म्हणून चांगले चांगले शिल्प बनवायचे. त्याचं सरांचं माझं स्वप्न आहे की संग्रहालय करायचं, आर्ट गॅलरी करायची आताच्या पिढींसाठी, की असं काम अशा पद्धतीनं होत होतं. आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन मला आपल्या ह्या पारंपरिक कलेचं प्रचार प्रसार सर्व करायचं आहे, असं स्वप्न आहे माझं.
1: एकंदरीतच जुनं ते सोनं असतं हे तुम्हाला आजच्या पिढीला दाखवून द्यायचं आहे ताई. तुम्हाला असं वाटतं की मी संग्रहालय करावं, की माझी भारतीय संस्कृती कशी महान आहे, आणि त्या संस्कृतीला तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये जाऊन जवळून त्या संस्कृतीला पाहिलेलं आहे, तिथला जो वारसा आहे लोककलेचा, शिल्पकलेचा, जी कला आहे ज्या राज्यामध्ये, ते तुम्ही तिथे भेट देऊन ती जवळून पाहिलेली आहे, आणि तुम्हाला कळकळी

0: तुम्हाला असं वाटतं की मी संग्रहालय करावं की माझी भारतीय संस्कृती कशी महान आहे आणि त्या संस्कृतीला तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये जाऊन जवळच्या संस्कृतीला पाहिलेलं आहे तिथला जो वारसा आहे लोककलेचा शिल्पकलेचा जी कला आहे ज्या राज्यामध्ये ते तुम्ही तिथे भेट देऊन ती जवळून पाहिलेली आहे आणि तुम्हाला कळकळीनं असं वाटतं की आजच्या तरुण पिढीसाठी मी ते संग्रहालय बनवावं आणि त्यांना पारंपरिक कलेची ओळख करून द्यावी. नक्कीच ताई, हे स्वप्न तुमचं खूपच छान आहे की आजच्या या नवीन पिढीनं खरोखर की जुनं ते सोनं आहे हे नक्कीच ओळखावं. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कलेतून भारतीय संस्कृतीचं जतन, परंपरेचं संवर्धन आणि आधुनिकतेशी साधलेला सुंदर संगम आपल्याला अनुभवायला मिळाला. गेल्या 4 दशकांपासून ताईंनी अत्यंत निष्ठेनं केलेले कार्य आणि त्यांना प्राप्त झालेला हा राज्यस्तरीय सन्मान हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कलेतून समाजाला संस्कार, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश मिळतो हे नक्कीच. ताई, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल आकाशवाणी जळगावच्या वतीनं आपले मनपूर्वक मी आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते.
1: नमस्कार,
0: धन्यवाद ताई, थांबूया.
1: धन्यवाद.
0: शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत सखींनो आता आपण ऐकलीत.

0: कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा आधारस्तंभ असते. कुटुंबातील नाती, जिव्हाळा आणि एकोप्यामुळे जीवन अधिकच आनंदी आणि समृद्ध बनत जातं. कुटुंबाचं बदलणारं रूप हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. तेव्हा मैत्रिणींनो, जागतिक कुटुंब दिवसाच्या अनुषंगानं ऐकूया संवाद, चला कुटुंब जपूया. संवादाचं लेखन केलंय प्रिया सफळे यांनी आणि संवादात त्यांच्यासोबत सहभाग आहे सारिका दांडगे यांचा.
1: हो हो, आले आले छोटी, वा वा, आज काय एकदम सरप्राईज.
0: अग ताऊ ताऊ, कसला सरप्राईज आणि कसला सनराईज ग ताई. शाळेला सुट्टाय की नाही सध्या? पण जाऊ दे. अगं इतकी वैतागले ना मी, नुसता कंटा आलाय बघ मला. आणि बोर तर इतकं होतंय ताई, विचारू नको.
1: वैताग कंटाळा, बोर झालीस की मग माझी आठवण येते हो ना.
0: नाही ग असं काही नाही ताई, आणि फोनवर बोलतो ना ग आपण. पण ते किती
1: स्पष्टीकरण असं ग, यावं अधून मधून. एका गावात असून लवकर भेटत नाही. घे पाणी घे, निवांत राहा, आता 2 दिवस सुट्ट्या आहेत शाळेला.
0: हो ताई, दे दे पाणी दे ग. अगं उन्हातून आल्यावर असं कसं तरी होऊन येतं ताई. काय हे ऊन ग बाहेर
1: मग.
0: आणि काय म्हणते तुम्हाला, 2 दिवस राहा?
1: 2 दिवस
0: अगं, 2 तास थांबायला मिळाले तरी पुष्कळे.
1: बाईसाहेबांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय.
0: अगं काय म्हणालीस, काय म्हणालीस ग तू?
1: काहीच नाही ग. बाईसाहेब का वैताग.

0: खोंशी भांडलायत ही सासू बहिणीची नगछ
1: काही नाही ताई. अगं हे बघ घरात ऑल इज वेल. पण ताई आसपास जे चाललंय ना ग ते पाहून मन अगदी उदास होतय ग.
0: बाप रे तुला आसपासच्या घटना पाहून उदास होता येत
1: जास्त होते ताई. जरा
0: मोठी झाली ग माझी छोटी.
1: मग काय तुला काय वाटलं मी लहानच आहे का ए तायडे. अगो हे तायडे हे बघ तुला ती माझी कॉलेज फ्रेंड मृणाल आठवते का ग.
0: हा हा किती सुंदर आणि सुस्वभावी आहे ग. तुझ्याकडे एकदा भेटली होती मला.
1: हा हा अगं हो हो तीच.
0: तिचं काय ओके आहे ना सगळं.
1: अगं तिचं एकत्र कुटुंब सासू सासरे मोठे दीर जाऊ त्यांची दोन मुलं हिची दोन मुलं अधून मधून एक ननन येत असतेस ग.
0: अरे वा कौतुक आहे गो आजच्या जमान्यात असं एकत्र कुटुंब पाहायला कुठं मिळतं.
1: अगो हो ना ताई दृष्ट लागण्यासारखं. पण लोकांना नाही सहन होत ग. काय रोजच भांडण नेमकी कारण कळतच नाहीत ग. पण ती खूपच अपसेट आहे बरं का ग ताई.
0: खरंच ग असं आहे ना ग की घर म्हंटल की भांडायला भांड लागायचं.
1: हो ग ते तर आहेच.
0: पण तो आवाज चार भिंतीतला असेल तर लवकर निपटली जातात.
1: खरंय खरंय.
0: पण त्या भांडांचे आवाज आणि भांड्यांचे आवाज चार भिंती बाहेर जाऊ लागले की समजावं भिंतीला तडे पडतात.
1: हो ना आपली कुटुंब पद्धती खर तर जगासमोर आदर्शवत होती. पण
0: आज त्या आदर्शाला तडे पडतायत ग.
1: हो ना
0: तुला माहितीये काल आपण कोणता जागतिक दिन साजरा केला.
1: कोणता.
0: जागतिक कुटुंब दिवस.
1: अरे हो ताई काल 15 मे झाला की नाही आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस. चला मग आपण याच विषयावर गप्पा करूया की आज आणि साजरा करूया तो दिवस.
0: येस या निमित्तानं माझ्या विचारांचा वारूही जरा धावेल ग.
1: अन काय माझ्या ज्ञान शिदोरीत सुद्धा भर पडेल.
0: आता कुटुंब म्हणजे काय सांग.
1: सांगते ना एकाच घरात रक्त संबंधानं एकत्र राहणारी माणसं. हो ना.
0: कधी बरोबर. तुला रेशमाचा किडा माहित आहेच.
1: मग अर्थातच त्यानंच विणलेल्या कोशात राहतो अगदी सुरक्षित.
0: अगदी तसंच माणसाच्या आयुष्यात सुरक्षेची ऊब देणारा हा कोश म्हणजे त्याचं कुटुंब.
1: वा काय छान उपमा दिलीस ग ताई तू.
0: नात्यांचे धागे विणून स्वतःसाठी आणि लेकरांसाठी हा कोश तो कुटुंब प्रमुख विणत असतो.
1: हो ना ताई आईच्या प्रेमाची ऊब बाबांच्या आधाराची विश्वासक सावली ही तर कुटुंबातच मिळते ना ग.
0: कसं असतं ना छोटी माणसाच्या आयुष्यात त्याला सुख मिळण्यासाठी फक्त सधन सुसंस्कृत सुहृदयी कुटुंबात जन्मास येऊन नाही भागत.
1: नाही नाही
0: हाताची पाच बोट सारखी नसतात.
1: नाही
0: आणि त्याप्रमाणेच एकाच कुटुंबात रक्त संबंधानं बांधली गेलेली माणसं देखील परस्परांहून भिन्न असतात.
1: अगदी
0: त्यांच्यात मानसिक शारीरिक भावनिक पातळीवर भेद असतो.
1: अगदी खरंय ताई. अन्न या भेदातूनच मतभेद संघर्ष हेवे दावे मत्सर भावनिक तिढे पडतात.
0: अन मग कुटुंबाच्या कोशातील सुरक्षिततेची ऊब कमी पडत जाते किंवा तिला इतके चटके बसतात.
1: काय
0: करायची वेळ येते ग.
1: आणि म्हणूनच वरवर किरकोळ वाटणारी कारण समस्या त्यांची उकल होण्यासाठी सामोपचाराची गरज असते.
0: खरंय सामोपचार हा शब्द खूप छान आहे. पण असं आहे ना मी का माघार घ्यायची.
1: हो ना ग तेच तर.
0: एक पाऊल माग का जायचं.
1: अगदी खरंय खरंय.
0: माझी एकट्याची चूक आहे का वगैरे वगैरे अहंकार दुसरं काही नाही.
1: हो ग
0: छोटी माझ्या वाचनातनं एक मानसशास्त्रीय गोष्ट आली आहे ती सांग.
1: कोणती ग सांग सांग.
0: एक फ्रॉइड नावाचा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला.
1: बर
0: त्यानं मानवी मनाची तुलना कुणाशी केली असेल.
1: कुणाशी ग.
0: हिमनगाशी केली.
1: हो का.
0: हिमनगाचा जवळजवळ 3/4 भाग पाण्याखाली असतो आणि उरलेला वर असतो. मानवी मनाची अबोध पातळी हिमनगाच्या पाण्याखाली असलेल्या भागाप्रमाणे असते असं फ्रॉइड यांना वाटलं.
1: बर
0: अगदी तसंच कोणत्याही कुटुंबातील परस्पर संबंधांचा विचार केला तर त्यातील सुख दुःख यांचे संबंध असेच पाण्याखाली असलेल्या

0: आढळतील. वरवर अत्यंत सुखी वाटणारे गोडगुण्या गोविंदानं नांदणारं कुटुंब प्रत्यक्षात अनेक प्रकारच्या समस्यांच्या जंजाळात
1: अगदी खरंय ग ताई, तुझं विचार भिन्न, मत वेगळी, भावनिक परिपक्वता भिन्न अशी कारण असतातच गे. आणि मग या साऱ्याचं पर्यावसन
0: भांडण
1: दुसरं काय ग ताई?
0: अगं, आपला समाज अनेक सामाजिक संस्थांनी बनला
1: हो,
0: आणि आपली कुटुंब संस्था ही सर्वात महत्वपूर्ण.
1: अशा अनेक कुटुंबाचाच तर समाज बनतो की. खरं तर ताई, आपल्या भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब रचना ही जगातील अत्यंत आदर्श, सुंदर, रेशीम बंधांनी गुंफलेली, भावभावनांची उच्चतम पद्धती मानली जाते. बरं,
0: आता मानली जायची असं म्हणावं लागेल ग. किती जग बदललंय पाहतीयस ना.
1: तेच तर ना ताई.
0: अगं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून दोन प्रकार सांगितले जातात, माहितच आहे.
1: मग एकत्र कुटुंब पद्धती विभक्त.
0: एकत्र कुटुंब पद्धतीत पती पत्नी, आजी आजोबा, आत्या काका काकू, त्यांची मुलं असं रक्त संबंधानं बांधले गेलेले जवळचे दूरचे नातेवाईक असतात.
1: हो ना,
0: एकाच घरात सामायिक खर्च, कामाचं वाटप करून मोठं कुटुंब असं छान आनंदात राहत असत.
1: हो हो,
0: पूर्वी एखाद्या कुटुंबाचा एकच व्यापार किंवा उद्योगही असायचा.
1: हो ना ताई,
0: त्यामुळं अशा प्रकारची रचना सर्वांना सर्व दृष्टीनं उपयुक्त ठरायची.
1: मग हो ना, एकाच छताखाली राहणं, घरातील सर्व उत्पन्न एकत्रित करणं, खर्चही एकत्रितपणेच करणं, मोठ्या व्यक्तीचा सन्मान करणं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाचे निर्णय घेणं, किती छान. आणि यामुळेच कुटुंबाला शिस्त आणि कुटुंबाचा एकोपा टिकून राहायचा.
0: खरंय बघ, एकत्र कुटुंब पद्धतीचे अनेक फायदे आहेत.
1: हो आहे.
0: सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय? परस्पर सहकार्य, अडचणीत कुटुंबातील सदस्य एकमेकांना आधार देतात.
1: हो, मग
0: कठीण प्रसंगात मॉरल सपोर्ट हवाच ग.
1: हो ना,
0: एकमेकांची काळजी घेणं, प्रेम माया देणं आणि हे नात्यातील स्नेहबंध पाहत मुलं मोठी होतात.
1: हो,
0: आपसुकच संस्कार मिळतात. आजी आजोबांच्या संस्कारात वाढणाऱ्या मुलांची जडणघडण किती छान होते.
1: हो ना,
0: आपलंच उदाहरण घे.
1: मग
0: आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरतं.
1: हो ना, आणि
0: सगळं खर्च वाटून घेतला जातो.
1: मग आणि ताई, आपण अशाच परिस्थितीत अशाच एकत्र कुटुंबात वाढलोय की नाही ताई? पण ही एकत्र कुटुंब मोडकळीस येण्याची कारण नेमकी कोणती होती ग?
0: हे बघ, अनेक लोक एकत्र मग मतभेद होऊ शकतात.
1: हो ना,
0: प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य कमी मिळतं.
1: बरोबर, मुलांची स्त्रियांची भांडणं आणि हेही कारण आहेच ना ताई त्याला.
0: मुख्य कारण आहे बघ, प्रत्येक पुरुषाची कमाई भिन्न आणि मिळणाऱ्या सुखसोयी सारख्या.
1: हो,
0: मग ज्यादा आर्थिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये हाच विचार, माझा पगार जास्त पण त्यात इतके वाटेकरी.
1: बरोबर, आणि त्याच्या पत्नीला हे वाटेकरी अकारणी आले म्हणून तिचा काय तर त्रागा. मग आणि भांडणं असंच ना.
0: हो अगदी असंच.
1: अगं, एकत्र कुटुंबात प्रत्येक पालक आपल्या मुलांचं संगोपन आपल्या मनाप्रमाणे करू शकतोच असं नाही ग.
0: हो ग, आणि स्त्रियांना स्वतःचं मन मारून राहण्याची वेळ अनेकदा येते.
1: हो ग, हो ताई.
0: पण याला ना अपवाद काही कुटुंब आहेत बरं, आजही समाजात दिसतात.
1: हो मग,
0: तुला माहितीये माझ्या मैत्रिणीला 5 काका 2 आत्या.
1: बरं,
0: तिचे आजी आजोबा देवाघरी जाऊनही बरीच वर्ष झाली, पण या साऱ्या भावंडांचं गोकुळ आजही एकत्रित राहतंय.
1: वा, किती छान.
0: चांगलंय, प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या पण किचन एकच.
1: वा,
0: मोठ्या काकांनी आणि काकूंनी हे कुटुंब इतकं छान बांधून ठेवलंय ना.
1: हो ना ताई, खरंच ग, किती कौतुक वाटतं ना त्यांचं.
0: आणि माहितीये का, ही सारी चुलत भावंड त्यांची पण लग्न झाली आहेत. त्यांची मुलं सारेच गुण्या गोविंदानं राहत आहेत आजच्या काळात. बरं,
1: हो ना.
0: आणि तुला सांगायची गंमत म्हणजे गेल्याच वर्षी एका मोठ्या सामाजिक संस्थेनं यांचा आदर्श कुटुंब म्हणून
1: सत्कार केला ग.
0: सत्कार केला.
1: हो ना ताई, किती भारी ना ग. आणि ताई तुला सांगू का, हे बघ ना, सण समारंभात, लग्न कार्यात त्यांच्याच कुटुंबातील किती जण ग एकत्र. इतर पाहुण्यांची तर त्यांना गरजच नाही.
0: हो ना.
1: अगं, खरं तर कुटुंबातील प्रत्येकानं आपल्या स्वभावास मुरड घालून, त्याग करून परस्परांशी समायोजन केल्यास या समस्या सहज सुटू शकतात ग.
0: पण पेशन्स

0: आहेत का आजकाल? फर्स्ट लाईफ झालंय.
1: मग तेच तर नाही ना ग,
0: ऑर्गनायझेशनच्या काळात आम्ही दोघं, आमचं एक किंवा दोन,
1: हम दो हमारे दो. मग काय, शहरीकरणामुळं नोकरीच्या निमित्तानं लोक मोठ्या शहराकडे धाव घेत आहेत, आई वडील गावी, छोट्या शहरात, खेड्यात. मग यातूनच निर्माण झाली ती विभक्त कुटुंब पद्धती.
0: अगदी खरंय बघ, आर्थिक संगोपनात्मक दृष्टिकोनातून ही रचना पद्धती अत्यंत सोयीची सुटसुटीत वाटते.
1: स्वतंत्र राहणं, उत्पन्न, खर्च आणि कुटुंबातील निर्णय दोघं घेतात. काही ठिकाणी तर ताई फक्त तोच घेतो,
0: पण ती जर नोकरी करत असेल ना तर एकमेकांच्या सल्ल्यानं निर्णय होतात.
1: हो हो,
0: आणि वैचारिक स्वातंत्र्य असतंच ग.
1: मग असतं ना. आणि पती पत्नीवरच घरकाम, मुलांचं संगोपन, अर्थार्जन, यात येणाऱ्या सर्व समस्या सोडवणं दोघांच्या हातीच असतं ना.
0: आणि दोघही जर नोकरी करणारे असतील तर कामाची श्रम विभागणी होते.
1: मग
0: आणि ती विभागणी सोय आणि तडजोड या तत्वावर जर केली ना तर घरात शांतता आनंद.
1: अगदी खरंय ताई तुझं, ही काम बायकांची मग तीनच करावीत असा अट्टहास नको ना ग ताई.
0: नकोच. आणि ती जर सकाळी उठून जॉबसाठी लवकर बाहेर पडत असेल तर तिच्या अपरोक्ष मुलांची जबाबदारी त्यानं घ्यायलाच हवी.
1: हवी, अगदी खरंय. आणि त्यात कमीपणा न बाळगता हातभार लावायलाच हवा ना,
0: कारण ती पण कमावती आहे ना.
1: मग मग
0: लक्षात घ्यायला हवं.
1: हो,
0: हे बघ, सुसंवाद असेल तर विसंवाद होणारच
1: नाहीच. आणि कुटुंबातील आई बाबा नोकरीचे आहेत ना, मग हे म्हटल्यावर वाढती मुलं आपोआपच छोटी छोटी कामं करू लागतात.
0: एकूणच काय तर एकमेकांच्या सहकार्यानं कामं यू पार पडतात.
1: अगदी, आर्थिक नियोजन चांगलं होतं हाही एक त्यातलाच भाग आहे ताई.
0: पण ना, विभक्त कुटुंबाचे काही तोटेही
1: आहेतच ग.
0: हे बघ, अडचणीच्या काळात तत्काळ मदत मिळणं कठीण होऊ शकतं.
1: हो हो,
0: मुलांना घरात आजी आजोबांचा सहवास मिळत नाही,
1: नाही
0: त्यामुळे संस्कारांवर परिणाम होऊ शकतो. आणि आजचं हे मोबाईलचं जग आणि त्याच्यात जर ते मूल एकटंच असेल तर एकटेपणाची भावना निर्माण होण्याची
1: शक्यता असतेच. हो ग ताई, एकूणच काय, कालाय तस्मय नमहा.
0: आजच्या आधुनिक आणि वेगवान जीवनशैलीत विभक्त कुटुंब लोकप्रिय झाली आहेत. नोकरी, शिक्षण, स्थलांतर ही कारण तर आहेत आणि आधुनिक जीवनशैलीशी ते सुसंगती आहे.
1: आणि अगं ताई, तिचे तोटे आहेतच ना, पण जर योग्य समतोल राखला ना तर ही पद्धती आनंदी आणि समाधानकारक जीवन जगू शकते आणि दुसऱ्यांनाही देऊ शकते ताई. आज नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चाललीये. पण वाईट या गोष्टीचं वाटतं ग, आई बाबा बाळाला पाळणा घरात ठेवतात पण त्यांना घरात आजी आजोबा नको आहेत ग.
0: हे वास्तव आहे आणि खूप गंभीर समस्या.
1: खरंय ना ग ताई,
0: उदाहरणं पाहायला मिळतात. खर तर यालाही अनेक कारण आहेत, वाढणारं शहरीकरण, फ्लॅट संस्कृती.
1: हो ना,
0: मग वृद्ध आई वडिलांची अडचण वाटते.
1: खरंय,
0: त्यांनी खर तर कष्टानं मुलांना शिकून शहरात नोकरीसाठी पाठवलं.
1: हो,
0: मग मुलांची लग्न होतात आणि त्यांना स्वतंत्र राहण्याची सवय होते.
1: हो,
0: विचारांच्या कक्षा दिशा भिन्न असतात ग.
1: काय मग हा जनरेशन गॅप.
0: अगदी खरंय. आणि एकत्र राहिली की भांडणं आणि भिंतीला
1: तडे. आपल्या लहानपणी ताई नाती कशी जपायची हे आई बाबांकडून शिकत शिकत असता आपण मोठे झालो ग.
0: पण आज प्रत्येक घरात एक किंवा दोन अपत्य. ही नात्यांची साखळी मुलांना आवडतच नाही.
1: हो ना,
0: पै पाहुणे आले तर त्यांना नाही चालत.
1: अजिबात नाही ग,
0: कुणाकडं जायलाही नाही आवडत. याला कारण काय?
1: अर्थातच ग ताई, घरातलं वातावरण.
0: घरातील प्रौढांनी संस्कृतीचे मानदंड घालून द्यायला हवे.
1: हो हो,
0: जन्मतः मुलांमध्ये कोणतीच नैतिकता नसते, परंतु बरं वाईट, इष्ट अनिष्ट, नैतिकता अनैतिकता यांचे जे मानदंड आहेत ते प्रत्येक समाजात असतात.
1: हो,
0: मोठ्यांचं अनुकरण लहान मुलं करत असतात.
1: हो मग, आणि ताई म्हणूनच कुटुंबातील मोठ्यांनी आचरण असं ठेवावं ना की मुलं सुद्धा तेच अनुकरण करतील. वेळीच मुलांना नैतिक मूल्य समजावून द्यावीत, घरातलं वातावरण हे हस्तखेळतं ठेवावं, प्रसंगी मुलांचंही मत घ्यावं, म्हणजे घर फुलतं, आनंद तिथे नांदतोच ग ताई.
0: खरंय ग. छोटी एक समाजशास्त्रज्ञाच्या मते मानवाच्या आयुष्यात दोन प्रकारच्या कुटुंबाची निर्मिती होत असते.
1: हो,
0: सांग बरं, तुला सांगता येते का?
1: लहानपणी आई बाबा भावंडांबरोबर राहणे ते एक कुटुंब.

0: आणि त्या कुटुंबात प्रत्येकाच्या भावी जीवनाचा पाया रचला जातो. हे कुटुंब मानवी जीवनात अत्यंत महत्वाचं आहे.
1: हो ना, तेवढंच महत्व विवाहानंतर आपले जे कुटुंब तयार होतं ना, आणि त्यामुळं दोन्ही बाजूंनी जे सासर माहेरचे संबंध जोडले जातात त्यालाही असतंच ग.
0: कुटुंब पालकत्व हे एक समीकरणच आहे. आई बाबांनी दोघांनी पालकत्वाची जबाबदारी घेणं आणि पार पडणं ही कसोटीच आहे बघा.
1: हो, अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा, आणि त्या भागवणं म्हणजे पालकत्वाची धुरा निभावणं असं नाही बरं का.
0: खरंय बघ, त्यांना मानसिक आधार देणं, अपयश येता खचून न जाता पुन्हा धडाडीनं उभं राहण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणं हे खरं पालकत्व आहे.
1: हो, आई फक्त प्रेमळ क्षमाशील, मुलांचे 100 अपराध ती पोटात घालते अशी पारंपरिक समजूत आपल्यात आहे ग.
0: पण ती देखील कडक, शिस्तप्रिय आणि मुलांमध्ये सकारात्मक विचारांसाठी वेळीच कान उघडणी करू शकते.
1: आणि वडील सुद्धा नेहमीच धाकात ठेवणारे, मार देऊन सरळ करणारे असेच नाही तर कनवाळू, प्रेमळ आणि मातृहृदय असतात अशी उदाहरणं आपल्या आसपास सुद्धा दिसतात ताई.
0: एकंदरीत काय तर आई बाबांचा समजूतदारपणा, सहानुभूती, मानवता, तारतम्यभाव, जबाबदार प्रवृत्ती या गुणांनी युक्त आणि मुलांना आदरयुक्त भीती वाटणारे आणि तसंच मुलांचे मित्र मैत्रीण होणं आवश्यक आहे.
1: मग
0: हेच तर सुजाण पालकत्व आहे. हो ना,
1: हो ना ताई. कुटुंबात आई वडील मुलं यांच्यातील संबंध निकोप हवेत. आई बाबांनी मुलांमध्ये तुलना अजिबात करायला नको बरं, कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे. कुणी खेळात हुशार, कुणी अभ्यासात.
0: अगदी बरोबर. एकूणच काय तर कुटुंबात आनंदी वातावरण राहण्यासाठी सामंजस्य असणं, दुसऱ्याच्या मताचा आदर करणं, समजून घेणं, प्रेम स्नेह देणं आणि शेवटी काय
1: जे पेराल ते उगवेल.
0: म्हणूनच आई बाबांनी त्यांच्या आई वडिलांचा आदर करावा, त्यांना मान द्यावा, त्यांची सेवा शुश्रूषा करावी आणि हे सारं पाहतच तर आपली मुलं मोठी
1: मग
0: आपलं आचरण ते करत असतात.
1: अगदी खरंय ना ताई. मग आपलं बघून तर त्याचं ते अनुकरण करत असतात की नाही.
0: कुटुंब म्हणजे आपला परिवार एवढीच सीमित संकल्पना नको,
1: अजिबात नको,
0: तर वसुधैव कुटुंबकम हा व्यापक विचार करायला हवा.
1: अगदी वा, हा विचारही लहानपणापासूनच रुजवायला हवा सर्वांच्या मनामनात.
0: वसुधा म्हणजे पृथ्वी.
1: हो,
0: सारी पृथ्वी हेच एक कुटुंब ही आपल्या भारतीय संस्कृतीतील उदात्त आणि मानवतावादी विचारसरणी अंगीकारायला हवी.
1: बालपणी घर, शाळा, सामाजिक संस्थांनी हे बाल मनावर अगदी बिंबवायला हवं ताई.
0: खरंय बघ. हे बघ, जगातील सर्व मानव प्राणी एकमेकांशी जोडलेले आहेत.
1: हो,
0: नाना जाती, धर्म, पंथ, भाषा, देश, खंड या पलीकडे जाऊन सर्वांशी समानतेनं प्रेमानं वागायला.
1: हा उदात्त दृष्टिकोन केवळ सहिष्णुता शिकवत नाही बरं ताई, तर परस्पर आदर, सहकार्य आणि बंधुभाव वाढवत असतो.
0: खरंय बघ. छोटी, आज हे जे युद्धाचं चित्र दिसतंय ना,
1: हो ग ताई,
0: अगदी पाहून असं विषण्ण होऊन जातं मन. अगं, कितीतरी निष्पाप जीव बळी जात आहेत का या युद्धात
1: ताई. आणि काय मिळणार आहे ग, अगदी बातम्या रोजचे ते पेपर वाचून अगदी मन उदास होत ग ताई. काय मिळणार ग हे युद्ध करून, सांग ना. हा सर्वसामान्यास आज पडलेला मोठा गंभीर प्रश्न आहे ताई.
0: आणि म्हणूनच वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना जगाला एकत्र बांधणार जीवनमूल्य.
1: हो ना
0: छोटी, जर प्रत्येकानं हा विचार आचरणात आणला तर मग का होतील युद्ध.
1: हो ना, खरंय ताई.
0: निष्पापांचे जीव जातील.
1: नाही ना, अजिबात जाणार नाही ताई. कुटुंब दिवसावरून वसुधैव कुटुंबकम या विचारांच्या गप्पात ना वेळ कसा गेला ग ते समजलंच नाही ग ताई. पण काही म्हण बर का, असं बौद्धिक खाद्य व्हायलाच हवं, त्याशिवाय काय विचारांची शिदोरी भरणार आहे का.
0: छान छान, खूप छान वाटलं ग, गप्पा पण छान झाल्या.
1: हो ना.
0: आणि आता भूक लागली आहे ना. जागतिक कुटुंब दिवस तर आपण गप्पातून साजरा केला.
1: हो हो.
0: आता बाकी जरा पोटात कावळे उरटत चल, आपण मस्त लस्सी पिऊया.
1: हो ताई.
0: आणि तुझ्या आवडीचा नेहमीचा खाऊ आहेच.
1: हो हो ताई, चल चल, आणि तो मस्त पैकी फस्त करूया.
0: येस, चलो.

चला कुटुंब जपूया हा संवाद सखींनो आपण ऐकलात. संवादाचं लेखन केलं होतं प्रिया सफळे यांनी आणि त्यांच्यासोबत संवादात सहभाग होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतीये. पुन्हा भेटूच एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला वदिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

0: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षानिमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. लेखक आणि सादरकर्ते सतीश रेवे.

0: आणि एक कटु सत्य. भारताच्या इतिहासातील अत्यंत भयावह रक्तरंजित कालखंड, मृत्यूचा खेळ, चहूबाजूंनी पसरलेला रक्ताचा सडा आणि सर्वत्र शवांचा ढिगारा. कित्येकांना या फाळणीत आपली प्रस्थापित घरं सोडावी लागली, तर कित्येक जण या फाळणीत मृत्युमुखी पडले. उरलं होतं ते फक्त हताश, भकास आणि मृत्यूचं भय सतावणारं बेघर जगणं. फाळणीनंतर विस्थापित झालेल्या लाखो शरणार्थ्यांनी आपले प्राण वाचवण्यासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील शिबिरामध्ये आश्रय घेतला. तेव्हा गरज होती त्या सर्व लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचून त्यांना सांत्वना देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याची. आणि हे काम केलं आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी रेडिओच्या माध्यमातून. त्यांच्या या संदेशातून प्रसारणाच्या तंत्रज्ञानाला थेट समाजाच्या सुखदुःखाशी जोडल्या गेलं.
1: दुःख के साथ मिल जाना वो तो मेरा जीवन भर का प्रयत्न है, जीवन भर का मेरा पेशा है. जब मैंने सुना कि आप लोगों ने करीब 2.5 लाख रिफ्यूजी पड़े हैं और मैंने सुना कि अभी भी लोग आते ही रहते हैं, तो मुझको बड़ा दुख हुआ, मुझे चोट लगी और मुझको ऐसा ही हुआ कि मैं आपके पास पहुंच जाऊं.
0: म्हणतात ना, परिस्थिती सांगून येत नाही. सुखानं आयुष्य जगत असलेल्या व्यक्तींच्या जीवनात कुठलं मानवी किंवा नैसर्गिक संकट डोकावे याचा काही नेम नाही. अशात गरज असते ती अशा एका सोबतीची जी आपल्याला हे सांगू शकेल की या परिस्थितीतून तुम्ही काय करावं आणि काय करू नये. एका अशा मित्राची जो या संकट काळात तुमच्या पाठीशी सतत उभा राहून तुमचं मार्गदर्शन करेल. आणि सोबतच जी माहिती मिळते आहे ती तितकीच खरी आणि विश्वासार्ह असायला हवी. आणि हेच काम वर्षानुवर्षे दशकानुदशके आकाशवाणीने एक हाती पार पाडलं. नैसर्गिक आपत्ती असो व मानवनिर्मित संकट, तेव्हा दळणवळणाची आधुनिक साधनं निकामी होतात तेव्हा एकच माध्यम आशेचा किरण म्हणून उभं राहतं आणि ते म्हणजे आकाशवाणी. आजही डिजिटल युगात जेव्हा मोबाईलचे टॉवर कोसळतात आणि इंटरनेट बंद पडतं तेव्हा आकाशवाणीची विश्वासार्हता आणि पोहोच तिचे महत्व अधोरेखित करते. आपत्कालीन परिस्थितीत अचूक माहिती मिळणं अत्यंत महत्वाचं असतं. भूकंप, पूर, वादळ किंवा युद्धासारख्या परिस्थितीत लोकांना काय करावं, कुठे जावं आणि सुरक्षित कसे राहावं याची माहिती आकाशवाणीवरून सतत दिली जाते.
2: नमस्कार, मी समाधान शिकलेतोड धाराशिव. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटाच्या काळात संवाद आणि अचूक माहिती ही जीवनरक्षक ठरते. अशा वेळी आकाशवाणी हे माध्यम आपत्ती व्यवस्थापनात एक भक्कम कणा म्हणून उभे राहते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा पूर यांसारख्या संकटांची माहिती आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केली जाते. यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. संकटात सापडलेल्या लोकांना धीर देण्यासाठी आकाशवाणीवरून प्रेरक संदेश प्रसारित केले जातात. आपत्ती व्यवस्थापन कक्ष व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून आकाशवाणी काम करते. 1993 मध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आकाशवाणीने अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. पहाटेच्या भूकंपाची बातमी काही तासातच प्रसारित करून परिस्थितीची जाणीव संपूर्ण देशाला करून दिली होती. मदत कार्य आणि पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय राखण्यासाठी आकाशवाणीचे केंद्र रात्रंदिवस कार्यरत होते. लातूरच्या भूकंपग्रस्तांसाठी आकाशवाणी जीवनवाहिनी ठरली होती. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पूर परिस्थितीत विशेषतः जेव्हा मोबाईल नेटवर्क व वीज पुरवठा खंडित झाला होता तेव्हा आकाशवाणी म्हणजेच ऑल इंडिया रेडिओने महत्वाची भूमिका पार पाडली होती. आकाशवाणी हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपत्तीच्या काळात

0: ते लोकांचा मित्र आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करते. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपून संकटाच्या काळातील अंधारात आकाशवाणी माहितीचा प्रकाश पसरवण्याचे मोलाचे काम करत आहे. धन्यवाद.
1: भारतासारख्या देशात काही दुर्गम भागात इंटरनेट किंवा टीव्ही पोहोचला नाही, तिथे बॅटरीवर चालणारा रेडिओ हा त्यांचा खरा मित्र. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा हेच रेडिओ सेट लोकांना जगाशी जोडून ठेवतात. आकाशवाणी केवळ बातम्या देत नाही तर तज्ज्ञांचे सल्ले, प्रशासकीय सूचना आणि मदत कार्यातील अपडेटही पोहोचवते. पुराच्या काळात पाण्याचे स्तर, सुरक्षित निवारा केंद्र, मदतीसाठी संपर्क क्रमांक आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केले जातात. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आकाशवाणीने स्थानिक केंद्राद्वारे दिलेल्या सतर्कतेचे इशारे, चक्रीवादळाच्या वेळी आकाशवाणीनं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे दिलेले सल्ले आणि किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करणारी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने, उष्णतेच्या लाटेसंबंधींच्या सूचना, कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आणि सरकारी नियमावली याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आकाशवाणीने केलेले विविध कार्यक्रम, पुरामुळे आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कसे करावे, सरकारची मदत कशी मिळवावी आणि रोगराई टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयीची माहिती, अशा अनेक उदाहरणातून आकाशवाणीने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
2: मी वैशाली मेहर. जेव्हा कोरोनाची लाट सर्वत्र जगात पसरलेली होती तेव्हा माझे पती व सासूबाई यांना कोरोना झाला होता. तसेच आमच्या वेटाळामध्ये सुद्धा भरपूर जणांना कोरोनाची लागण झाली होती. आम्ही रोज पेपर वाचायचो की आज कोरोनामुळे एवढे मृत्यू झाले, एवढ्या लोकांना कोरोनाची लागण झाली आणि कोरोना एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. त्यामुळे संपूर्ण घरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. तर अशा या वातावरणामध्ये आम्हाला रेडिओ ऐकण्याची खूप सवय होती आणि माझ्या पतीने स्वतःला क्वारंटाईन केले होते आणि माझी दोन लहान मुलं सुद्धा त्यावेळेस आमच्या सोबत होते. पण आम्ही नेहमी ते रेडिओचे कार्यक्रम त्यावेळी ऐकायचो आणि या कार्यक्रमात जे मार्गदर्शन, सूचना आणि जे काही सल्ले तज्ज्ञ सांगायचे त्याचे काटेकोरपणे पालन करायचो. आणि असा एकही दिवस गेला नाही की आम्ही त्या काळात रेडिओ ऐकला नाही किंवा प्रशासनाकडून ज्या सूचना रेडिओ प्रसारित होत होत्या त्या सर्वांचे आम्ही काटेकोरपणे पालन केले. काही दिवसात माझे पती व सासूबाई या कोरोना रोगातून बाहेर पडल्या तर मला असे वाटत होते की या कोरोना काळात आकाशवाणीच्या कार्यक्रमातून ज्या काही सूचना दिल्या गेल्या, जे काही आकाशवाणीद्वारे प्रयत्न केले गेले ते अत्यंत सराहना होते. त्यामुळे आम्हाला काय करावे आणि काय करू नये याचे योग्य मार्गदर्शन मिळाले आणि त्यासाठी मी आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते आणि अशी आशा करते की आकाशवाणीने हे काम निरंतर करत राहावे. धन्यवाद.
1: थोडक्यात, आकाशवाणी ही आपत्ती काळात केवळ माहिती देत नाही तर प्रादेशिक केंद्राच्या विस्तृत जाळ्याद्वारे स्थानिक भाषा आणि बोली भाषांमध्ये तात्काळ धोक्याची सूचना देऊन लोकांना सावध करून योग्य दिशा दाखवून जीव वाचवण्याचे काम करते. सन 2019 साली ओडिशातील फानी चक्रीवादळात किनारपट्टीतील भागात आकाशवाणी केंद्रांनी लवकर आणि सातत्यपूर्व सूचना दिल्या ज्यामुळे अनेक मच्छीमार आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित होणे शक्य झाले. 2015 सालची तमिळनाडूतील पूरपरिस्थिती, बेलथगंडी कर्नाटक येथील मुसळधार पावसात सापडलेल्या लोकांना केलेली मदत, 2014 सालच्या काश्मीर येथील महापूर, उत्तराखंड येथील भूस्खलनाच्या वेळी ओढावलेली आपत्कालीन परिस्थिती, अशा अनेक नैसर्गिक आपदांच्या वेळी आकाशवाणी आपत्तीपूर्व इशाऱ्यांपासून ते आपत्तीनंतरच्या पुनर्वसनापर्यंत आपत्तीच्या प्रत्येक टप्प्यात मदत करते आणि यातून एक प्रमुख पूर्वसूचना प्रणाली म्हणून तिची भूमिका जगप्रसिद्ध आहे. युद्ध असो वा फाळणीनंतर उद्भवलेली स्थिती, आणीबाणी ते हिंदी महासागरातील सुनामी,

या सर्व आपदांमध्ये जेव्हा भारतीय जनता निराशेच्या गर्तेत गेली तेव्हा त्यांचं मनोबल उंचावण्याचं कार्य आकाशवाणीनं केलं. राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री यांच्या जनतेला उद्देशून केलेले संदेश किंवा समाजातील दुर्बल घटकांनी केलेल्या कार्याचा प्रसार यात रेडिओची महत्ता एक छत्री आहे. श्रोते हो, जेव्हा इतर प्रसारमाध्यम प्रसारणाची अस्मिता पणाला लावतात त्यात आपल्या आकाशवाणीनं आपल्या संस्कृतीला आजही जपून ठेवलं आहे आणि कायम जपत राहणार. कुठलीही आपत्ती आली तरी हा रेडिओ सतत तुमच्या पाठीशी उभा राहून लोकसेवा प्रसारणाचं कार्य अविरत करत राहील.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षानिमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय होता आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. या कार्यक्रमाचे लेखक आणि सादरकर्ते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: FM 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचा 1 वाजतोय. सुरुवातीला आमच्या केंद्राचं बातमीपत्र, त्यानंतर 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारणांतर्गत गीतबहार हा कार्यक्रम आणि 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला काही क्षणात ऐका आमच्या केंद्राचं बातमीपत्र.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईनं इयत्ता 12वीच्या निकालानंतरच्या प्रक्रियेबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. आपल्या गुणांवर असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंडळानं 2 टप्प्यांची पडताळणी प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात विद्यार्थी त्यांच्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत ऑनलाईन मिळवू शकतात, तर दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थी गुणांची पडताळणी किंवा विशिष्ट उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी विनंती करू शकतात. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीसाठी विद्यार्थ्यांना या महिन्याच्या 19 ते 22 तारखेपर्यंत प्रतिविषय 700 रुपये शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करता येईल, तर गुणांच्या पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी 26 ते 29 मे दरम्यान अर्ज सादर करता येतील, असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता थिओडोर मॅमन यांनी 1960 लेझरचा पहिला यशस्वी प्रयोग केला होता. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे रोजी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीची संकल्पना शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही आहे. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जास्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय निदान साधने आणि उपचार, उच्च गती दळणवळण तंत्रज्ञान आणि समाजात परिवर्तन घडवून आणणाऱ्या तसंच विश्वाविषयीची समज अधिक सखोल करणाऱ्या असंख्य शोधांमध्ये प्रगती साधली आहे. यानिमित्तानं युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं आणि शांतता तसंच शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन पाळला जातो. केंद्र शासनाने यंदाही आजचा हा राष्ट्रीय डेंग्यू दिन राज्यात सर्वत्र साजरा करण्याविषयी आदेशित केला आहे. यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांनुसार डेंग्यूविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होण्याच्या दृष्टीनं प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांमध्ये नागरिकांचाही सक्रिय सहभाग असणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर इथल्या आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर मोठं आंदोलन सुरू आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणे आंदोलन सुरू केलं असून संपूर्ण रात्र त्यांनी कार्यालयासमोरच ठिय्या देत काढली. राज्यभरात आदिवासी विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या सरकारी वसतिगृह योजना आणि शैक्षणिक सहाय्य

योजनांचा उद्देश आदिवासी विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शिक्षण शुल्क तसंच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणं हा असला तरी या योजना केवळ कागदावरच मर्यादित राहिल्या असून प्रत्यक्षात अनेक सुविधांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा या आंदोलक विद्यार्थ्यांचा आरोप आहे. आपल्या मागण्या तातडीनं मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिला आहे. गडचिरोलीमधल्या चारमोशी तालुक्यातील रामसागर इथं कृषी विभागाच्या भरारी पथकानं धाड टाकून संशयित अनधिकृत एचडीबीटी कापूस बियाण्यांसह 35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल काल जप्त केला. जप्त केलेल्या बियाण्यांमध्ये पुष्पा बलवान तसंच मालामाल या वाणांच्या बियाण्यांचा समावेश आहे. या प्रकरणी देवेंद्र सदाशिव वन्नेवार यांच्याविरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये युवा भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 2 सुवर्णपदकांसह 7 रौप्य पदकांना या खेळाडूंनी गवसणी घातली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्ससोबत सायंकाळी 7:30 वाजता होणार आहे. बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी थायलंड ओपनच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोहसी फेई या जोडीचा पराभव केला आहे. बुखारेस्ट इथं सुपर चेस क्लासिकच्या दुसऱ्या फेरीत भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं विश्व चॅम्पियनशिप चॅलेंजर झवोखीर सिंदारोव्हला उत्कृष्ट डावपेचांचं प्रदर्शन करत पराभूत केलं. दुसऱ्या फेरीनंतर प्रज्ञानंद केमर आणि वाशियर लाग्रेव्ह प्रत्येकी 1.5 गुणांसह पहिल्या स्थानावर बरोबरीत आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10.

मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात. दुपारचे 1:15 झाले. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

श्रोत्याहो, सूर आणि शब्द असे जेव्हा एकत्र सोबतीने येतात तेव्हा त्यामधून सुरेल असं गाणं निर्माण होतं आणि मग ते गाणं रसिकांच्या मनापर्यंत जाऊन पोचतं. हृदयाच्या तारा झंकारून जातं. अशा सुरांमधून जणू अमृतधाराच बरसतात की काय असा भास होतो आणि त्या धारा मनाला चिंब करून जातात.

श्रोत्याहो, असाच एक अमृतमयी मधाळ आवाज असणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा आज जन्मदिवस. जन्मशताब्दी वर्षाची ही पूर्तता. 16 मे. माणिक वर्मा यांच्या निखळ आणि निर्व्याज गाण्याची मोहिनी आजही आपल्या तनामनावर रेंगाळते आहेच. पारिजातकाचं बहरणं आणि माणिकताईंचं गाणं यामध्ये फारसा फरक नाहीच. माणिकताईंचं गाणं म्हणजे जणू एखाद्या सुरेख असं रांगोळीसारखं, असं बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं. तर वपू काळे यांच्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर पाण्यावरच्या तरंगांना जलाशयापासून वेगळं करता येणार नाही, त्याचप्रमाणे माणिकताईंपासून सूर वेगळे करता येणार नाहीत.

करायलाच नको. भावगीत असो भक्तिगीत असो नाट्यगीत ख्याल ठुमरी अभंग लावणी अगदी सगळ्या प्रकारातून त्यांचा आवाज सहजतेनं वावरला आणि आपल्या मनाचा त्यांना ठाव घेतला. सावळाचं रंग तुझा शरदाचं चांदणं या दोन्ही गीतांनी एकेकाळी उच्चांक गाठला होता तर गळ्याची शपथ हसले मनी चांदणे या पु ल देशपांडे यांच्या गीतानंतर त्या चित्त चोरट्याला सांगू कशी मनाची व्यथा

श्रोते हो, माणिकताईंनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आपण म्हटलं, तर या सगळ्यावर कळस चढला तो म्हणजे गीतरामायणानं. गदिमा, सुधीर फडके आणि माणिकताई या त्रिवेणी संगमातून प्रसवलेलं संगीत म्हणजे अमर संगीतच. तसंच ज्ञानबा तुकारामांची रसाळ अभंगवाणी देखील माणिकताईंच्या गळ्यातून निखळपणे प्रगटली. अमृताहुनी गोडसारखं जे गीत होतं, जो अभंग होता, तो तमिळ भाषेतून गाऊन तामिळनाडू जिंकलं गेलं. तर अशी अनेक गाणी, अभंगातला भक्तिभाव त्यांच्या स्वरातून तो उमटलाच, पण त्याचबरोबर शृंगारसही तितक्याच ताकदीनं त्यांनी सादर केला. माणिकताईंनी लावणी ढंगाचं गाणं देखील इतक्या सहजतेनं गायलं की मनापासून त्यात दादही द्यावीशीच वाटेल.

爱情大家

अनेक दिग्गजांच्या रचना माणिकताईंनी गायल्या. सुधीर फडके म्हणजे बाबूजी असोत, दशरथ पुजारी, पु ल देशपांडे, मधुकर गोळवलकर, श्रीनिवास खळे, बाळ माटे, अनेक जण. प्रत्यक्ष बालगंधर्वांचा आशीर्वाद त्यांना लहानपणी मिळाला होता, त्यामुळे नाट्यसंगीत देखील माणिकताईंपासून वंचित राहिलं नाही. गाण्याचं हे बाळकडू त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळालं होतं. त्यानंतर अनेक गुरुजनांकडून त्यांनी गायकी आत्मसात केली. ही आत्मसात केलेली चतुरस्थ गायकी गीताच्या प्रकारानुसार श्रोत्यांना मुग्ध करण्याची किमया आणि या सगळ्याला सामावून घेणारा निरालसपणा म्हणजे माणिकताई आणि माणिकताईंचा स्वर. माणिकताईंच्या या जन्मदिनी त्यांना आदरांजली. बालगंधर्वांचे आशीर्वादच असे होते की माणिक मोती आहेत बरं का तुझ्या गळ्यात, मोठी होशील, मोठी गायिका होशील. या अनमोल माणिक मोत्यांना माणिक वर्मा ह्यांना मानाचा मुजरा आणि विनम्र आदरांजली.

0: श्रोत्या आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. दुपारचा दीड वाजता थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये अॅम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेनादलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील. तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर चिप्स आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300+ डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन नवीकरणीय ऊर्जा हरित जलविद्युत अर्थव्यवस्था कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. पाकिस्ताननं भारतविरोधी कारवाया तात्काळ थांबवल्या नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांनी हे तात्काळ थांबवायचं आहे की नामशेष व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं अशा कठोर शब्दात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. नवी दिल्ली इथं सेना संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर भारतीय लष्कर कशी प्रतिक्रिया देईल असा प्रश्न द्विवेदी यांना विचारण्यात आला होता त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. पाकिस्ताननं दहशतवादाला पोसणं आणि भारताविरोधात कारवाया

0: करणं थांबवावं असं द्विवेदी म्हणाले.
1: If you heard me earlier,
2: अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ गतिविधियां चलाना जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल और इतिहास का हिस्सा बना रहना चाहता है या नहीं.
1: पार्ट ऑफ द ज्योग्राफी और हिस्ट्री और नॉट.
0: पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थमंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आलं आहे. हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील. सिक्कीम राज्य आज स्थापना दिन साजरा करत आहे. 1975 राजेशाहीतून मुक्त होत सिक्कीम देशातलं 22वं राज्य म्हणून या राज्याची स्थापना झाली. या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीमचं भव्य नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धनाप्रती नागरिकांची असलेली दृढ वचनबद्धता यामुळे सिक्कीम हे राज्य शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल ठरतं असं त्यांनी समाज माध्यमावर संदेश देताना म्हटलं आहे. तर भारताच्या विकासात सिक्कीमचं योगदान अभूतपूर्व आहे अशा शब्दात सिक्कीम राज्याला 50व्या स्थापना दिनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम हे राज्य जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय राज्य असून पर्वतीय पर्यटनाला या राज्यानं नेहमीच नवी ओळख दिली आहे असे गौरवोद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री यांनी सिक्कीमवासियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. गंगटोक इथं आज ते स्थापना दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग आणि इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेलं पाणी काढून टाकणं आणि पाणी साठवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांना या दिवसानिमित्त प्रोत्साहन दिलं जातं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह 4 राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल एप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जास्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायल आणि लेबनन या दोन्ही देशांनी युद्धविराम आणखी 45 दिवस वाढवण्यावर सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी ही माहिती दिली. चर्चेची पुढची फेरी 2 आणि 3 जूनला होणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईलच तसंच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं तसंच जे योग्य आहे तेच करू असं ते म्हणाले. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं. इराण दरवेळी केलेल्या कराराचं उल्लंघन करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईरा

0: डंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. या जोडीला महिला एकेरीत पी व्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला, तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुंडलाउत विडिटर्सनं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 गृहगणनेचा 2रा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
3: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा राज्यात प्रथम क्रमांक.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
3: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश करण्याचा शासन निर्णय गेल्या महिन्यात नियोजन विभागानं जारी केला. जिल्ह्याच्या विकास कामांसाठी आता राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजना आणि केंद्र पुरस्कृत योजनांमधून प्राधान्यानं निधी मिळणार आहे. परभणी पोलीस मुख्यालयात उभारलेल्या संरक्षणगड किल्ल्याचं उद्घाटन आणि पोलीस दलात नव्यानं दाखल होणाऱ्या 31 वाहनांचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. या वाहनांमुळे गस्त वाढेल, प्रतिसादाचा वेळ कमी होईल आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची क्षमता अधिक बळकट होईल असं त्या यावेळी म्हणाल्या. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गंगाखेड पंचायत समितीच्या वतीनं तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे सभापती मनोज मुंडे यांनी या अभियानात सर्व गावांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं. परभणी जिल्ह्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या सुनावणीमध्ये संबंधित केंद्रचालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. परभणी तालुक्यातल्या सुलतानपूर आणि पूर्णा तालुक्यातल्या सातेगावनं 100% स्वगणना पूर्ण केली आहे. प्रशासनानं गावपातळीवर नियोजनबद्ध जनजागृती करत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला. आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. विविध कामांचा आढावा घेत आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र दिन परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं. पोलीस पथसंचलनानंतर त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या. तसंच पोलीस महासंचालक यांनी जाहीर केलेल्या पदकाचं वितरण यावेळी करण्यात आलं. बालविवाह प्रतिबंधक जनजागृती चित्ररथाचं आणि लघु चित्रपटाचं उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी विविध विकास योजना राबवण्यात येत असल्याची माहिती दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीदांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आलं. हिंगोली इथं खरीप हंगाम पूर्वतयारी

0: आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाढती मागणी लक्षात घेता रासायनिक खतांचा कोणत्याही परिस्थितीत तुटवडा पडता कामा नये, खत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आवश्यक ती खबरदारी घेऊन साठा वितरण आणि उपलब्धतेवर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी कमलेश मीना यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे हे यश मिळाल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम 2015 प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत विशेष सन्मान करण्यात आला. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं राबवलेल्या कार्यपद्धतीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत कळमनुरी औंढा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गेल्या आठवड्यात भूगर्भातून आवाज आणि भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. गेल्या 2 महिन्यातला हा 5वा धक्का आहे. हिंगोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत अनियमितता आढळून आल्यानं 46 खत निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी विभागानं ही कारवाई करताना नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आपण ऐकलात. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
3: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
4: atmamalikonline.com.
5: बदला बदला सवय बदला.
6: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
5: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

खुदा गवाह या चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती आणि मोहम्मद अजीज यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया कच्चे धागे या चित्रपटातलं

लता मंगेशकर, विपिन सच्चदेव आणि सहकार यांच्या स्वरातलं हे गीत होतं सनम बेवफा या चित्रपटातलं. गीत होतं सावंतकुमार यांचं, संगीतकार महेश किशोर.

अलका याज्ञिक आणि अभिजित यांच्या स्वरातलं हे गीत होतं जुदाई या चित्रपटातलं. गीत होतं समीर यांचं, संगीतकार नदीम श्रवण. या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 2:30 होत आहेत. आता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

बोलो कुछ तो बोलो बोलो बोलो हे बोलो कुछ।

विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकले. हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले. हे कार्यक्रम 3:10 आपण पुन्हा ऐकू शकाल. एफएम 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 3:00 आता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टीईटी येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा। पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात। आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश। जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे। या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील। सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल एप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल। ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या एसीआयडीद्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील। महाराष्ट्राखेरीज मेघालय राजस्थान झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टीईटी येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे। राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। दरम्यान गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महा टीईटी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रांचं वाटप येत्या सोमवारपासून 8 जूनपर्यंत केलं जाणार आहे। पात्र उमेदवारांनी या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे। राज्यावर कर्जाचा डोंगर असताना सरकार मोठे मोठे अनावश्यक प्रकल्प राबवत आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला नकार देत आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे निधी नाही तरीही सरकार अनावश्यक प्रकल्प राबवत आहे हे चिंताजनक आहे असं पाटील म्हणाले। महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली काल कोकणातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा निघाला या पार्श्वभूमीवर पाटील यांनी टीका केली। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावीत अशी त्यांची मागणी आहे। सातारा औंध आणि इतर गॅझेट तत्काळ अंमलात आणावी मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्यात असंही त्यांचं म्हणणं आहे। मराठा आरक्षणासाठीची

0: मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. मुंबई आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलसाठ्यांमध्ये वार्षिक गरजेच्या तुलनेत केवळ 23.52% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आला आहे. हे दर आजपासून पुढील 15 आठवड्यापर्यंत लागू असतील. भारत सध्या अभूतपूर्व बदलांमधून जात असून मोठमोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवणं ही भारतवासियांची ओळख बनली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेदरलँड्समध्ये द हेग इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काही वेळांपूर्वी बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: प्रधानमंत्री सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये अॅम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेना दलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. अग्रगण्य डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ते घेणार आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह झे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुलानवुद विटिरसननं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय या मार्गावरील टोल सुरू करू नये या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण पत्रकार कृती समितीनं देखील टोलला विरोध केला असून रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल वसूल केला जाऊ नये अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र

देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. भंडारा जिल्ह्यात मानेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून 8 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. विजेची तार तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. गोठ्यावरचे पत्रे, पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालं आहे. नागपूरमध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन सुरू आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणे आंदोलन सुरू केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: सुपर है डुपर है अपना बॉम्बे टॉकी।
1: एक बेमिसाल शायर

विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकले. हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले. एफएम 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 5:30 होत आहेत. आता युवावाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार, सत श्री अकाल कम्मा गणी, राम राम दोस्तांनो, मी धनश्री
1: आणि मी दर्शन घेऊन आलोय तुमच्यासाठी तुमची आपली आवडती युवा वाणी.
0: स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे युवा मार्गदर्शन.
1: काय गे धनश्री, तुला दिसत नाही का माझा चेहरा उतरला येते? एवढी पण माणूस की नाही का तुझ्यात की विचारावं दर्शन काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे? तू आली आणि लागलीच कार्यक्रम सुरू केलास.
0: अरे तुझा चेहरा काय, माझा आणि

0: जळगाव जिल्ह्याच्या सगळ्याच लोकांचा चेहरा उतरलेला असतो.
1: म्हणजे
0: सकाळपासून जे ऊन तापायला सुरुवात होते ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि मग त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत गरम वारा फक्त चेहराच काय अख्खं शरीर लाही करतं. आणि तू तुझा चेहरा पडलाय म्हणून एवढी हळहळ व्यक्त करतोय.
1: तसं नाही, मला 2 दिवसांपूर्वी ऊन लागलं होतं म्हणून म्हटलं जरा माझा चेहरा जास्त वाईट दिसतोय का बघ.
0: बघू. हो आता वाईट दिसतोय तर आहेच, त्याला कोणी काय करू शकतं नाही का. हो पण तू एक करू शकत होतास.
1: काय?
0: आपण सगळीकडे एवढं ऐकतो की उष्णतेपासून वाचण्यासाठी काळजी घ्या, टोपी, सनकोट, छत्री, रुमाल, खिशात कांदा, शीत आहार, भरपूर पाणी प्या, दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडूच नका.
1: हो हे ऐकलंय मी पण.
0: मग नुसतं ऐकण्यापेक्षा त्याचं पालनही केलं असतं तर नसतं पडलास तू आजारी.
1: ते जरा चुकलंच पण आता जरा बरं वाटतंय आणि आता काळजी घेतोय मी तशी.
0: नाहीतरी माणूस ठेच लागल्यावर शहाणा होतो. असो मित्रांनो, दर्शनचं सोडा पण तुम्ही त्याच्यासारखी चूक करू नका. हा उन्हाची तीव्रता सध्या खूप जास्त आहे त्यामुळे योग्य ती पूर्ण काळजी घ्या आणि थंड राहा. हे गाणं ऐकत ऐकत

0: अर्ज किया है?
1: इरशाद इरशाद।
0: पर्सनैलिटी टाइट, रहता हूँ क्वाइट, वेट है लाइट, पर कोई बता दे राइट, कौन सा क्षेत्र करेगा मेरे फ्यूचर को ब्राइट।
1: वाह वाह वाह, क्या बात है क्या बात है।
0: अगं मी माझं दुखणं सांगतो आहे आणि तू काय वाह वाह वाह करते है।
1: हे बालका, तुझा दुःखाचा भार कमी करण्यासाठीच मी इथे आली आहे।
0: म्हणजे?
1: बालक, तुला गरज आहे योग्य करिअर गायडन्स।
0: हो अगदी अगदी बरोबर।
1: चिंता नसावी बालक, मी तुला वरदानात एक मार्गदर्शक देते।
0: अगं नाटकी रोलच्या बाहेर निघ आणि नीट बोल।
1: अरे कळलं नाही वाटतं तुला मला काय म्हणायचंय ते। मित्रांनो, ह्याला जरी कळलं नसलं ना तरी तुम्हाला मात्र लक्षात आलंय आणि हे मला माहितीये। चला तर मग ऐकूया, 10वी आणि 12वी नंतर करिअरची निवड कशी करायची याबाबत रागीब अहमद यांनी केलेलं मार्गदर्शन।
2: नमस्कार युवा मित्रांनो, आज आपण करिअर कसं निवडावं आणि करिअर म्हणजे काय, कारण 12वी झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना

करिअर निवडताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नेमक्या या समस्या कशा असतात? कारण एका संशोधनात असं सिद्ध झालेलं आहे की 80% पेक्षा जास्त विद्यार्थी महाविद्यालयात असताना एकापेक्षा जास्त वेळा आपली दिशा बदलतात, किंवा 80% विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो. ते एखादा कोर्स करत असतात, पण ते करत असताना सुद्धा त्यांच्या मनातली संभ्रमावस्था जात नाही आणि मग त्याचे परिणाम अनेकदा विपरीत घडायला लागतात. सर्वप्रथम जर आपण योग्य करिअर निवडलं नाही तर काय समस्या निर्माण होऊ शकतात हे आपण बघूया. त्यामध्ये प्रमुखतः आपल्याला स्विचिंग द मेजर्स करावं लागतं, म्हणजे आपल्याला कोर्सेस बदलावे लागतात. विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतो, वर्षभर त्याचा तो अभ्यास करतो आणि ऐन परीक्षेच्या काळामध्ये त्याला जेव्हा ते अवघड वाटतं किंवा त्याला ते करावंसं वाटत नाही तेव्हा ते सोडून देतो आणि मग तो परत दुसऱ्या कुठल्या तरी कोर्स संदर्भात विचार करायला लागतो. अनेकदा त्याने ते सोडलं नाही तरी मी या कोर्समध्ये अडकलो आहे अशी भावना त्याच्या मनात असते आणि त्याला अपेक्षित असं यश कधीच मिळत नाही. अनेक विद्यार्थी कॉलेज ट्रान्सफर घेतात, म्हणजे त्याला असं वाटतं की मी हे महाविद्यालय घेतलेलं आहे हे चुकीचं आहे, किंवा ह्या कोर्ससाठी हे महाविद्यालय चुकीचं आहे. प्रॉब्लेम त्या महाविद्यालयात नसतो, समस्या त्या महाविद्यालयात नसते, तर समस्या ही त्या कोर्स संदर्भात असते, त्याच्या मनातल्या त्या शंका कुशंकांच्या बाबतीत असते आणि म्हणून ते विद्यार्थी कॉलेजबद्दल असमाधानी असतात. अनेकदा विद्यार्थी ड्रॉपआउट होतात. ड्रॉपआउट झालेले विद्यार्थी हे अनेकदा एक एक दोन दोन असे वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेतात आणि मग त्यांच्या वाट्याला अपयश येतं. आर्थिक कुचंबणा या विद्यार्थ्यांची व्हायला लागते, कारण एखाद्या कोर्सला फी भरलेली असते, नंतर दुसऱ्या कोर्सला त्यांना फी भरावी लागते, परत तिसऱ्यासाठी त्यांना, आणि अशामध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट होऊ शकते. सोबतच विद्यार्थ्यांमध्ये निराशा येते, मला काहीच करता येत नाही, मला काही जमत नाही, अशा भावनेने हे विद्यार्थी ग्रासतात. आणि म्हणूनच ह्या सगळ्या परिस्थिती जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला जीवनामध्ये करिअर निवड करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग सुरुवातीला आपण बघूया की नेमकं जेव्हा आपण करिअर बद्दल बोलतो तर करिअरची व्याख्या काय आहे किंवा करिअर म्हणजे काय. करिअर हा एखाद्या व्यक्तीचा निवडलेला व्यवसाय ज्यामध्ये सामान्यतः नोकरी, भूमिका किंवा विशिष्ट क्षेत्र किंवा उद्योगातील पदांची मालिका असते. एखादे करिअर हे एका महत्वपूर्ण कालावधीत पसरू शकते आणि त्यात शिक्षण, प्रशिक्षण आणि कामाच्या अनुभवाद्वारे विशेष कौशल्ये आणि ज्ञानाचा विकास समाविष्ट असू शकतो. लोक त्यांच्या आवडी निवडी, मूल्य, कौशल्य आणि शिक्षण यावर आधारित करिअर निवडतात. जर या व्याख्येमध्ये आपण बघितलं तर करिअर निवडताना काय महत्वाचं आहे हे सुद्धा या व्याख्येमध्ये दिलेलं आहे. जीवन जगत असताना मला नेमकं काय करायचं आहे हा प्रश्न आपल्याला स्वतःला उपस्थित झाला पाहिजे आणि त्याची उत्तरं इतर कोणी देण्यापेक्षा जर ती उत्तरं मीच शोधण्याचा प्रयत्न केला, मीच माझ्यातले गुण, माझी कौशल्य किंवा माझ्या आवडीनिवडी याचा सारासार विचार केला तर मित्रांनो आपल्याला करिअर निवडताना खूप मदत होऊ शकते. असं लक्षात आलेलं आहे की करिअर निवडीवरती अनेक बाह्य घटक हे परिणाम करत असतात. म्हणजे करिअर निवडत असताना नेमकं विद्यार्थी काय विचार करत असतात किंवा कुठल्या गोष्टींच्या आधारे करिअर निवड करतात आणि त्याच्यातनं त्यांची फसगत होऊ शकते हा मुद्दा आपण आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये मुख्यतः टीव्ही किंवा प्रसारमाध्यम, टीव्ही, पिक्चर, सिरियल्स याच्यातनं एखाद्या विशिष्ट व्यवसायाला खूप वलयांकित केलं जातं. त्या संदर्भातलं खूप गुढीगुढी असं चांगलं चित्र या तरुणांच्या मनात निर्माण केलं जातं आणि मग प्रत्येक तरुणाला ते सिरियल बघताना, ते पिक्चर बघताना त्यांना असं वाटायला लागतं की आपण हे करिअर केलं पाहिजे. अनेकदा करिअर निवडत असताना आपल्या आवडीनिवडीपेक्षा विद्यार्थी आपले मित्र कुठल्या क्षेत्रात जात आहेत, आपले मित्र काय करत आहेत या संदर्भात जास्त दक्ष असतात, त्या संदर्भात ते माहिती घेतात आणि मग मित्र गेला मित्रासोबत राहायला मिळायला पाहिजे म्हणून त्याच महाविद्यालयात त्याच कोर्सला जाण्याचा ते अट्टहास करतात. 3 लाईफ इंटरॅक्शन म्हणजे काय, तर तुम्हाला एखाद्या विशिष्ट अशा व्यवसायाबद्दलचं आकर्षण असतं पण दुर्दैवानं त्या व्यवसायात काय करावं लागतं याची इत्यंभूत माहिती आपल्याकडे नसते. जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर BDS, जनरली आपण असं बघाल की 12वी नंतर जेवढे विद्यार्थी नीटची तयारी करतात ते MBBS साठी तयारी करत असतात नीटची. मग नीट नाही लागलं MBBS तर BDS, BDS नाही लागला तर BAMS, BAMS नाही लागला तर BHMS आणि मग कुठंतरी मला काय करायचं आहे याच्यापेक्षा मला कुठं डॉक्टर व्हायचं आहे एवढं त्यांच्या डोक्यात असतं आणि फक्त मग डॉक्टर होताना कुठलं डॉक्टर व्हायचं हे सगळं विचार न करता ते जे मिळेल त्यामध्ये प्रवेश घेत असतात. अनेकदा पालकांच्या भूमिका

का या तुमच्या करिअर निवडीवरती परिणाम टाकत असतात. म्हणजे एखाद्या पालकांना जर आयुष्यात डॉक्टर व्हायचं असेल आणि ते होऊ शकले नाही तर मग ते त्या मुलांवरती दबाव टाकतात की तू डॉक्टर झालं पाहिजे. एखाद्या आईला वाटत असतं की मला हे करायचं होतं आणि ते आईचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न ती मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो, आता आपण बघितलं की नेमकं करिअर निवडीवरती काय परिणाम करत असतं. आता करिअर निवडताना तुम्ही काय केलं पाहिजे हे आपण महत्वाचं बोलणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात पहिलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की इस्टॅब्लिश युअर गोल. गोल शुड बी बिग, चॅलेंजिंग अँड रिअलिस्टिक. जीवनामध्ये तीन गोष्टी करा. एक, ध्येय ठरवा. ध्येय मोठं असलं पाहिजे, ध्येय आव्हानात्मक असलं पाहिजे आणि ध्येय हे वास्तववादी असलं पाहिजे. सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे जे तुम्हाला आतून वाटतं ते ध्येय असलं पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला असं सांगितलं की एखादं ध्येय ठरवतो असताना ते कोण काय सांगतं, कोण काय माहिती देतं यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्हाला आतून काय वाटतं, तुम्हाला काय करायचं आहे. एकदा का तुम्हाला इन्स्पायरेशन भेटलं, तुम्हाला तुमचा ध्येय सापडला आणि का ठरवणं गरजेचं आहे तर मी एक छोटंसं उदाहरण देईन की समजा उद्या तुमच्या महाविद्यालयामध्ये अशी घोषणा झाली की आपल्याला एक दिवसीय सहलीला जायचं आहे. अशी घोषणा जेव्हा केली जाते तेव्हा तुम्ही पहिला प्रश्न विचारतात, आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे. आणि नेमकं कुठं जायचं आहे हा प्रश्न का विचारतात, कारण त्या प्रश्नाच्या आधारे अनेक प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही कुठं जायचं आहे याचाच प्रश्नाचं उत्तर नाही घेतलं तर बाकीची समस्या निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, कधी जायचंय, कुठल्या वाहनानं जायचंय, तिथं जेवणाची व्यवस्था काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला मिळवायची असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एक प्रश्न विचारावा लागतो, ते म्हणजे आपल्याला कुठं जायचंय. जर एका दिवसाच्या सहलीसाठी मला कुठं जायचं आहे हा प्रश्न महत्वाचा असेल तर या जीवनाच्या प्रवासामध्ये 12 वर्ष शिक्षण झाल्यानंतर, 10 वर्ष शिक्षण झाल्यानंतर मला खरंच माहिती आहे का मला कुठं जायचं आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले माझी विनंती असेल विद्यार्थ्यांना की आपण पहिले ध्येय ठरवा. मग ध्येय कसं असलं पाहिजे, तो स्मार्ट असला पाहिजे. SMART. एस स्पेसिफिक, मला डॉक्टर व्हायचंय, बरोबर आहे, पण कसलं डॉक्टर व्हायचंय. BHMS पण डॉक्टर आहे, BMS पण डॉक्टर आहे, BDS पण डॉक्टर आहे, हे आपल्याला ठरवलं पाहिजे. ते स्पेसिफिक बोलता आलं पाहिजे. मला इंजिनियर व्हायचंय, मग बिल्डिंग बांधणारा पण इंजिनियर आहे, मग IT कंपनीमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे, ऑटोमोबाईलमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे. मला इंजिनियर व्हायचंय हे स्वप्न असू शकत नाही, हा करिअर असू शकत नाही. तर करिअर किंवा ध्येय हा स्पेसिफिक असला पाहिजे, म्हणजे त्याला स्पेसिफिक तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचंय, मला दातांचं डॉक्टर व्हायचं, मला हाडाचं डॉक्टर व्हायचंय, मला मेंदूचं डॉक्टर व्हायचंय, नसतज्ञ व्हायचंय, हे तुम्हाला स्पेसिफिक केलं पाहिजे. मेजरेबल म्हणजे तुमचं ध्येय तुम्हाला मोजता आलं पाहिजे. आपण कुठं आहोत, कुठं जायचं आणि किती अंतर चाललो हे सुद्धा आपल्याला मोजता आलं पाहिजे. त्यानंतर अटेनेबल म्हणजे ते तुम्हाला अचीव करण्यासारखं असलं पाहिजे. अचिवेबल म्हणजे मी जेव्हा ध्येय ठरवतो तेव्हा आज माझी हाईट जर 5 फूट 1 इंच असेल किंवा 4.5 फूट असेल आणि मी स्वप्न ठेवलंय की नाही मला एअरफोर्सला स्क्वॉड्रन लीडर व्हायचंय, हे अटेनेबल किंवा अचिवेबल आहे का. कारण मी ऑलरेडी 18 ते 20 वर्षाचा झालेलो आहे, माझी वयोमर्यादा मी क्रॉस केलेली आहे, माझी हाईट त्या मानाने कमी आहे, पण मी गोल ठरवलं म्हणून खूप मोठं ध्येय ठरवायचं, त्याच्यापेक्षा ते अचिवेबल असलं पाहिजे, ते साध्य करता येणारं ध्येय असलं पाहिजे. रिअलिस्टिक, ते वास्तववादी असलं पाहिजे आणि टाइम बाउंड असलं पाहिजे, म्हणजे ते वेळेमध्ये आपल्याला गाठता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचंय पण मी गेली 6 वर्ष नीटची परीक्षा देतोय. मग तू म्हणणार सर रगडिता कण वाळूचे तेलही गळे, बरोबर आहे, पण किती त्याला रगडायचं याला काहीतरी मर्यादा आपल्याला घालावी लागते. आणि म्हणून ते टाइम बाउंड असलं पाहिजे, ते वेळेचं बंधन असलं पाहिजे. आणि म्हणून ध्येय ठरवताना आपण बघितलं की सगळ्यात पहिली गोष्ट गोल ठरवता आला पाहिजे, दोन तो स्मार्ट असला पाहिजे, तो सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे मला आतून काय वाटतं याच्यावरती असला पाहिजे. आणि जर तुम्हाला हे समजायला त्रास होत असेल किंवा तुम्ही गोंधळलेल्या मनस्थितीत असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मानसशास्त्रज्ञ एज्युकेशनल सायकोलॉजिस्टना भेट देऊन त्यांच्याकडनं विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचा आधार घेऊन ते अभ्यासू शकतात की तुमची नेमकी आवड काय आहे, तुमची अभिवृत्ती काय आहे, त्याला एप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं. मग आपण बघितलं की सगळ्यात पहिले ध्येय ठरवलं पाहिजे. दोन, मी नेहमी सांगतो की तुम्ही जो काही ध्येय ठरवतात मित्रांनो त्याच्यात नेमकं काय करावं लागतं हे तुम्ही जाऊन बघा. उदाहरणार्थ, मला BDS करायचंय, मला दातांचं डॉक्टर व्हायचंय, पण तुम्हाला खरंच माहिती आहे का की दातांचे डॉक्टर काय काम करतात. मला ऑटोमोबाईल इंजिनियर व्हायचंय, ऑटोमोबाईल कंपनीमध्ये काम करायचंय,

पण तुम्ही कधी जाऊन बघितलं का की ऑटोमोबाईल इंजिनियर मध्ये गेलेला कर्मचारी तो इंजिनियर काय काम करतो, एक्झॅक्ट काय काम करावं लागतं हे करिअर निवडण्याआधी ठरवावं लागतं. अनेकदा फक्त आपल्या समोर एक सुंदर दृश्य असतं, त्या सुंदर दृश्याला आपण बघून, ग्लोरियस पिक्चर आम्ही त्याला म्हणतो, ते बघून आपण त्याच्याकडे आकृष्ट होतो आणि जेव्हा आपल्याला ती कामं करावी लागतात तेव्हा आपल्या मनामध्ये निराशा निर्माण होते. आपल्याला तेव्हा वाटायला लागतं, अरे मला तर जीवनात हे करायचंच नव्हतं, हे मी काय करतोय. आणि म्हणून मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच विनंती करेल की कुठलाही करिअर सिलेक्ट करण्याआधी ते काम करत असताना किंवा तो करिअर मला निवडायचा आहे ती लोक काय काम करतात ही प्रत्यक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी बघा, तिथल्या लोकांशी, अशा यशस्वी लोकांशी चर्चा करा, त्यांच्या संघर्षाची कहाणी समजून घ्या. कारण आज मी उठलो मला वाटलं आणि मी झालो असं कधीच होत नाही. आणि तीन आणि अत्यंत महत्वाचं, करिअर निवडत असताना असाच करिअर निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला समाधान लाभू शकत असेल, ज्याला मनापासून आनंद मिळत असेल. आणि आम्ही त्याला एका शब्दात असं म्हणतो की तुमचं पॅशन काय आहे ते ओळखा. मग असं सांगणं खूप सोपं असतं सर, पण ते पॅशन कसं ओळखायचं ते कोणीच सांगत नाही. आज मी तुम्हाला सांगतो नेमकं हे पॅशन कसं ओळखायचं. जे काम करत असताना तुम्हाला थकवा वाटत नाही, जे काम करत असताना तुमच्या मनात नेहमी उत्साह असतो, जे काम करण्यासाठी तुम्ही आतुरलेले असतात, जे काम करत असताना तुमच्या मनामध्ये नवीन नवीन कल्पना निर्माण होतात, तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा आनंद मिळतो, ते काम म्हणजे तुमचं असलेलं पॅशन किंवा तेच तुमची आवड असं आपण मानू शकतो. तुम्ही आता स्वतःला विचारा की असं कुठलं काम आहे की अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्या बाबतीत माझ्या मनात उत्कंठ इच्छा आहे. मग मला ग्रह तारे बघायला आवडतात, मग मी युट्यूबवरती तेच चॅनल बघत असतो, मला त्याच्याबद्दल माहिती मिळवायला आवडते, मला त्याच्यामध्ये ते करत असताना कधी थकवा येत नाही, मी त्याला कधी बोर होत नाही, मला त्या विषयावर बोलायला, ऐकायला, इतरांना सांगायला आवडतं. ह्या अनेक गोष्टी जर तुमच्या सोबत आणि एकदा नाही त्या फक्त काही क्षणासाठी नाही तर वारंवार तुमच्या मनामध्ये त्याच गोष्टी जर उद्भवत असतील तर मी 100% सांगू शकतो की हे तुमचं पॅशन आहे. मग पॅशन हे कुठल्याही अपयशानं कधी कमी होत नाही, लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं जेव्हा पॅशन असतं आपण म्हणतो की ती त्याची आवड आहे असं म्हणतो, तर ती आवड कामाच्या तासांनी, वेळेच्या अभावी, थकव्याने किंवा अपयशानं कधीच कमी होत नाही. या संदर्भात मी खूप मोठं उदाहरण देत नाही, पण स्टीव जॉब्स यांनी ऍपल कंपनी फॉर्म केली आणि काही वर्षानंतर काही कारणास्तव त्यांना त्या कंपनीच्या बाहेर काढण्यात आलं. पण स्टीव जॉब्स हे फ्रस्ट्रेट झाले नाही, निराश झाले नाही, पण तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हिटी ही त्यांचा आत्मा होती आणि म्हणून त्यांनी लगेच काही वर्षात नेक्स्ट नावाची कंपनी बनवली आणि तेच तंत्रज्ञान तिथं विकसित केलं. म्हणजे एखादी गोष्ट मला मिळाली तरच मी करेल, मला हे कॉलेज मिळालं तरच करेल, मला असं झालं तरच मी हे करू शकेल असं म्हणण्यापेक्षा ते मला करायला आवडतं, मी ते करायला तयार आहे आणि त्याच्यासाठी मी किंमत मोजायला तयार आहे. हे जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार तयार होतात तेव्हा खऱ्या अर्थानं तुमचं करिअर आहे, ती तुमची आवड आहे असं मानायला हरकत नाही. आणि म्हणून पहिलं म्हटलं की करिअर निवडताना तुमची आवड बघा. दोन, त्या संदर्भातला अभ्यास, त्या संदर्भातली इत्यंभूत माहिती मिळवा. आणि आज ते माहिती मिळवणं खूप कठीण झालेलं नाही आणि तुम्ही सगळे तरुण मित्र, युवा मित्र जे आहेत ते आज गुगल, युट्यूब असे अनेक आधुनिक तंत्रज्ञान वापरत असतात, तर त्याच्यामध्ये काय शोधायचं ते महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या करिअर संदर्भातल्याच गोष्टी सर्च करा, म्हणजे तुम्हाला अजून त्या संदर्भातलं मार्गदर्शन मिळेल. चार, मग एकदा घेतलेला निर्णय बदलायचा नाही. स्टिक अप टू युअर आयडियाज, म्हणजे मी ध्येय ठरवलेलं आहे, आता हे ध्येय मी कुठल्याही सबबीवर बदलणार नाही, एवढं मजबूत असलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. काय होतं की आपल्याकडं सल्ले देणारे भरपूर असतात. तुम्ही एखाद्या कोर्सला गेलात, तुम्ही अभ्यासाला लागलात, तुम्ही त्या संदर्भातलं बोलायला लागलात की आपल्याकडं, म्हणजे मी गमतीत त्यांना रायचंद असं म्हणत असतो, म्हणजे सल्ले देणारे, राय देणारे, मग ते काय करतात, अरे बाबा नाही नाही, अरे आता कुठे याच्यात अपॉर्च्युनिटी आहे, अरे ते खूप पडलेले आहेत, अरे आता काही चालत नाही, अरे जमाना बदल गया भाई, तू कोण सा कोर्स लेके बैठा आहे, असं काहीतरी लोक म्हणून तुमच्या मॉरलला डाऊन करायला बघतात. तुमचा जो एक उत्साह असतो, तुमचा जो त्या करिअर प्रती एक तुमचं आवड असते त्याच्यावरती विजरण घालण्याचं काम हे अनेकदा इतर लोक करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करायला, कानाडोळा करायला शिकलं पाहिजे. आपण त्यांच्याशी वादविवाद न करता ही माझी आवड आहे, हे करिअर माझं आहे आणि मला आवडतं म्हणून मी हे करतो, एवढंच उत्तर आपण दिलं पाहिजे. कारण अनेकदा आपल्या उत्साहावरती पाणी टाकण्याचं काम

0: हे इतर लोक करत असतात. अशा लोकांची माहिती आपल्याला असणं आणि त्यांच्यापासून दुरावा निर्माण करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आपण आता चार गोष्टी बघून घेतल्या की आपलं करिअर कसं निवडायचं, दोन करिअर निवडताना कुठल्या कुठल्या बाबी आपण बघितल्या पाहिजे, करिअर निवडलं नाही तर काय होऊ शकतं आणि करिअर निवडल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे. आता अत्यंत महत्वाचं या सगळ्याला परिश्रम हे अत्यंत महत्वाचं आहे. मायकल फिलिप्स हे नाव आपण सगळ्यांनी कधीतरी ऐकलं असेल. मायकल फिलिप्स हा जगातला उत्कृष्ट स्विमर आहे. आता तुम्हाला मी करिअरमध्ये यश कसं प्राप्त करायचं किंवा करिअर निवडल्यानंतर काय महत्वाचं असतं ते सांगतोय. मित्रांनो, मायकल फिलिप्स आपल्याला माहिती आहे की त्यानं 29 ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलेले आहेत, त्याच्यात 23 गोल्ड मेडल आहेत. एका ऑलिम्पिकला 7, एका ऑलिम्पिकला 8 आणि एका ऑलिम्पिकला 9 गोल्ड मेडल जिंकलेला हा जगजेत्ता जलतरणपटू आहे. त्याची एक पत्रकार परिषद चाललेली असताना एका पत्रकारानं त्याला असं सांगितलं की मायकल हा तुझा भाग्याचा दिवस आहे. आता खरं तर यशस्वी व्यक्तीला जर कोणी सांगितलं की हा तुझा भाग्याचा दिवस आहे यशस्वीतेच्या दिवशी तर त्याला आनंदच होईल. पण मित्रांनो, हे ऐकल्यानंतर मायकल फिलिप्सला राग आला. त्यानं त्या पत्रकाराला मंचवर बोलवलं आणि रागात विचारलं, परत बोल तू काय बोललास. पत्रकार घाबरला. तो म्हटला, मी एवढंच बोललो की तुझा भाग्याचा दिवस आहे, तुला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, मायकल फिलिप्सनं दिलेलं उत्तर आज तुम्ही सगळ्यांनी शिदोरी म्हणून तुमच्याजवळ ठेवणं महत्वाचं आहे. मायकल फिलिप्स म्हणाला, मित्रा, हे मला मिळालेलं यश हे फक्त माझं भाग्य म्हणून मला मिळालेलं नाही, तर मागील 4 वर्षात 1 गोल्ड मेडलची संख्या वाढवण्यासाठी मी 10,000 तास पोहण्याचा सराव केलेला आहे. मित्रांनो, कल्पना करू शकतात, 4 वर्षात 10,000 तास. तुमचं गणित चांगलं असेल तर वर्षाला 2,500 तास, आणि अजून गणित चांगलं असेल तर प्रत्येक दिवशी 8 तास. तो म्हणतो, हे माझ्या 10,000 तासांचा परिपाक आहे की आज मला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, एकदा का ध्येय ठरलं तर मग त्याच्यासाठी परिश्रम, चिकाटी आणि मेहनत हे लादलेली अट आहे. फक्त मी ध्येय ठरवलं म्हणून यशस्वी होऊन जाईल, माझ्यात आत्मविश्वास आहे म्हणून मी यशस्वी होईल, असं शक्य कधीच होत नाही. तर निवडलेल्या करिअरसाठी आपण सतत प्रयत्नशील राहणं, रोज किती तास आपण त्या करिअरला देतो आहोत, जे ध्येय आपण ठरवलं, जे यश आपल्याला साध्य करायचंय त्याच्यासाठी किती तास अभ्यास करतोय, त्यासाठी किती मेहनत घेतोय, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि आत्मविश्वास सुद्धा महत्वाचा आहे. आणि फक्त आत्मविश्वासावरती सगळं यश मिळत नाही, तर आत्मविश्वासाला ज्ञानाची आणि कौशल्याची जोड असते हेही बघा. कारण आजकाल युट्यूबवर अनेक मोटिवेटर, मोटिवेशनल स्पीकर्स ना तुम्ही ऐकतात, हे करा, तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागे करा. पण आत्मविश्वासाला जर ज्ञान आणि कौशल्याची जोड नसेल तर, उदाहरणार्थ माझ्यात खूप आत्मविश्वास आहे, मी काहीही करू शकतो, बरोबर आहे, मी काही करू शकतो. परंतु जर मला एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करायला सांगितलं तर मी पोट कापू शकेल, पण नेमकं ऑपरेशन काय करायचंय, ते शिवायचं कसं आहे, ह्याचं ज्ञान आणि कौशल्य मला अपेक्षित आहे, पण फक्त आत्मविश्वास आहे की मी काही करू शकतो. मित्रांनो, आत्मविश्वासाला ज्ञान आणि कौशल्याची जर जोड मिळत असेल तरच जीवनात यश हे लाभत असतं. सर्व विद्यार्थ्यांना एकदा परत यशस्वी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
1: ए रड्या, तूच सांग काय वाटलं तुला हे मार्गदर्शन ऐकून.
2: अगं, काय वाटलं काय विचारतेयस, असं वाटतंय डोक्यावरचं ओझं उतरलं. आता मला कोणी जर विचारलं ना,
1: काय मग पुढे काय करणार,
2: तर या प्रश्नाचं त्रासिकपणे नाही तर अगदी विचारपूर्वक आनंदात उत्तर मी देऊ शकतो.
1: याचा अर्थ प्रॉब्लेम सॉल्व.
2: येस, राघीब अहमद यांना खूप खूप थँक्यू. मित्रांनो, तुमच्याही अनेक अडचणी या मार्गदर्शनातून नक्कीच दूर झाल्या असतील. आता जोमाने भविष्याच्या तयारीला लागा.
1: तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर आता कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पण त्याआधी तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा आमच्या या पत्त्यावर. संपर्कासाठीचा पत्ता आहे,
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: आणि मित्रांनो, आपली आकाशवाणी आता अपडेटेड झाली आहे, त्यामुळे सोशल मीडिया हँडल्स वरच्या आकाशवाणी जळगावच्या सगळ्या पेजेसला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण धनश्री जोशी.
1: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: तेव्हा मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा,
1: बाय,
0: सी यू अगेन. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो 6 वाजतायत. सुरुवातीला हिंदीतून, 6:05 इंग्रजीतून आणि 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:10 आमच्या केंद्राचं बातमीपत्र प्रसारित होईल. सुरुवातीला ठीक 6 वाजता ऐका हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. नीट 2026 पेपरफुटी प्रकरणी पुणे इथल्या प्राध्यापक मनीषा मांढरे यांना अटक. मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांचा 30 मे पासून उपोषणाचा इशारा. पेट्रोलच्या निर्यात शुल्कात प्रतिलिटर 3 रुपये वाढ करण्याचा सरकारचा निर्णय. महाविद्यालयांना आपल्या शुल्काची संपूर्ण माहिती जाहीर करणं बंधनकारक. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक चिराग जोडी अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. नीट 2026 पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे इथल्या वनस्पती शास्त्र

0: शास्त्राच्या प्राध्यापक मनीषा गुरुनाथ मांढरे यांना सखोल चौकशीनंतर अटक केली. नीट 2026 वनस्पतीशास्त्र विषयाचा पेपर सेट करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांनीच जीवशास्त्र विषयाचा पेपर लीक केल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. एप्रिल 2026 त्यांनी या पेपरफुटीसंदर्भात पूर्वीच अटक केलेल्या मनीषा वाघमारे यांच्याबरोबर मांढरे यांनी संपर्क साधत स्वतःच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांची विशेष शिकवणी घेत परीक्षेतील प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. या नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली असून त्यातील 6 आरोपींना न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान काही व्यक्तींच्या कथित कृत्यामुळे संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये असं मत लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस बेल्लाळे यांनी म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी याच महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी याला सीबीआयकडून अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्राचार्य बेल्लाळे आकाशवाणीशी बोलत होते. लातूर हे शिक्षण क्षेत्रातील विश्वासार्ह केंद्र असून या प्रकरणामुळे लातूरच्या शैक्षणिक वातावरणावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नसल्याचा विश्वासही डॉ बेल्लाळे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
1: अशा घटना एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळे जर होत असेल तर ते निग्लेक्ट करून सोडत अशा गोष्टीकडे आम्ही लक्ष पण देत नाहीये. अशा गोष्टीला आम्ही जास्त महत्व पण देत नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. लातूर पॅटर्न हा निश्चित चांगला आहे, नंबर एक आहे. याच्यासाठी आमच्यासारख्या संस्थेने प्राध्यापकांनी पूर्ण आयुष्य वाहिलेलं आहे आणि हा पॅटर्न निर्माण केलेला आहे, एवढंच मला सांगायचंय.
0: जनगणना 2027 अंतर्गत आजपासून गृहयादी आणि गृहगणनेला दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करणार आहेत. नांदेड जिल्ह्यात गृहभेटी देणारे प्रगणक आणि पर्यवेक्षकांना नागरिकांनी आवश्यक सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. मराठा समाजाची शासनाकडून दिशाभूल आणि फसवणूक होत असल्याचा आरोप करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी येत्या 30 मे जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं पुन्हा उपोषण आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. आंतरवाली सराटी इथं आज मराठा समाजाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी बोलताना जरांगे यांनी शासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. 29 मे कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करावे, सातारा कोल्हापूर हैदराबाद आणि इतर संस्थानाच्या गॅझेटचा अध्यादेश लागू करावा, आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, तसंच आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना महावितरण आणि औद्योगिक क्षेत्रात नोकरी देण्याबाबत अध्यादेश काढावा अशा मागण्या केल्या. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे आंतरवाली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी यावेळी केलं. पेट्रोलच्या निर्यात शुल्कात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्क कमी करून 16 रुपये 33 पैसे करण्यात आलं आहे. हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: शनी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं विविध शनी मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. मराठवाड्यात राक्षस भुवनसह विविध मंदिरांचा परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता. यानिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले. राज्यातील प्रत्येक महाविद्यालयाला आपले प्रवेश शुल्क, ट्युशन फी आणि विकास शुल्काची संपूर्ण माहिती महाविद्यालयातल्या सूचना फलकावर तसंच माहिती पुस्तिकेत जाहीर करणं बंधनकारक आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या महाविद्यालयांवर थेट कारवाई करण्याचा इशारा उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ पंकजा वाघमारे यांनी दिला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 या पदवी प्रवेशामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी सर्व शासकीय तसंच खासगी महाविद्यालयांना कडक आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवणं आणि प्रवेशापूर्वीच शुल्काची स्पष्ट कल्पना देणं हा या निर्णयाचा उद्देश आहे. नागपूर ते मडगाव रेल्वे सेवा सुरू झाल्यानं कोकण आणि

0: रेल्वे जोडल्या गेल्या असून नागपूरकरांचा गोव्याचा प्रवास सोपा झाल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज मध्य रेल्वेच्या नागपूर स्थानकावरील फलाट क्रमांक 8 नागपूर ते मडगाव या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ही द्विसाप्ताहिक गाडी नागपूरहून बुधवार आणि शनिवार रोजी दुपारी 3:05 सुटून मडगावला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5:45 पोहोचेल. मडगावहून गुरुवार आणि रविवारी रात्री 8 सुटणारी गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 पोहोचेल. भंडारा जिल्ह्यात मानेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून 8 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. विजेची तार तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडल्यानं ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. गोठ्यावरचे पत्रे, पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे खाक झालं. परभणी जिल्ह्यातील टाकळी कुंभकर्ण इथं आज नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी आणि सुलभ पद्धतीनं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महसूल मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. या समाधान शिबिरात विविध 16 विभागांचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते. बीड शहरातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताकरता निवारा बांधण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्र्यांकडे याबाबतची मागणी केली होती. नगरपालिकेच्या माध्यमातून राजीव गांधी चौकानजीक पालिकेच्या मालकीच्या जागेत हे निवारा बांधकाम होणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूरमध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात येत आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणे आंदोलन सुरू केलं आहे. विविध शैक्षणिक योजना आणि सुविधांची प्रभावी अंमलबजावणी न होणं, शिष्यवृत्ती वेळेवर न मिळणं, वसतिगृहामधील निवास व्यवस्था, भोजनाची गुणवत्ता, शैक्षणिक साहित्य आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचं आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात कृषी विभाग पथकानं ढानकी इथं अनधिकृत खत साठ्यावर मोठी कारवाई करत 15,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी खत नियंत्रण आदेश 1985 तसंच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाच्या जोडीला 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. अंतिम फेरीत सात्विक चिराग जोडीचा इंडोनेशियाच्या जोडीसोबत सामना होणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. कोलकात्यामधील इडन गार्डन्स मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यंदा जुलै महिना डेंग्यू प्रतिबंधात्मक महिना म्हणून साजरा करणार आहे. हवामान. राज्यात आज अमरावती इथं सर्वाधिक 45.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 40.8, परभणी 42.7, बीड 41.5 तर धाराशिव इथं 41° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान वाढत्या तापमानामुळे नांदेड इथं आज सकाळी एका इलेक्ट्रिक स्कूटीला अचानक आग लागली. सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट 2026 पेपरपुरटी प्रकरणी पुणे इथल्या प्राध्यापक मनीषा मांढरे यांना अटक. मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांचा 30 मेपासून उपोषणाचा इशारा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक चिराग जोडी अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार. पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना कथितं यत् वैश्विक समाह्वानान् निवारणाय विश्वसनीयस्य भविष्यस्य कृते सज्जतायाः च आपूर्ति श्रृंखलायाः निर्माणार्थं भारत नेदरलैंड्स देशौ सहभागित्वं कुर्वन्तौ स्तः. भारतमवसराणां भूमीति वर्णितम्. सेनाध्यक्षेण जनरल उपेन्द्र द्विवेदिना पाकिस्तानं
1: भयोत्पादकेभ्यः आश्रयं प्रदातुं भारतस्य विरुद्धं कार्याचरणाय च

0: ॲस्ट्रोसॅट सारख्या ज्या विशेष एका प्रोजेक्टवर काम केलं त्याबद्दल सांगा, आणि आता तुम्ही जे जर्नलिझमचं काम करत आहात त्याबद्दल पण थोडी माहिती द्या.
1: मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये PhDला जॉईन झाले आणि माझं PhDचं दोन टॉपिक्स होते बेसिकली. पहिले काही वर्ष मी आपला भारताचा जो ॲस्ट्रोसॅट सॅटेलाइट लॉन्च केला गेला 2015 त्यावर काम केलं. तर ॲस्ट्रोसॅट हा सॅटेलाइट बेसिकली मल्टीवेव्हलन सॅटेलाइट आहे, त्याच्यामध्ये 5 वेगवेगळे पेलोड्स होते. तर त्यातला एक पेलोड सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोप, याच्यावर माझं काम होतं. नॉर्मल टेलिस्कोप सगळ्यांनाच माहिती असतात, पण एक्सरेचे जे टेलिस्कोप असतात ते काहीसे वेगळे असतात. त्याच्यात एक सिंगल आरसा नसतो तर मल्टिपल आरसे असतात आणि ते सगळे आरसे एकत्र एका ठिकाणी एक्सरेजना फोकस करतात. तर ह्या सगळ्या अशा आरशा म्हणजे आपल्या ॲस्ट्रोसॅटमध्ये किंवा सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोपमध्ये साधारण 320 असे आरसे होते. तर ते 320 आरसे एकत्रित एका बिंदूवर फोकस करतील तर त्याची एक्झॅक्टली अलाइनमेंट कशी करायची, तर त्याचं काम आम्ही साधारण 2 वर्ष आम्ही याचं काम करत होतो. आणि याचबरोबर इतर ग्राउंड टेस्टिंग जे असतं की हे आरसे टेम्परेचर हाय टेम्परेचर विथस्टँड कसं करतील किंवा लो टेम्परेचर विथस्टँड कसं करतील त्याचं टेस्टिंग, किंवा आरशांची रिफ्लेक्टिव्हिटी किती आहे, कारण एक्सरेज जे येतात ते खूप पटकन स्कॅटर होऊ शकतात आपल्या नॉर्मल व्हिजिबल लाईटपेक्षा. तर ते स्कॅटरिंग होऊ नये म्हणून त्याची रिफ्लेक्टिव्हिटी किती जास्ती जितकी मेंटेन करता येतील तितकी मेंटेन करणं, स्मूथनेस चांगला ठेवणं, तर ह्या सगळ्याचं बेसिकली जे ग्राउंड कॅलिब्रेशनचं जे काम आहे ते आम्ही साधारण 2.5 वर्ष करत होतो लॉन्चच्या आधी. आणि त्यानंतर मग हे टेलिस्कोप इव्हेंच्युअली इस्रोकडे सबमिट करण्यात आली आणि जेव्हा ते सॅटेलाइटवर माउंट केली गेली त्यानंतरचं कॅलिब्रेशन आणि टेस्टिंगचं काम आम्ही आणखीन 1 वर्ष करत होतो लॉन्चच्या आधी. तर असं हे माझं हा पहिला टप्पा होता माझ्या PhDच्या कार्यातला. आणि त्यानंतर दुसरा टप्पा हा होता की ही होती एक सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोप. म्हणजे एक्सरे साधारण आपण 2 भागांमध्ये डिवाईड करतो, म्हणजे लोअर एनर्जीवाले एक्सरे आणि हायर एनर्जीवाले एक्सरे. तर ही टेलिस्कोप लोअर एनर्जी एक्सरे म्हणजे 10 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढे एक्सरेज रिफ्लेक्ट करू शकत होते. तर त्यानंतरचे एक्सरेज जे येतात आपल्याला म्हणजे जगात युनिव्हर्समधनं बरेच हाय एनर्जी प्रोसेसेस असे असतात ज्याच्यातनं ते 80 किलो इलेक्ट्रॉन व्होल्टचे एक्सरेज येऊ शकतात किंवा त्यापेक्षा जास्ती किलो इलेक्ट्रॉन व्होल्टचे एक्सरेज येऊ शकतात. तर हे आपण कसे कॅप्चर करू, कसे रिफ्लेक्ट करू आणि त्याचे इमेजेस आपण कसे घेऊ शकतो, तर त्यासाठी हार्ड एक्सरे टेलिस्कोप याच्यावर मी काम सुरू केलं होतं. तर ह्याच्यामध्ये मिरर्स म्हणजे साधारण या मिरर्सची अलाइनमेंटची पद्धत किंवा मांडण्याची पद्धत सारखीच असते पण त्याचं कोटिंग वेगळं असतं. ॲस्ट्रोसॅटमध्ये जे मिरर्स वापरले गेले ते आपण गोल्ड मिरर्स वापरले, सोन्याचं कोटिंग होतं अॅल्युमिनियम फॉइल्सवर. पण हार्ड एक्सरेसाठी जे मिरर्सवर आम्ही काम करत होतो त्याच्यामध्ये पातळ काच म्हणजे साधारण 0.3 mm एवढी पातळ काचची शीट घेऊन त्याला कर्व करायचं, म्हणजे पॅराबॉलिक शेपमध्ये कर्व करून त्याच्यावर मग टंगस्टन आणि सिलिकॉनचे लेयर्स द्यायचे. तर सिंगल लेयर न देता तर साधारण 300-300 लेयर देऊन त्याचं असं बँड रिफ्लेक्टर तयार करायचा, हे काम मी करत होते. हे माझं PhDचा हा दुसरा टप्पा होता. तर अशा टाईपचे एक प्रोटोटाईप मिरर्स आम्ही तयार केले माझ्या PhDच्या दरम्यान आणि त्यावर आता ऑफकोर्स पुढे भारतामध्ये काम होऊ शकेल अशा टाईपचे मिरर्स वापरून. तर माझं काम होतं प्रोटोटाईप मिरर्स तयार करण्याचं, तर ते मी तयार केले. तर PhD नंतर मग हे काम काही प्रमाणामध्ये PRL मध्ये मी सुरू ठेवलं होतं आणि मग नंतर मला काही फॅमिली कारणास्तव मला मुंबईत परतावं लागलं. तर तिथून खरं तर मी करिअरचं वेगळं डिरेक्शन घेतलं. सुरुवातीला एज्युकेशन बेसिकली, तर ॲस्ट्रॉनॉमी मला तर आवडायचंच, म्हणजे शालेय वयापासून ॲस्ट्रॉनॉमीची आवड होती, त्यामुळे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये PhD करायचे हे तर मी आधीपासून म्हणजे ठरवलेलंच. पण वेगवेगळ्या म्हणजे टप्प्यात वेगवेगळे मार्ग मिळत गेले. म्हणजे ऑफकोर्स शाळेत असताना मला एक्झॅक्टली मी एक्सरे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काम करीन असं काही मी ठरवलेलं नव्हतं, पण एक ॲस्ट्रॉनॉमीची इन जनरल आवड होती. तर मग पुढे मग BSc MSc करताना वेगवेगळे रिसर्चर्स भेटत गेले, सिनियर्स भेटत गेले, त्यांच्यामधनं नवीन नवीन गोष्टी कळत गेल्या आणि इव्हेंच्युअली असंच मार्ग मिळत जाऊन मी इव्हेंच्युअली TIFR मध्ये लँड झाले. तर त्याच्यानंतर मात्र मग जेव्हा मी परत मुंबईत येऊन सेंटर फॉर बेसिक सायन्सेसमध्ये जॉईन झाले, तिथून जास्ती करून रिसर्चपेक्षाही जास्ती एज्युकेशन याच्यामध्ये मी थोडं वळले. तिथे रेग्युलर कोर्सेसमध्ये तर मी शिकवत होतेच पण त्याच्या व्यतिरिक्त थोडंसं आउटरीच वाढवणं, म्हणजे लेमॅनपर्यंत सामान्य माणसांपर्यंत ॲस्ट्रॉनॉमी हा विषय पोहोचवणं ह्याच्याकडे मी जरा जास्ती माझा कल वाढला. आणि मग पब्लिक लेक्चर्स घेणं किंवा आर्टिकल्स लिहिणं, अजूनही मी जसं जमेल तसं पब्लिक लेक्चर्स वेगवेगळ्या टॉपिक्सवर ॲस्ट्रॉनॉमीची

0: घेत असते. आणि जसं जमेल तसं आर्टिकल्स वेगवेगळ्या ऍस्ट्रॉनॉमीशी रिलेटेड विषयावर लिहिणं, जास्ती करून मराठी न्यूजपेपर्समधनं, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या क्राऊडपर्यंत मी पोचू शकेन, तर असे प्रयत्न माझा आहे. आणि हे करता करताच कुठेतरी मला असं सायन्स जर्नलिझम म्हणा किंवा पब्लिकेशनमध्ये शिरायला मला स्कोप मिळाला खरं तर. आणि मग मी सुरुवातीला जर्नल फॉर व्हिज्युअलाइज एक्सपेरिमेंट या कंपनीमध्ये काम करत होते, जिथे आम्ही सायन्सचे टॉपिक्स, बेसिक सायन्सचे टॉपिक्स, ऍडव्हान्स सायन्सचे टॉपिक्स व्हिडिओद्वारे स्टुडंट्सपर्यंत किंवा टीचर्सपर्यंत पोहोचवण्याचं बेसिक काम आम्ही करत होतो. आणि त्यानंतर ऍक्च्युअल पब्लिकेशन हाऊसमध्ये मी गेले काही वर्ष काम करते, तर तिथे सध्या मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची जर्नल्स हँडल करते. त्याचं जे पियर रिव्ह्यूचं जे एंड टू एंड प्रोसेस आहे त्याच्याकडे मी बघते. तर हे प्रोसेस बेसिकली म्हणजे आपण कुठलेही आता रिसर्च पेपर्स जे येतात, कुठलेही रिसर्चर्स रिसर्च करतात, त्याचे आपण पेपर्स पब्लिश करतो, तर ते पेपर पब्लिश करतानाचं त्याचं जे पूर्ण प्रोसेस असते की पेपर सबमिट केल्यापासून तो पेपर पब्लिश होईपर्यंत, तर ही पूर्ण प्रोसेस सध्या मी हँडल करते काही जर्नलची. आणि त्याच्या व्यतिरिक्त थोडं कमिशनिंगचं काम पण, की आता कुठले टॉपिक्स सध्या ट्रेंडिंग आहेत किंवा कुठल्या टॉपिक्सवर रिसर्च जास्ती होतोय जगामध्ये, तर त्या टॉपिक्सवर आपण एखाद्या जर्नलमध्ये काही स्पेशल कलेक्शन काढू शकतो का वगैरे, तर मग ते कसं म्हणजे मग ते काढायचे, मग त्याचं जी एंटायर प्रोसेस आहे ती सुद्धा सध्या मी सेज पब्लिकेशनमध्ये पाहते.
1: श्रोतेहो, लॅबोरेटरीमध्ये संशोधन करणं हा एक भाग झाला, आणि या संशोधनाचा काही निष्कर्ष निघाल्यानंतर तो समाज उपयोगी जर असेल तर हा निष्कर्ष, याचे रिझल्ट्स, या संशोधनाचे रिझल्ट्स समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम कुठलाही संशोधक हे त्याच्या रिसर्च पेपरमधनं करतो. आणि अशा वेगवेगळ्या संशोधकांचं रिसर्च पेपरचं रिव्ह्यू करण्याचं काम सध्या डॉक्टर विनीता करतात. तर मॅडम, एखाद्या शोध निबंधाचं म्हणजेच रिसर्च पेपरचं परीक्षण करताना तुम्ही नेमक्या कोणकोणत्या बाबींकडे लक्ष देता?
0: सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की जो शोधनिबंध आलाय तो त्या जर्नलच्या स्कोपमध्ये बसतो की नाही, की म्हणजे आता प्रत्येक जर्नलचा एक काहीतरी स्कोप डिफाईंड असतो की ह्या या टॉपिक्सवर आपण पब्लिश करायचं, तर काही ब्रॉड असतात काही नॅरो स्कोप असतात. तर बऱ्याच वेळेस असं होतं की असे काही पेपर्स आमच्याकडे येतात की ते एक्झॅक्टली त्या स्कोपमध्ये बसत नसतात. सो पहिलं आमचं काम हे असतं की ते व्हेरीफाय करणं की तो पेपर आपल्या जर्नलच्या स्कोपमध्ये बसतोय की नाही. मग जर तो बसत असेल तर मग बाकीचे चेक्स असतात की बाबा तो पेपर, जसे जर्नलचे काही क्रायटेरिया असतात की अशा पद्धतीने तो पेपर मांडला गेला पाहिजे, म्हणजे जेणेकरून म्हणजे त्या जर्नलमध्ये पब्लिश करणं सोपं जातं, तर मग ते सगळे चेक्स असतात की ऑथरनी आम्हाला ती सगळी डिटेल्स दिली आहेत की नाही, म्हणजे ऑथरची अफिलिएशनची डिटेल्स, त्यांचे ऑफिशियल ईमेल आयडी किंवा त्यांचे डिटेल्स बेसिक, किंवा को ऑथर्स असतील तर त्यांचं कन्सेंट. बऱ्याच वेळेस असं असतं की एक ऑथर हे सगळं सबमिट करतो पण त्याच्यामध्ये म्हणजे पेपरमध्ये काम करणारे दुसरे ऑथर्स पण असतात, मग त्यांचंही कन्सेंट आमच्यासाठी गरजेचं असतं की हा निबंध पब्लिश करायचा का नाही करायचा, कारण त्यांचंही काम त्याच्यामध्ये जोडलेलं असतं. तर हे सगळे जे टास्क असतात ते सुद्धा जर्नलमध्ये पेपर आल्यानंतर चेक करावे लागतात, तर ते व्हेरीफाय करणं. आणि मग जेव्हा पेपर सगळं व्हेरीफाय होतो, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही पण असते की ऑफकोर्स रिसर्चर्स खूप जेन्युइनली त्यांचं काम पब्लिश करायला विश्वासाने आमच्याकडे देतात, तर ते जेव्हा असतं तेव्हा चुकीचे पेपर पण पब्लिश होऊ नये हे सुद्धा बघणं हे आमचंच काम असतं. की जसे आम्हाला खूप इंटरेस्टिंग चांगले आउट ऑफ द बॉक्स पेपर्स येत असतात किंवा काय त्याला करंट टॉपिक्सवर खूप चांगले पेपर्स येत असतात, त्याचबरोबर कधी बऱ्याच वेळेस असं पण असतं की काही अनएथिकल पेपर्स सुद्धा आमच्याकडे येतात, तर मग ते अनएथिकल पेपर्स कुठले आहेत हे नॉर्मल पेपर्स पासून वेगळे करणं आणि ते रिजेक्ट करणं हे सुद्धा आमचंच बेसिकली काम असतं. कारण कसं आहे की रिसर्च जरी म्हटलं आपल्याला किती असं जरी वाटलं की रिसर्च म्हणजे काम तर डेफिनेटली उत्तम चालूच असतं, तो प्रश्नच नसतो, पण त्याचबरोबर रिसर्चर्सना पब्लिश करणं कुठेतरी म्हणजे जॉब सिक्युरिटी म्हणा किंवा स्टुडंटच्या दृष्टीने पीएचडी कम्प्लीट करण्याच्या दृष्टीने म्हणा पब्लिश करणं हे फारच गरजेचं असतं. मग जेव्हा पब्लिश करणं हे जेव्हा गरजेचं असतं तेव्हा काही अनएथिकल प्रॅक्टिसेस सुद्धा समोर येतात, तर मग त्या प्रॅक्टिसेस म्हणजे चुकीचे पेपर पब्लिश होऊ नये ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तर हे चेक आम्ही खूप रिजिडली करत असतो. आणि बऱ्याच वेळेस असं असतं की ऍज अ रिसर्चर म्हणजे मी हे सांगू शकते की आता सपोज मी एक पेपर पब्लिश केला, तो पेपर लिहिताना मी एका विशिष्ट पद्धतीने इंट्रोडक्शन लिहिलं किंवा काही रिझल्ट मी त्या पेपरमध्ये मांडले, त्याच्यानंतर मग एक वर्षांनी मी त्याच टॉपिकवर काम करते, मला पुढचे काही रिझल्ट्स मिळाले. जेव्हा आपण दुसरा रिसर्च पेपर पब्लिश करतो त्याच टॉपिकवर तेव्हा तो कमीत कमी 30% वेगळा असणं गरजेचं असतं.

0: तर ते सुद्धा आम्ही बऱ्यापैकी चेक करत असतो की कुठला पेपर रिपीट तर नाही होत आहे, भले ते त्याच रिसर्चरनी केला असेल किंवा दुसऱ्या रिसर्चरनी केला असेल, पण जर तो 30% वेगळा नसेल तर मग तो पेपर पेपर म्हणून छापणं बरोबर नसतं. तर हे सुद्धा आम्ही म्हणजे व्हेरीफाय करत असतो. तर हे सगळे जे चेक्स आहेत किंवा बऱ्याच वेळेस जर तुम्ही कुठलं एखादं स्वतःचं किंवा दुसऱ्या रिसर्चरचं जर केलेलं काम तुमच्या पेपरमध्ये मांडून त्यावर आधारित दुसरं पुढचं काम देणार असाल तर ते साईट करणं गरजेचं असतं. तर मग ते बरोबर ते रिसर्चरनी साईट केलंय की नाही, ते पेपर्स आपल्या रेफरन्सेसमध्ये मांडलेत की नाही.
1: एखाद्या वेळेस जर असं झालं की एखाद्या विषयावर दोन वेगवेगळ्या संशोधकांचं रिसर्च पेपर तुमच्याकडे जर आले असेल आणि एकाच विषयावर दोघांचे रिझल्ट जर कॉन्ट्राडिक्टरी असतील, मग अशा वेळेस तुम्ही काय करता?
0: आम्ही आमचे बेसिक चेक पहिला करतो. जर कॉन्ट्राडिक्टरी रिझल्ट असतील जे सायन्समध्ये येऊच शकतात म्हणजे ते आम्ही नाकारू शकत नाही बेसिकली, पण हे मग त्या त्या फील्डमधले जे एक्सपर्ट म्हणून आम्ही रिव्ह्युअर्सना बोलावतो हे रिव्ह्युअर्सकडनं जजमेंट येणं गरजेचं असतं. कारण आमच्याकडे आता एक जर आम्ही म्हटलं की आता मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पेपर्स बघते तर माझी पूर्ण बॅकग्राऊंड तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची नाही आहे, पण जरी सपोज अॅस्ट्रॉनॉमीचे जरी बघत असले तरी मी त्याच्यावर कमेंट नाही करू शकत की जरी कॉन्ट्राडिक्टरी रिझल्ट आले तर ते पूर्ण बरोबर आहेत का चुकीचे आहेत. तर हे पूर्ण मग आम्ही इन्व्हाइट केलेल्या रिव्ह्युअर्सवर, दोन रिव्ह्युअर्स तरी कंपल्सरी असतं इन्व्हाइट करणं, पण आम्हाला जर वाटलं की बाबा दोन रिव्ह्युअर्सचे रिव्ह्यू इनफ नाही आहेत तर आम्ही मल्टिपल रिव्ह्युअर्स सुद्धा इन्व्हाइट करू शकतो. सो सायन्स करेक्टली गेज होणं हे फार गरजेचं असतं.
1: तुम्ही रिव्ह्युअर्स बद्दल बोललात, संशोधन क्षेत्रामध्ये म्हणजे एकूणच हा जो काही रिसर्च पब्लिकेशनचं जे काही क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पीअर रिव्ह्यूला खूप महत्व दिलं जातं, ही संकल्पना काय आहे?
0: सो पीअर रिव्ह्यू म्हणजे काय असतं की आता आपण म्हणजे कुठलाही रिसर्च केला तर ॲज अ रिसर्चर मी म्हणेन की माझा रिसर्च बेस्टच आहे, पण तो जगमान्य झाला पाहिजे म्हणजे तो त्याच फील्डमध्ये काम करणाऱ्या इतर लोकांनी ऍक्सेप्ट केला पाहिजे तरच तो पब्लिकेशनच्या लेवलला येऊ शकतो. तर त्याच्यासाठी मग ही प्रोसेस असते की एखादा कुठलाही रिसर्च पेपर आला तर तो कमीत कमी दोन त्या फील्डमधल्या टॉप रिसर्चर्सकडे म्हणा किंवा त्या फील्डमध्ये करंटली काम करणाऱ्या प्रोफेसर्सकडे म्हणा किंवा तो पेपर पाठवले जातात आणि मग ते पेपर चेक केला जातो की बाबा सगळे जे पॅरामीटर्स मांडलेले आहेत, जर एक्सपेरिमेंटल असेल तर मग ते एक्सपेरिमेंट्स बरोबर केलेले आहेत की थिओरॅटिकल असेल तर मग सगळे जे थिओरॅटिकली बरोबर त्याचे कन्सेप्ट बरोबर मांडलेले आहेत की नाही. तर हे सगळ्या गोष्टी मग रिव्ह्युअर ना आम्ही इन्व्हाइट करतो असे जे टॉप रिसर्चर्स असतात त्यांना की असे असे तुमच्या फील्डमधले हे पेपर्स आले तर तुम्ही त्याला बेसिकली रिव्ह्यू करा आणि तुमचं मत आम्हाला सांगा. आणि एखादा रिव्ह्यू बरोबर नाही आलेला तर आम्ही मल्टिपल रिव्ह्युअर्स पण इन्व्हाइट करू शकतो किंवा कॉन्ट्राडिक्टरी रिव्ह्यूज आले म्हणजे एका रिव्ह्युअरने आम्हाला सांगितलं की उत्तम रिसर्च आहे, दुसऱ्या रिव्ह्युअरचं मत वेगळं असू शकतं, तर मग आम्ही बऱ्याच वेळेस मग तिसरा रिव्ह्युअर चौथा रिव्ह्युअर बेसिकली एक कलेक्टिव्ह आम्ही आयडिया घेतो की हे जे काम केलेलं आहे ते किती प्रमाणात पब्लिश करणं योग्य आहे, आपल्या जर्नलला सुटेबल आहे की नाही, किंवा इन जनरल म्हणजे जेव्हा तो पब्लिश होऊन पेपर येईल तो त्या फील्डमध्ये किती प्रमाणात फरक होऊ शकतो म्हणजे त्या रिसर्चमुळे किती फरक पडू शकतो, किती नाविन्य आहे, तर ते रिव्ह्युअर्स शोधणं हे सुद्धा काम आमचं असतं बेसिकली की त्या पेपरशी रिलेटेड करेक्ट रिव्ह्युअर्स शोधणं जगभरातून म्हणजे फक्त भारतापुरतं नाही किंवा रादर आम्ही तर असं प्रयत्न करत असतो की म्हणजे भारताच्या रिसर्चरनी पेपर दिला तर शक्यतो भारतात त्या विषयात काम करणाऱ्या लोकांना इन्व्हाइट न करता भारताबाहेरच्या लोकांना इन्व्हाइट करणं किंवा जर बाहेरचा पेपर असेल तर भारतातल्या लोकांना इन्व्हाइट करणं आणि रिसर्चर्सना आणि रिव्ह्यू करायला देणं जेणेकरून बायसिंग नसतं. कारण आपण आता एका कंट्रीमध्ये म्हणाल तर एका फील्डमध्ये काम करताना आपण सगळ्या रिसर्चर्सना ओळखत असतो, स्टुडंट्स प्रोफेसर्सना ओळखत असतात किंवा प्रोफेसर स्टुडंट्सना ओळखत असतात, तर बायसिंग कुठल्याही प्रकारचं होऊ नये म्हणून आम्ही म्हणजे टोटली इंडिपेंडेंट रिव्ह्युअर्सना इन्व्हाइट करायचा शक्यतो प्रयत्न करत असतो.
1: कधी कधी रिसर्च पेपर्समध्ये डेटा मॅनिप्युलेशनची आपल्याला शक्यता दिसून येते किंवा बऱ्याचदा आता एआयच्या मदतीने सुद्धा पेपर जनरेट केला जातो, अशा काही घटना तुमच्या समोर आल्यात का?
0: हो, म्हणजे एआय बेस्ड पेपर्स आमच्याकडे येत असतात पण त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे दोन तीन कॅटेगरीज असतात. एक म्हणजे पूर्ण रिसर्चच एआय वर असतो, ऑब्व्हियसली असे काही पेपर आले तर आम्ही रिजेक्टच करून टाकतो म्हणजे तो प्रश्नच नाहीये की जर तुम्ही ऍक्च्युअली रिसर्च केलाच नसेल आणि जर एआय मार्फत जर पेपर तुम्ही तयार केला असेल तर ते डिटेक्ट करणं तितकं डिफिकल्ट नसतं, म्हणजे काही टूल्स असतात जे एआयचंच डिटेक्शन आम्हाला करून देतं, असं तो इश्यू नाहीये. आणि जसं मी सांगितलं तसं पीअर रिव्ह्यूला जेव्हा आपण तो पेपर पाठवतो तेव्हा डेफिनेटली त्या फील्डमधले जे एक्सपर्ट्स असतात ते तर डेफिनेटली ओळखू शकतातच की तो पेपर एआयतर्फे आलेला आहे. दुसरा एक ॲस्पेक्ट जो आता खूप प्रमाणामध्ये वापरला जातो तो म्हणजे लँग्वेज सुधारणे.

0: साठी. तर जी सगळी पब्लिकेशन हाऊसेस आहेत म्हणजे सेज म्हणा किंवा इतर जी आहेत पब्लिकेशन हाऊसेस, ती लँग्वेज एडिटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतच. म्हणजे जर तुम्ही जर नेटिव्ह इंग्लिश स्पीकिंग नसाल तर तुम्हाला तुमचा पेपर लँग्वेज म्हणजे प्रॉपर इंग्लिशमध्ये मांडण्यासाठी लँग्वेज एडिटिंग सर्व्हिसेस तर प्रोव्हाइड करतच असतं. पण अपार्ट फ्रॉम दॅट आता रिसर्चर्स ऑब्व्हियसली नीट एआयमध्ये, जरी आपण आता फॉर एक्झाम्पल आपण भारतामध्ये बऱ्यापैकी इंग्लिश स्पीकिंग कम्युनिटी आपली आहे, पण तरीही जेव्हा आपण एखादं मांडतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण एक बेटर इंग्लिशमध्ये तो पेपर मांडा. तर त्याच्यासाठी जी आपण ग्रॅमॅटिकल करेक्शनसाठी वगैरे जे एआय वापरतो, तर तसं जर वापरलं गेलं म्हणजे रिझल्ट्सना टच न करता लँग्वेज एडिटिंगसाठी, तर ते काही प्रमाणामध्ये ऍक्सेप्टेबल असत. पण ते सुद्धा आता कंपनी टू कंपनी त्यांचे पॅरामीटर्स चेंज असतात आणि ते सबमिशनच्या वेळेस त्या गाईडलाईन्स ऑथर्सना दिलेल्या असतात. सो त्या गाईडलाईन्समध्ये जर एखादं पेपर बसत असेल तर तो आम्ही पुढे पाठवतो. आणि ऑफकोर्स ऑथर्सनी सुद्धा आम्हाला कळवणं गरजेचं असतं सबमिट करताना की बाबा आम्ही लँग्वेजसाठी एआय वापरलेला आहे. ओपनली जेव्हा ते मांडतात तेव्हा मग ऑब्व्हियसली त्याचा काही इश्यू नसतो.
1: विज्ञान संबंधी विविध संकल्पना असतील किंवा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काही घडामोडी घडत असतील तर त्यासंबंधित सुद्धा तुम्ही आता लेखन करतात मराठीमध्येच, खूप साध्या सोप्या शब्दांमध्ये समजून देण्याचा तुम्ही प्रयत्न करतात. बऱ्याचशा वृत्तपत्रांमध्ये सुद्धा तुम्ही आता आर्टिकल्स लिहित आहात, याबद्दल थोडं सांगा.
0: तर मला बेसिक एक ॲस्ट्रॉनॉमीची आवड आहे, खरं तर वेड आहे. आणि कुठेतरी असं वाटतं की मी जेव्हा शिकत होते तेव्हा मला जे सिनियर्स भेटले त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या चांगल्या शिकायला मिळाल्या. म्हणजे मी एक खगोल मंडळ म्हणून एनजीओ आहे त्याचा पार्ट होते, तर तिथे जे माझे सिनियर्स होते त्यांनी मला बऱ्याच गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळाल्या. पब्लिक आउटरीच खरं तर मी तिकडूनच खूप जास्ती प्रमाणामध्ये शिकले. तर मला जे शिकायला मिळालं ते मला असं वाटतं की इतर लोकांपर्यंत पोहोचवता आलं तर डेफिनेटली ते मला चांगलं वाटतं. म्हणून त्यासाठी मग लेखन एक गोष्ट की वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून छोटे छोटे टॉपिक्स असतात की आता एखादा इव्हेंट ॲस्ट्रोमध्ये झाला तर मग त्याच्याबद्दल लिहिणं, म्हणजे तो मग कुठलाही असेल की आता जसं आर्टेमिस यान जाऊन आलं चंद्राभोवती फिरून आलं तर मग त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला इंटरनेटवर या सगळी माहिती मिळतेच. पण कसं असतं की बऱ्याच वेळेस आता आम्हाला एक ॲस्ट्रोनॉमीची आवड आहे म्हणून आम्ही इंटरनेटवर जाऊन सर्च करू वाचन करू, पण खूप वेळा असं असतं की माहिती हवी असते लोकांना पण स्पेसिफिकली जाऊन वाचन करणं हे होत नाही. मग जर लोकल वृत्तपत्रामध्ये जर ह्याच्यामध्ये एखादा कॉलम आला तर घरी बसलेले आजी आजोबांपासून लहान मुलांपर्यंत त्याच्याबद्दल आपलं वाचन होत असतं. इंटरनेटवर म्हणाल तर ऑब्व्हियसली बरेचशी माहिती जी असते ती इंग्लिशमध्ये अवेलेबल असते, मराठीमध्ये असते नाही असं नाही. म्हणजे माझं उद्दिष्ट हे आहे की हे मराठीतून जर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता आले तर एक जनरल नॉलेज वाढतं. म्हणजे सगळेच जण हे वाचून काही ॲस्ट्रॉनॉमी रिसर्चमध्ये येतील असं नसतं, पण एक आवड असते ॲस्ट्रॉनॉमीची लहानपणापासून आणि त्याच्याविषयी ही जनरल नॉलेज म्हणजे एक वाढत जातं. म्हणून एक तो छोटासा प्रयत्न असतो. आणि दुसरा एक प्रयत्न हा पण आहे की मी जेव्हा ह्याच्याबद्दल लिहिते तेव्हा माझ्याही ज्ञानात भर पडत असते.
1: ॲस्ट्रॉनॉमी मध्ये तुम्ही पीएचडी केली, ॲस्ट्रोसॅट सारख्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काम केलं, रिसर्च पब्लिकेशन जे आहेत त्यांचं रिव्ह्यू करण्याचं सुद्धा तुम्ही काम बघता आणि त्या पलीकडे जाऊन मराठी वृत्तपत्रांसाठी तुम्ही विज्ञानविषयक लिखाण सुद्धा करतात. अशा जवळजवळ चार टप्प्यांमध्ये आपण तुमचा आतापर्यंतचा अनुभव जर विभागला तर मग बेसिक सायन्सेस म्हणजे अशा विषयामध्ये जर कोणी शिक्षण घेतलं असेल आणि मग करिअर निवडीचा मुद्दा जर त्या व्यक्तीसमोर जर असेल तर मग अशा व्यक्तीसाठी तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
0: फंडामेंटल सायन्स डेफिनेटली खूपच इंटरेस्टिंग असतं, पॅशन असते, मलाही होती. आणि ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करायचं ही एक शाळेपासून मी म्हटलं तसं एक पॅशन होती. मला करिअर करायला सुद्धा मिळालं, मला चांगले रिसर्च टॉपिक्स मिळाले ज्याच्यावर मी काम करू शकले. पण जेव्हा मी रिसर्चमधनं ऍक्च्युली म्हणजे साधारण पीएचडी कम्प्लीट करून जेव्हा ह्याच्यातनं बाहेर पडले तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली. म्हणजे इन जनरल जर तुम्ही भारतात बघाल किंवा भारताच्या बाहेर बघाल तर वर्षाला नंबर ऑफ पीएचडीज जे होतात ते भरपूर आहेत, तेवढ्या प्रमाणामध्ये एस्पेशली भारतामध्ये आपल्याकडे जॉब्स नाही आहेत. म्हणजे एक सपोज 10 ते 12 मुलं जर पीएचडी करून बाहेर पडले तर ॲक्च्युअल रिसर्चमध्ये कंटिन्यू करणारा त्यातला साधारण एकच मुलगा असतो, कारण तेवढ्या प्रमाणामध्ये जॉब सुद्धा अवेलेबल नाही आहेत. तर मग अशा वेळेस तुमचं रिसर्चचं ज्ञान किंवा फंडामेंटल ज्ञान वेस्ट होतं का? तर असं नाही आहे. खरं सांगायचं तर पीएचडी करताना तुम्ही ज्या काही स्किल्स डेव्हलप करता त्या स्किल्स जवळजवळ इतर सगळ्या फील्ड्समध्ये तुम्ही वापरू शकता. सगळ्यात इम्पॉर्टंट की अनालिटिकल माइंडसेट, की एखादा टॉपिक तुमच्यासमोर आहे तर तुम्ही त्या टॉपिकचं अनालिसिस कसं कराल, किंवा डेटा जो असतो तो डेटाकडे तुम्ही कुठल्या प्रकारे बघाल, त्या डेटामधनं तुम्ही आउटपुट काय काढाल, हे एक बेसिक ट्रेनिंग पीएचडीच्या वेळेस डेफिनेटली प्रत्येक स्टुडंटचं होत असतं. त्यामुळे तुम्ही कुठलाही फंडामेंटल सायन्स असो म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी असो, फिजिक्स असो,

0: म्हणजे केमिस्ट्री असो कुठलंही घ्या, पण एक जे हे माइंडसेट तयार होते, हे जे स्किल्स तयार होतात, इतर पण बऱ्याच वेगवेगळ्या स्किल्स तुम्ही डेव्हलप करता, तर त्या स्किल्स इतर बऱ्याच फील्डमध्ये अप्लिकेबल असतात. म्हणजे डेटा सायन्स तर एक मोठी फील्ड आहेच, जिथे आता म्हणजे तुम्ही जे अनालिटिकल स्किल्स शिकता त्या डेफिनेटली तिथे हँडल करू शकता. आता मी हे जे पब्लिकेशनमध्ये काम करते, तर पब्लिकेशनमध्ये सुद्धा म्हणजे खरं सांगायचं तर इथे पीएचडीजना खूप मोठा स्कोप आहे, कारण इथे काम करायला पीएचडीज लागतात. कारण कसं असतं की तुम्ही एमएससी पर्यंत सुद्धा तुम्हाला रिसर्च विषयी माहिती असते, नक्कीच तुम्ही एखाद दुसरे प्रोजेक्ट करून पेपर सुद्धा छापाल, पण पीएचडीच्या वेळेस जी एंटायर पीअर रिव्ह्यू प्रोसेस म्हणा किंवा रिसर्चची प्रोसेस जी तुम्हाला नीट कळते, ती तुम्हाला एमएससीला तितक्या प्रमाणामध्ये लक्षात आलेली नसते. त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा जर्नलमध्ये काम करायला येता, तेव्हा तुम्हाला एकतर पूर्ण रिसर्च काय ही आयडिया असणं गरजेचं असतं, त्याच्यामधले प्रॉब्लेम्स, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कशा गोष्टी हँडल केल्या जातात, पेपर कसे लिहिले जातात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पीएचडीमध्ये खूप व्यवस्थित तुम्ही शिकता. तर हे जे नॉलेज असतं ते तुम्ही आता तुमच्या म्हणजे बेसिकली पब्लिकेशन हाऊसेसमध्ये नीट अप्लाय करू शकता, की एखादा जर पेपर आला तर आम्हाला बघूनच कळतं की तो पेपर बरोबर लिहिला गेलाय की नाही, म्हणजे टॉपिक ही वेगळी गोष्ट असते पण तो प्रॉपर साच्यामध्ये मांडलाय की नाही. तर हे तुम्हाला मे बी एमएससी झाल्यानंतर तितक्या प्रकारे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर कळणार नाही, जे तुम्हाला पीएचडी नंतर खूप नीट कळू शकेल. जरी तुम्ही ऍक्च्युअल रिसर्चमध्ये पुढे नाही कंटिन्यू केलं, तरी तुमच्या पीएचडी नंतर तुम्हाला डेफिनेटली कुठल्याही सब्जेक्टचं असो, मग तुम्हाला पब्लिकेशन हाऊसमध्ये खूप जास्ती जॉब्स अवेलेबल असतात. टीचिंग लाईन एक गोष्ट आहे, टीचिंग लाईनला तर तुम्ही डेफिनेटली जाऊच शकता आणि ती स्टँडर्ड आहे, म्हणजे रिसर्च नंतर टीचिंग इज द एक लाईन जी बरेचसे रिसर्चर्स निवडतातच. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ही जे पब्लिकेशन हाऊस आहे, डेटा सायन्समध्ये तुम्ही जाऊ शकता. नुसतं ते नाही, इतर आता काही इंटरेस्टिंग जॉब्स एआयमुळे जनरेट झालेले आहेत, की एआय प्रॉम्प्ट साठी किंवा एआयला बेसिकली तयार करणं, तर असेही काही जॉब्स आता माझे काही फ्रेंड्स सुद्धा आता ह्याच्यामध्ये काम करतायत. एक रिसर्चर म्हणून एक फिजिक्स बऱ्यापैकी येतं, तर मग तुम्ही एआयला फिजिक्समध्ये कसं ट्रेन कराल, तर हे सुद्धा जॉब्स आता खूप जास्ती जनरेट झाले. तर तिथे सुद्धा तुम्हाला या त्या त्या विषयामध्ये पीएचडी केलेले लोकांची गरज असते, की तुम्ही प्रॉब्लेम्स तयार करता एआयला ट्रेन करण्यासाठी, मग ते प्रॉब्लेम्स एआयनी बरोबर सॉल्व्ह केलेत की नाही ते हे कोण बघणार, तर तुमची जी सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टी असते त्याच्यात तुम्ही बेसिकली हे बघू शकता की एआय ते प्रॉब्लेम्स बरोबर सॉल्व्ह करतं की नाही. मग अशा पद्धतीची जी हाय पेईंग जॉब्स मी खरं तर सांगेन असे आता निर्माण झालेले आहेत, तर ते तिथे सुद्धा बऱ्याच पीएचडीची गरज असते. असं अजिबात नाहीये की तुम्हाला रिसर्चमध्ये कंटिन्यू नाही करता आलं तर तो डेड एंड आहे. उलट मी म्हणेन की पीएचडी नंतर इतके वेगवेगळ्या ठिकाणी पीएचडीची गरज असते की एक्सप्लोअर करणं हे खूप जास्ती गरजेचं असतं ड्युरिंग पीएचडी.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर विनीता नवलकर यांच्याशी बातचीत केली. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं त्यांच्या अॅस्ट्रोसॅट या विशेष प्रोजेक्टविषयी, त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रामध्ये रिसर्च पब्लिकेशन कसे केले जातात आणि ते करण्यासाठी कुठकुठल्या गोष्टींवर आपण काम केलं पाहिजे, कुठकुठल्या महत्वाच्या बाबी आहेत की ज्यांच्याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे, हे आपण त्यांच्याकडनं समजून घेतलं. आणि त्याही पलीकडे जाऊन मराठीमध्ये विज्ञानाच्या वेगवेगळ्या संकल्पना असतील किंवा विज्ञानासंबंधित वेगवेगळ्या घडामोडी असतील, त्या वृत्तपत्रांमध्ये त्या कशाप्रकारे मांडतात हेही आता आपण त्यांच्याकडनं समजून घेतलं. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: सायन्स कॉर्नर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: श्रोतेव, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित
1: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
2: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
1: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे.
2: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
1: आणि आशिष सातपुते यांनी
2: आणि निवेदन केले आहे
1: नेहा तिवारी आणि शंतनू ढेंगरी यांनी
2: आणि सादर करते आहेत
1: आशिष बेनिशाम सातपुते.
3: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास.
4: हॅलो
5: हॅलो,
4: क्या हाल है?
5: बड़ा बुरा ये साल है.
2: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र संक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
2: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
6: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
7: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 इयर्स इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
6: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमांपुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँडच्या दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सब

0: सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया। दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया। जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है।
1: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअप जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो, तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे, असं ते म्हणाले। एआय, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँडचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली। नेदरलँडचे प्रधानमंत्री रॉब जेटटेन यांचीही ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत। जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला। या टप्प्यांतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील। सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल एप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल। ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या एसईआयडीद्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील। महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला। राज्यातल्या शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत। यासंदर्भात महिला आणि बालविकास विभागानं परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार दिले आहेत। राज्यातल्या ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे। या समितीमध्ये किमान 50% महिला सदस्य असणं, वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणं तसंच बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असणं आवश्यक राहणार आहे। महिलांच्या तक्रारींसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच एसएचई अर्थात शी बॉक्स पोर्टल यांसारखी विविध माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे। सातारा, औंध आणि इतर गॅझेट तात्काळ अंमलात आणावीत, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्या असंही त्यांचं म्हणणं आहे। मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली। खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत। याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली। मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच एनटीएकडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे। या प्रकरणी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
2: नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे। गेल्या 24 तासात देशभरातल्या 6 ठिकाणी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेतून कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल सीबीआयनं जप्त केले। लातूर इथले निवृत्त प्राध्यापक पीव्ही कुलकर्णी यांना या प्रकरणी अटक केल्यानंतर सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे। कुलकर्णी यांनी निवृत्तीआधी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात मदत केली होती त्याबद्दलही त्यांची चौकशी केली जात आहे। तसंच नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लातूर पॅटर्नचीही कसून चौकशी केली जात आहे। नीट परीक्षेच्या काही दिवस आधीच कुलकर्णी यांनी पुण्यात खासगी शिकवणी वर्ग सुरू केला होता। यात कुलकर्णी यांनी परीक्षेत येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं विद्यार्थ्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे। कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं गरजू विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी राज्यभर जाळं तयार केल्याचं तपासात उघड झालं आहे। नीट परीक्षेच्या दिवशी मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं।

0: सांगितलं. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या खात्यात प्रत्येकी 25,000 रुपये हस्तांतरित केले होते. पेपरमधले प्रश्न दाखवण्यासाठी आरोपींनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार 25,000 ते 25 लाखापर्यंत पैसे आकारल्याचं तपासात समोर आलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि 147 एसएलआर आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यातल्या चौघांना तेलंगणातून, दोघांना कुमनार इथून आणि नैताळा इथून 2 जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आज 5 जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि 2 दलम सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर एकूण 38 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिक्षण मंत्रालयानं देशातल्या 14 ते 18 वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर ते मडगाव दरम्यानच्या रेल्वेला आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात हिरवा झेंडा दाखवला. सध्या ही गाडी 2 दिवस धावणार असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेटमध्ये थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या मुंबईत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात अमरावती इथं 45.6 इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:45 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम वृत्तविशेष आपण ऐकू शकाल ठीक 7:15 वाजता.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर संकटातील सोबती।
2: श्रोतेहो, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास।
2: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे।
3: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
2: आणि आशिष सातपुते यांनी,
3: आणि निवेदन केले आहे
2: नेहा तिवारी आणि शंतनू ढेंगरी यांनी,
3: आणि सादर करते आहेत
2: आशिष बेनीश्याम सातपुते।
4: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास।

0: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र संक्षेपित करतील.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
0: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
2: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ठीक 7:15 वाजता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो, महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य आहे, पण कांद्याचा उत्पादन खर्च एकीकडे वाढत असून त्या तुलनेत कांद्याला बाजारात योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे. केंद्र सरकारनं नाफेडमार्फत कालच 1,235 रुपये प्रतिक्विंटल दराची घोषणा केली आहे. या संपूर्ण मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याशी केलेली ही बातचीत.
1: कांद्याचा हमी भाव, निर्यात धोरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी भारत दिघोळेजी आपल्याशी बोलत आहेत. राज्यातील कांदा उत्पादकांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी नेमकं काय सांगाल? या समस्या निर्माण होण्याची कारणं काय?
2: महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक कांदा उत्पादन केला जातो.

0: कांदा हे अवर्षणग्रस्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे आणि या प्रमुख नगदी पिकापासून शेतकऱ्यांचं अर्थकारण हे त्या त्या वर्षाचं साधलं जातं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं ठोस असं धोरण तयार केलं नाही. मग ते कांदा निर्यातीच्या संदर्भात असेल, कांद्याच्या बियाण्याचे उत्पादन असेल किंवा कांदा लागवड आणि कांद्याची काढणी कांदा साठवणूक या संदर्भात सरकारचं अजूनपर्यंत तरी कुठलंही असं ठोस धोरण नाही की ज्यामध्ये सरकारला जर आज आपण विचारलं की देशात एकूण किती कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि काही कांद्याच्या संदर्भात सरकारी आकडेवारी जर आपण बघितली तर ती थोडी अंदाजावर आधारित आहे. ती अगदी सत्य परिस्थिती समजेल इतकी अचूक माहिती अजून अद्यापर्यंत तरी सरकारकडे उपलब्ध नाही. सरकारने याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा एकूण उत्पादकांचा आकडा निश्चित होत नाही, देशाची एकूण वार्षिक कांद्याची गरज किती टनाची आहे याची माहिती सरकारकडे उपलब्ध राहत नाही आणि अतिरिक्त कांदा उत्पादन ज्या ज्या वर्षी देशात होईल हा कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल आणि निर्यातीतून देशाला परकीय चलन कसं मिळेल यासाठी सरकारचं धोरण तयार होणं गरजेचं आहे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत झालेलं नाही. आता देश स्वतंत्र होऊन पुढच्या वर्षी 80 वर्ष होत आहे, परंतु कांदा उत्पादकांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर कुठल्याही राज्य सरकारने केंद्र सरकारने आजपर्यंत कांदा उत्पादकांसाठी भरीव असं काम झालेलं अद्यापर्यंत तरी दिसत नाही.
1: उत्पादन खर्च, बाजारभाव आणि शेतकऱ्यांचं हित या तिन्ही गोष्टींची सांगड कशी घालता येईल
0: हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. की शेतकऱ्यांच्या काही खूप मोठ्या महत्वाकांक्षा नाहीये. शेतकऱ्यांच्या कांद्याला शेतकऱ्यांना जो काही दर हवा आहे तो दरवर्षी त्याच्यामध्ये थोडीशी वृद्धी होऊन त्यांचा जो उत्पादन खर्च आहे. आता आपण 2025-26 हंगामातला कांदा काढून शेतकरी बांधवांनी त्यांच्या चाळींमध्ये साठवणूक केलेला आहे. या शेतकरी बांधवांना चालू हंगामामध्ये जो कांदा पिकवण्यासाठी खर्च आलेला आहे तो किमान 20 ते 22 रुपये प्रति किलो इतका खर्च आलेला आहे. म्हणजे क्विंटलला 2000 ते 2200 रुपये. अशा वेळी शेतकऱ्यांना नफा होण्यासाठी किमान 3000 आसपास प्रति क्विंटल बाजारभाव मिळणं आवश्यक आहे. म्हणजे या 30 रुपये किलोचा जो बाजारभाव शेतकऱ्यांना जर मिळाला तर त्यांचा झालेला उत्पादन खर्च त्यात वसूल होईल, काही नफाही त्यांना होईल आणि ग्राहकांना एक माफक दरात कांदा मिळेल. ग्राहकांना, भारतीय ग्राहकांच्या अलीकडच्या काही वर्षातली जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर देशातला ग्राहक जो आहे अगदी सर्वसामान्य शेतमजुरापासून मोठमोठ्या नोकरी उद्योग व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांचा आपण याच्यात जर विचार केला तर आता एक सक्षमता त्या तुलनेत वाढत चाललेली आहे. 40-50 रुपये किलोने देशातल्या ग्राहकांनी कुटुंबासाठी लागणारा कांदा खरेदी केला तर त्या कुटुंबावरती काही मोठं आर्थिक संकट कोसळेल अशी कुठलीही आता परिस्थिती राहिलेली नाही. आता आपण जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर साधारणतः पुढच्या काही कालावधीमध्ये 8वा वेतन आयोग लागू करण्याचं सरकार विचार करत आहे. अनेकदा राज्य कर्मचारी असतील किंवा केंद्रीय कर्मचारी असतील महागाई भत्ता वाढला जातो. खासगी नोकऱ्या करणारे असतील, व्यवसाय असतील, तिथेही नफ्याचं प्रमाण हे त्या वर्षी वाढत चाललं आहे. अशा ग्राहकांची जी खरेदीची जी क्षमता आहे ती पण आता वाढत चाललेली आहे. अशा वेळी शेतमालच नेमका का स्वस्त हवाय, इतर गोष्टी मात्र देशामध्ये महाग घेतल्या जातात, विकल्या जातात. शेतकरी पण एक ग्राहक आहे. लाखोच्या कोट्यवधीच्या संख्येने असणारे शेतकरी स्वतःला लागणाऱ्या कुटुंबाच्या गरजेच्या सगळ्या वस्तू असतील, शिक्षण असतील, दवाखाना असेल, त्याच्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, शेतीमध्ये लागणाऱ्या सगळ्या कृषी निवेष्टा असतील, या महागड्या पद्धतीने जर शेतकरी खरेदी करत असेल, त्यांनी पिकवलेला कांदा असेल, इतर शेतमाल असेल, त्याला एक उत्पादन खर्चाचा एक माफक दर मिळणं निश्चित गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सरकारचं एक प्रभावी धोरण असलं पाहिजे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत सरकारचं प्रभावी धोरण निर्माण झालेलं नाही. ते कुठल्याही राजकीय पक्षाचं सरकार जरी सत्तेत असलं तरी शेतकऱ्यांना मात्र वर्षानुवर्षे हाच कटो अनुभव येत आहे.
1: निर्यात बंदी किंवा शुल्कामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं?
0: निर्यात बंदी हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा घात होणारा सरकारचा निर्णय असतो. निर्यात बंदीच्या बाबतीत काही मागचे मी दाखले देईन की ज्यामध्ये साधारणतः 2019 अतिवृष्टी झाली होती संबंध राज्यभर नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा चाळींमध्ये साठवलेला कांदा होता त्या कांद्यावरती देशाच्या कांद्याची गरज निर्माण झाली आणि मग त्या दरम्यानच्या काळात कांद्याचे दरही खूप वाढले. अगदी क्विंटलला 10,000-12,000 रुपये याच्यापेक्षा अधिकचा दर तो अगदी काही कालावधीसाठी झाला होता. 2020 सरकारने कांदा निर्यात बंदी केली आणि आता अलीकडे 2023 पण केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. 40% निर्यात शुल्क त्याच्यावरती लागू केलं. किमान निर्यात मूल्य $800-850 त्याच्यावरती लागू केलं. या कालावधीमध्ये कधी कधी सरकारने परदेशी कांदाही आयात केला. पण हे जेव्हा निर्णय सरकार घेतात किंवा ती घेण्याची वेळ येते त्यावेळी सरकार सोयीस्करपणे विसरून जातं की आपल्याच शेतकऱ्यांचा, राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांचा कांदा अनेक महिने, वर्षातले अनेक दिवस ते जर कवडीमोल मातीमोल दराने विकताय आणि कधीतरी काही कालावधीसाठी जर दर वाढ झाली तर त्या दरवाढीमध्ये त्या त्याच्या कालावधीसाठी देशातल्या ग्राहकांनी 2 पैसे अधिकचे मोजले त्यांनी विशेष काही त्यांच्यावर आर्थिक भार पडत नाही किंवा पडणार नाही.

0: कारण ज्या ज्या वेळेस कांद्याला दरच नसतात त्यावेळेस शेतकरी आपला मातीमोल कोवडीमोल दराने बाजार समितीत कांदा विकून रिकाम्या हाती घरी येतात, त्यांना नफा सुद्धा होत नाही.
1: राज्य आणि केंद्र सरकार जवळपास दरवर्षी कांदा खरेदी करतं, यावेळी देखील कालपासून खरेदी सुरू केली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा किती फायदा होतो?
0: राज्य सरकारचं याच्यामध्ये कुठल्याही खरेदीशी संबंध येत नाही. राज्य सरकारने आतापर्यंतच्या कालावधीत जर बघितलं तर साधारणतः

0: आधार हस्तक्षेप योजना, परंतु यावर्षी सरकारने त्याला काही दाद दिली नाही. आणि केंद्र सरकारच्या बाबतीत जे आपण बोलताय तर ते गेल्या अनेक वर्षांपासून अनेक दशकांपासून नाफेड या संस्थेमार्फत बफर स्टॉक कांद्याचा केला जातो. खूप पूर्वीच्या काळी तो 10-20 हजार टन 15 हजार टन घेतला जायचा. 2019-20 सालापासून मग त्याचे लाखाचे आकडे गाठायला लागले. मग त्याच्यामध्ये साधारणतः 1 लाख टन कांदा 2020 साली खरेदी केला. मग पुढे जाऊन 1.5 लाख टन 2021 ला, पुढे जाऊन 2.5 लाख टन 3 लाख टन नंतर 7 लाख टन असे ते लाखो टनाचे आकडे दिसायला लागले. पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्या योग्य रीतीने ती योजना न राबवल्यामुळे जी शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना ठरणार होती, शेतकऱ्यांना त्याच्यापासून निश्चित फायदा मिळणार होता, तर तिच्यातल्या भ्रष्टाचारामुळे आणि गैरव्यवहारामुळे त्या योजनेतून सरकारी पैसाही कोट्यवधीचा अपव्यय व्हायला लागला. ग्राहकांनाही न्याय द्यायचं जे काम सरकारचं होतं ते दूर राहिलं आणि शेतकरी मात्र नाहक त्याच्यामध्ये बळी ठरला. कारण ह्या ज्या खरेद्या त्या त्यावेळीच होत गेल्या, मागच्या 3 वर्षापासून नाफेडला जोडून आता एनसीसी याही संस्थेला केंद्र सरकारकडून खरेदी दिली जाते. याचं कारण असं आहे की नाफेडच्या बोगसगिरीमुळे आणखीन एका नव्या संस्थेला आपण काम देऊया खरेदीचं आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल असं सरकारचं धोरण होतं. पण दुर्दैवाने एनसीसीएफ सारख्या कांद्याच्या क्षेत्रात आलेल्या या संस्थेने एनसीसीएफ इतर शेतमाल आधीपासूनच खरेदी करते, परंतु कांदा हा त्यांचा मागच्या 3 वर्षाचा अनुभव आहे. पण नाफेडच्या अनेक वर्षाच्या दशकांच्या कामाला सुद्धा 3 वर्षात एनसीसीएफने हरवलं आणि त्याच्यावरती मात केली. पण दुर्दैवाने ती शेतकऱ्याच्या हिताची किंवा सरकारच्या हिताची नाही मात केली, तर ती भ्रष्टाचार अधिक करण्यामध्ये मात केली आणि कागदोपत्री फक्त शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो सरकारला दाखवण्यात आला. दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता अधिक स्वस्त दरात व्यापारी बांधव असतील किंवा ज्यांनी तो कांदा खरेदी केला अशा लोकांकडून तो कांदा सरकारी कांदा दाखवण्यात आला आणि याच्यासाठी कागदपत्र मात्र शेतकऱ्यांचे जोडून याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचा आर्थिक जो निधी आहे सरकारचा तोही वाया गेला. ग्राहकांनाही ते न्याय देऊ शकले नाही आणि शेतकऱ्यांचं तर मात्र एका शेतकऱ्याचं म्हटलं तर मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये किमान 10 ते 15 लाखाचं एका शेतकऱ्याचं कांदा उत्पादकाचं ह्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान झालेलं आहे.
1: कांदा प्रश्नावर दीर्घकालीन उपाय काय असू शकतात?
0: कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाय काय असू शकतात हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यावरतीच शेतकऱ्यांचा पूर्ण फोकस आहे. कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाययोजना अशी आहे की जोपर्यंत नैसर्गिक आपत्ती असेल, मग गारपीट, अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, अतिवृष्टी, ही शेतकरी शेतामध्ये शेतमाल उभा करत असताना त्या पिकाचं उत्पादन घेत असताना त्यांची मानसिकता आधीच झालेली असते की आपल्या शेतमालाचं ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी ना कधी नुकसान होऊ शकतं. परंतु ह्या सर्वावर मात करून ज्यावेळेस शेतकऱ्यांचा शेतमाल कांदा असेल किंवा इतर पीक असेल हे व्यवस्थित निर्माण होतं, तयार होतं, उत्पादित होतं आणि ते बाजारांमध्ये जेव्हा विकण्यासाठी शेतकरी घेऊन जातात त्यावेळेस जो भाव मिळायला पाहिजे तर तो भाव मिळण्यासाठी सरकारचं एक धोरण पाहिजे की या वर्षी कांद्याचा उत्पादन खर्च किती आहे आणि त्या उत्पादन खर्चावर आधारित असा दर बाजार समित्यांमध्ये मिळाला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी दर मिळाला तर तो दरातला फरक सरकार म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये भरपाई देऊ. त्याच्यानंतर आपल्या देशाची एवढी मोठी क्षमता आहे, 140 कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या या देशामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, अन्य काही राज्यांमध्ये ज्या पद्धतीने खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी कांदा जो रब्बी हंगामात होतो अशा 3 हंगामातील जो कांदा उत्पादित होतो, देशाची गरज भागवून जो अतिरिक्त कांदा उत्पादित होतो, याची कशी निर्यातीची एक व्यवस्थित अशी पूर्ण सिस्टीम तयार करता येईल सरकारला, याच्यावरती जर निश्चितपणाने काम झालं, जे सरकारी कृषी विद्यापीठ आहे तिथून अतिशय दर्जेदार आणि माफक दरात बियाणं जर शेतकऱ्यांना उपलब्ध झालं तर मात्र उत्पादन खर्च कसा आहे तो निश्चितपणाने त्याच्यामध्ये घट होईल आणि कमी उत्पादन खर्चामध्ये जेव्हा घट होईल आणि शेतकऱ्याचा चांगला कांदा उत्पादित होईल शेतामध्ये अशा वेळेस त्या दराची पण सांगड सरकारला घालणं सोपं असणार आहे. कारण आता शेतकऱ्यांचा संताप कशाने होतोय की एकीकडे आमचं दरवर्षी उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि दुसरीकडे आम्हाला भाव मात्र दरवर्षी वाढण्याऐवजी कमी कमी मिळत चाललाय. म्हणून शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलंय आणि शेतकरी कर्जबाजारी होऊ राहिले. याच्यासाठी तुम्ही जो विचारला प्रश्न आहे की दीर्घकालीन उपाययोजना काय, सरकारने एकूण देशाची कांद्याची गरजेचा जो आकडेवारी काढावी, त्यानंतर एकूण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आकडेवारी किती आहे राज्यात देशात त्याची आकडेवारी निश्चित करावी आणि परदेशी कांद्याची त्या त्या वर्षीची किती मागणी असणार आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांना जर तुम्ही अवगत केलं तर शेतकरी त्या पद्धतीने आपल्या शेतात कांद्याचं उत्पादन घेतील आणि एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येला सरकारची जी मानसिकता असते की ग्राहकांना माफक दरात कांदा मिळाला पाहिजे तो निश्चित प्रमाणात उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांनाही त्याच्यामध्ये रास्त बाजारभाव मिळेल. या सर्व याच्यातून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मी जी माहिती दिली हीच माहिती आम्ही ह्याच माध्यमातून कामगार संघटनेने वेळोवेळी सरकारकडे ईमेल असतील, प्रत्यक्ष पत्रव्यवहार असतील, मुंबईत मंत्रालयात भेटी देऊन असतील किंवा मंत्री आणि खासदार जिल्हाधिकारी यांच्याही पत्रव्यवहारामध्ये वारंवार या मागण्या आम्ही केलेल्या आहे. अनेक आंदोलनांमधून पण आम्ही या मागण्या केलेल्या आहेत. याच्यावरती काम होत नाही. दुर्दैवाने याच्यापूर्वी 2025 मध्ये राज्याचे जे पणन मंत्री आहे जयकुमार रावल साहेब, त्यांनी जी कांदा धोरण

0: समिती निश्चित केली होती, स्थापन केली होती, तिचे पाशा पटेल म्हणून अध्यक्ष होते. अशा या समितीने राज्याची प्रमुख किंवा देशाची प्रमुख म्हणून कांदा उत्पादक संघटना म्हणून आम्ही जे काही काम करतो अद्यापर्यंत आमच्याशी कधी संपर्क केलेला नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी फडणवीस साहेबांनी 25 मार्चला मुंबईमध्ये विधानसभेचं अधिवेशन अर्थसंकल्पाचं सुरू असताना कांदा आढावा बैठक घेतली. तिथं आता एक नव्याने सचिव स्तरीय समिती कांद्यासंदर्भात एक आता स्थापन केलेली आहे आणि काल साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 1235 रुपये क्विंटलने म्हणजे 12 रुपये 35 पैसे किलोने शेतकऱ्यांचा कांदा आम्ही खरेदी करू अशी काल घोषणा केलेली आहे. पण दुर्दैवाने आमचा खर्च 2000 रुपयापेक्षा 2500 रुपयापेक्षा अधिक असताना त्याच्या निम्म्या बाजार भावात कांदा आमचा शेतकऱ्यांचा खरेदी करून आमचं फायदा होण्याऐवजी सरकारच्या निर्णयामुळे जर नुकसान होत असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा संताप होणार आहे. आणि याच्यापूर्वीचं 2023 मध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारकडून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं घोषित केलं आणि 2410 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 24 रुपये 10 पैसे किलोचा दर दिला होता. मग जर 2023 ला सरकारनेच आम्हाला कांदा उत्पादकांना 2410 रुपयाचा दर दिलाय तर तेच सरकार आता पुढच्या 3 वर्षानंतर 2410 ऐवजी 3000 रुपयाचा भाव द्यायला पाहिजे होता. दुर्दैवाने ते आता 1235 चा भाव देत आहे. तर ही विसंगती कशासाठी आणि मग शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे दुर्दैवी निर्णय काय होतात हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो.
1: दिगोळेची आपण आकाशवाणीशी या महत्वाच्या विषयावर संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
2: श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत मनीषा देवणे आणि निवेदन श्रद्धा वझे.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतशिवार या कार्यक्रमामध्ये मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते। शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मे महिन्यात करावयाची शेतीची कामे आणि पीक संरक्षण याविषयी डॉक्टर अनिल पांडे कृषी कीटकशास्त्र विभाग MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली छत्रपती संभाजीनगर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। रणरणत ऊन आणि घामाच्या धारा, मे महिना म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो फक्त उन्हाळा। पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी मे महिना हा सुट्टीचा नसून येणाऱ्या सुगीच्या दिवसांची पायाभरणी करण्याचा काळ आहे। मृग नक्षत्राचा पाऊस पडण्यापूर्वी शेतीची मशागत कशी करावी आणि कोणकोणत्या पिकाचं नियोजन करावं, सोबतच खरीप हंगामाचं नियोजन आपलं कसं असायला हवं, तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बंधूंनो आपण आपल्या या मे महिन्यात आपल्याला कोणकोणती शेतीविषयक कामे करायची आहेत आणि पीक संरक्षणावर आपल्याला विशेष कसं भर द्यायचं आहे याविषयीची माहिती सांगण्यासाठी आज आपल्या सोबत

0: आहेत डॉक्टर अनिल पांडे, कृषी कीटकशास्त्र विभाग, यमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली, छत्रपती संभाजीनगर. तर सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आता मे महिन्यात नेमकी शेतकरी बांधवांनी कोणकोणती शेतीची कामे आपल्याला करायची आहे आणि विशेष पीक संरक्षणावर जो भर आपल्याला द्यायचा आहे तर तो काय द्यायचा?
1: शेतकरी बंधूंनो, खरं तर मे महिना हा योग्य तयारी करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण काय होतं, पीक संरक्षणाचा महत्वाचा भाग हा एप्रिल मे महिन्यामध्ये असतो. कारण तुम्ही पाहिलं असेल की पुढील भविष्य काळामध्ये जवळपास 30-50% नुकसान हे आपल्याला या पीक संरक्षणावर भर न दिल्यामुळे होतं. म्हणून आपल्याला काय करायचं, ही जी पूर्वतयारी करतोय आपण आणि आता हा जो पिरियड आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि इथं आपल्याला शेतीविषयक कामावर भर देऊन या त्यातल्या त्यात पीक संरक्षणावर आधारित ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत या बाबी जर आपण केल्या तर निश्चितच आपण पीक संरक्षण हे करू शकतो.
0: अगदी अगदी खरंय सर. म्हणजे हा मे महिना आपल्याला शेतकरी बांधवांसाठी कामासाठी अतिशय महत्वाचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
1: नक्कीच.
0: पण तेवढ्याच प्रमाणात सर आता उन्हाचा तडाखा देखील वाढलेला आहे आणि या उन्हाच्या दृष्टिकोनातून मग शेतकरी बांधवांनी सकाळी आणि संध्याकाळी आपल्या कामाचं नियोजन करायला हवं नाही का?
1: नक्कीच. पूर्वी तरी शेतकऱ्यांना काय बैलांचा किंवा नांगरणीचा हा खूप मोठा शारीरिक भाग होता. परंतु आता बरीचशी अद्ययावत शेतीमध्ये यंत्र आलेली आहेत, ट्रॅक्टरनं मशागत करणं आहे. परंतु याच्यामध्ये काय, फक्त वेळेवर आणि पूर्वतयारी ही नियोजनबद्ध जर केली तर नक्कीच आपण पीक संरक्षणाचा भाग हा यशस्वीपणे पार पाडू शकतो.
0: अगदी अगदी बरोबर आहे. शेतकरी बांधवांनी हे सगळं त्यांनी कशा प्रकारे शक्य करायला हवं की जेणेकरून आपली मशागत उत्तम प्रकारे झाली तर पुढे जी आपल्याला खरीपाची पेरणी करायची आहे
1: नक्कीच,
0: तर त्यासाठी त्यांना अगोदरपासूनच नियोजन खूप महत्वाचं आहे सर.
1: तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे जसं आपण पाहतो की एक आपल्याकडे फार पूर्वीची म्हण आहे पहा, म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना ही उपचारापेक्षा ही श्रेष्ठ आहे. काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या आहेत, याच्यासाठी खर्च खूप कमी आहे. शेतीमध्ये सुद्धा आपल्याला डॉक्टरी पद्धतीनं जर उपाययोजना केल्या म्हणजेच पूर्वतयारी जर केली तर नक्कीच पीक संरक्षणाचा खर्च कमी करू शकतो.
0: पुढे चालून ज्या काही किडी आणि जे काही रोग आहेत ते आपल्या पिकावर येऊ नये यासाठी आतापासून जर आपण तयारीला लागलो तर पुढे जे होणार आपलं नुकसान आहे ते टळेल.
1: नक्कीच नक्कीच. आता याच्यामध्ये पहिली बाब येते ती म्हणजे स्वच्छता मोहीम. याच्यामध्ये काय होतंय, रबी पिकामधली जे अवशेष आहेत, पिकांचे राहिलेले अवशेष आहेत, कचरा आहे, तण आहे, नांगरणी झाल्यानंतर आपल्याला पूर्णपणे याची साफसफाई करायची. म्हणजे या अवशेषांवरच बऱ्याचशा किडींच्या सुप्त अवस्था जगत असतात आणि त्या अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की भविष्यामध्ये त्यांचा प्रादुर्भाव हा वाढतो. म्हणूनच आपल्याला इथे काय करायचंय की प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे नांगरणी झाल्यानंतर जे पिकाचे राहिलेले पूर्वीचे अवशेष आहेत, म्हणजे राहिलेले भाग आहे, काडी कचरा आहे, तण आहेत, हे सगळं आपल्याला काय करायचंय, गोळा करायचंय आणि ते योग्य पद्धतीने नष्ट करायचे. म्हणून आपण काय करायचं की साफसफाई म्हणजे जाळून टाकणे असं नाही, तर साफसफाई म्हणजे काय करायचं की ते व्यवस्थितपणे त्याची विल्हेवाट लावायची, जेणेकरून आपल्याला तिथं जमिनीमध्ये असणारे जे जीवजंतू आहेत, जी जीवसृष्टी आहे, मी तर असं म्हणेल की ती जीवसृष्टी सुरक्षित राहिली पाहिजे, ती नष्ट करायची नाहीये, फक्त आपल्याला अवशेष तेवढे नष्ट करायचेत. अशा पद्धतीने आपण जे काही राहिलेले अवशेष आहेत त्याचा कंपोस्ट खत सुद्धा तयार करू शकतो. याशिवाय आपण नांगरट आहे, तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेस शेतामध्ये नांगरट करत असताना आपोआप पक्ष्यांचे थवेच्या थवे येतात तिथे. हे काय करता, ह्या किडींच्या ज्या काही सुप्त अवस्था आहेत, कोश अवस्था आहेत, ह्या त्या पक्षी हा त्याचं खाद्य म्हणून खातात. ह्याच्या व्यतिरिक्त सूर्यप्रकाश आहे, खरोखरच आहे. आता अशा तळपत्या उन्हामुळे बऱ्याचशा किडीच्या ज्या सुप्त अवस्था आहेत त्या आपोआपच नैसर्गिकरित्या, म्हणजे इथं आपल्याला काही खर्च येतो काय? खर्च काहीच नाहीये, फक्त आपल्याला तशी परिस्थिती निर्माण करायची आणि हाच प्रतिबंधात्मक उपाय जो की आपण 30-50% पुढे होणारं नुकसान किडीमुळे वाचवू शकतो.
0: खरंच आहे सर. आता हे झालं सर की स्वच्छतेच्या माध्यमातून हे काम आपल्याला करायचं आहे की जेणेकरून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण झालं नाही पाहिजे आणि जे काही तुम्ही म्हणलंय की सुप्त अवस्थेमध्ये जे काही सूक्ष्मजीव आहे ते देखील वाचले गेले पाहिजे, त्या पद्धतीने स्वच्छता आपल्या शेतातली करायची आहे.
1: नक्कीच.
0: आता दुसरा जो महत्वाचा घटक आहे सर म्हणजे की पिकाच्या फेरपालटीच्या माध्यमातून देखील आपलं काही काम होऊ शकतं का?
1: काय होतं की एकाच एका जमिनीवर एकच एक पीक जर आपण घेत गेलो आपल्याकडे

0: परमेश्वर कृपेनं असे तीन ऋतू आहेत, खरीप आहे, रब्बी आहे, उन्हाळी हंगाम आहे, आणि जमिनीची अन्नद्रव्याची उपलब्धता आहे. तर ही सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या डेप्थ मधून त्याचे अन्नद्रव्य हे वनस्पतींना किंवा पिकांना आपण घेतात. पीक संरक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण पिकांची फेरपालट केली पाहिजे. म्हणजे ज्या जमिनीवर आपण खरीप रब्बी मध्ये जे पीक घेणार आहेत ते उन्हाळीमध्ये आपण बदलतो, यालाच आपण आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये पिकांची फेरपालट म्हणतो. सोपी पद्धत आहे, इथे सुद्धा खर्च काहीच नाही, फक्त आपल्याला काय करायचंय, नियोजन करायचंय. अशा पद्धतीनं नियोजन करायचंय की जमिनीची सुपीकता कायम राहावी, अन्नद्रव्य वेगवेगळ्या पिकांच्या मुळांना उपलब्ध व्हावे वेगवेगळ्या थरातलं. म्हणून इथं काय करायचंय, जेव्हा आता येणाऱ्या जून मध्ये जी काही पेरणी करायची आहे किंवा उन्हाळ्यामध्ये मी कुठलं पीक घेतलं होतं, जून मध्ये कुठलं पीक घ्यायचं, तर याचं थोडस आपण नियोजन करणं आवश्यक आहे. कारण किडींना एकच एक पीक मिळत नाही, कारण त्यांची सवय कशी राहते, त्यांना जर सलग पीक एकच मिळालं, याला आपण ज्याला शास्त्रीय भाषेत मोनोक्रॉपिंग म्हणतो. इथं काय होतं की पिकांमध्ये आपण बदल करतो, पीक लागवडीमध्ये बदल करतो, म्हणून किडीच्या अवस्था सुद्धा इथं आपण नैसर्गिकरित्या बदलू शकतो.
1: निश्चितच सर. तर सर, त्यासोबतच प्रतिकारक्षम जे काही वाहनांचा वापर आपल्याला तज्ञ मंडळींकडून सांगण्यात येतं की शेतकरी बांधवांनी जे काही प्रतिकारक्षम वाहन आहेत असेच वाहन त्यांनी वापरायला पाहिजे,
0: अत्यंत महत्वाचा विषय आहे. आता यामध्ये वाहनाची निवड किंवा आपण बाजारामध्ये जर पाहिलं तर खरंच बाजारच म्हणू आपण त्याला. म्हणून अशा वेळेस आपण ज्या कुठल्या पिकाची लागवड करायची आहे तर त्या पिकाचे मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल किंवा शासनाने ज्या शिफारस केलेल्या त्या त्या वाहनाच्या प्रजाती आहेत, यासाठी मी शेतकऱ्यांना इथे आवाहन करेल की विद्यापीठाने दिलेली कृषी दैनंदिनी आहे किंवा याचे शिफारस केलेले जे वाहन आहेत त्याचीच लागवड करावी. प्रत्येक वाहन हा प्रतिकारक्षम, विद्यापीठाने संशोधन करून आपले हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी निर्माण केलेल्या प्रजातीत याचा जर वापर केला तर निश्चितपणे उत्पन्नही वाढेल, प्रतिकारक्षम वाहनाची लागवड होईल आणि कीड रोगापासून सुद्धा बचाव होईल.
1: नक्कीच नक्कीच सर.
0: याशिवाय आता वेळेवर पेरणी, बऱ्याच वेळेस शेतकरी घाई करतात, अवकाळी पाऊस येतो शेतकरी पेरून घेतो, अशा वेळेस बऱ्याच वेळेस दुबार पेरणी करायची वेळ येते किंवा त्याची उगवणच होत नाही. मग अशा वेळेस काय की आपल्याला पेरणीची योग्य वेळ, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला याच्यासाठी सुद्धा मातीची परीक्षा आहे, म्हणून मी त्याच्या आकाशवाणीच्या माध्यमातून आठवण करून देतो की जे जुने संदर्भ आहेत हे खरोखरच खूप शास्त्रोक्त आहे, त्याचा आधार घेऊन सुद्धा आपण त्याचा अवलंब केला तर नक्कीच शेतीमध्ये त्याचा फायदा होईल.
1: बरोबर आहे.
0: आपला विषय हा पीक संरक्षणावर आधारित आहे, त्याच्यामुळे मी मध्ये मध्ये तुम्हाला पीक संरक्षणावर भर याच्यासाठी देतोय की ती जास्त महत्वाची गोष्ट आहे. कारण कीड आणि रोग हे असे घटक आहेत त्या पिकासोबत आलेले की ते आपल्याला होणारे नुकसान वाचवायचे. आता इथे पेरणीची वेळ जर आपण योग्य साधली तर बरेचसे रोग, बरेचसे कीड हे आपण वाचवू शकतो. म्हणजे ती वेळेवर पेरणी करणं हे अत्यंत महत्वाचा विषय आहे आपल्याला पीक संरक्षणाच्या माध्यमातून.
1: निश्चितच सर. आणि पुढे येणारा अजून एक महत्वाचा विषय म्हणजे सर, जे काही संतुलित खतांचं व्यवस्थापन आपल्याला आपल्या पिकांना करायचं आहे ते देखील योग्य असेल तर निश्चितच आपल्या उत्पादनात देखील वाढ होऊ शकते.
0: आता इथे खूप मोठी गडबड होते, कारण अलीकडे जे काही रासायनिक खत आहेत, सेंद्रिय खतांचं प्रमाण त्या तुलनेमध्ये आता अलीकडे खूप कमी प्रमाणामध्ये सेंद्रिय खत उपलब्ध होत आहेत. म्हणून इथं शेतकऱ्यांना विनंती असेल की सेंद्रिय खते, कंपोस्ट खते, शेण खते ही भर खते आहेत, याचा वापर आपण, म्हणजे आता जो मे महिना आहे याच्यामध्ये शेतीची कामं करत असताना याचा अवलंब करायला पाहिजे. म्हणजे काय, जमिनीची प्रकृती जी आहे ही बिघडलेली आहे आणि ही आपण कसं संतुलित करू शकतो तर हा सेंद्रिय खत असतील, कंपोस्ट खत असतील, भर खत असतील, आपल्याकडे भरपूर सेंद्रिय माध्यम आहेत, याचा अवलंब करून आपल्याला शेतीचा पोत ज्याला आपण म्हणतो तो सुधारला पाहिजे. आणि त्यानुसार इथे अजून एक गोष्ट महत्वाची आहे, जमिनीमध्ये सुद्धा प्रत्येक पिकाची एक ठराविक अन्न द्रव्य लागण्याची क्षमता आहे, त्याच्यापेक्षा अधिकही नको आणि कमी नको. तर ही खतं विद्यापीठानं तुम्हाला प्रत्येक पिकाची काढून दिलेली आहेत. म्हणून मी इथे कृषी दैनंदिनीचा परत उल्लेख करेल की प्रत्येक पिकाची गरज अन्नाची किती आहे यानुसार आपण ही खतं त्या त्या पिकाला जर जेवढी पाहिजेत तेवढी जर दिली तर

0: तर नक्कीचपणे संतुलित हा जो शब्द आहे तो अत्यंत प्रभावीपणे आपल्याला वापरता येईल. म्हणून आपल्याला खूप कमी नको, खूप जास्त नको, जी शिफारस केली त्यानुसार अन्नद्रव्याची मात्रा मिळाली तर नक्कीच पिकांची वाढ चांगली होईल, उत्पन्न चांगले येईल.
1: अगदी बरोबर आहे. आणि सोबतच सर, आता ही मशागतीची कामे करत असताना अजून एक खोल नांगरणी ती देखील करणं महत्वाचं आहे का, की जेणेकरून ज्या काही जमिनीमध्ये असणाऱ्या किडी आहेत त्या नष्ट होतील?
0: काय होतं, जमिनीमध्ये खूप खोलवर यांच्या सुप्त अवस्था राहतात. मग आपण नांगरट तर करतोच, पण आपण ह्या अवस्था जसं सूर्यप्रकाशाला एक्सपोज झाल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला ह्या नष्ट करता येतील. याच्यासाठी एक दोन नांगरट त्या पण खोल करणे, आणि सूर्यप्रकाश हा तर आपल्याकडे आता म्हणजे आग उगतोय असं म्हणायला हरकत नाही, पण ती आग जी आहे ती आपल्याला त्याचा उपयोग हा किडी नष्ट करण्यासाठी, याच्या सुप्त अवस्था नष्ट करण्यासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे. आणि हे जसं आपण याच्या अगोदर या विषयावर माहिती मी शेतकरी बांधवांना दिलेलीच आहे, याच्यामध्ये किडींच्या सुप्त अवस्था नष्ट करण्यासाठी आपल्याला ह्या खोल नांगरटीचा उपयोग करायचा आहे.
1: आणि सर, आता मे महिन्यात आपली ही शेतीची कामे करत असताना पीक संरक्षण हे आपल्याला कशा पद्धतीने करता येईल, की जेणेकरून पुढचं आपलं होणारं नुकसान आपण या माध्यमातून टाळू शकू, तर त्यासाठी सापळ्याचा वापर हा देखील कशा प्रकारे करायला हवा? बरोबर सर,
0: आता ह्या विषयावर खरं तर जी कोणती पिकांची लागवड करणार आहोत तर त्यानुसार अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचा अवलंब करून आपल्याला पीक संरक्षण हे आपण करू शकतो. याच्यामध्ये काही म्हणजे कामगंध सापळे आहेत, लाईट सापळे आहेत, चिकट सापळे आहेत, किंवा बरेचसे शेतकरी उन्हाळे भाजीपाला वगैरे घेतात, याच्यामध्ये पिवळे चिकट सापळे इतके छान काम करतात, रस शोषण करणाऱ्या किडी आहेत, तर याच्यासाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे, त्याच्या व्यतिरिक्त किडींचं प्रमाण किती आहे हे सुद्धा आपल्याला ह्या सापळ्यांवरून लक्षात येतं. तर ह्या पुढे उपाययोजना करायच्या आहेत जेणेकरून आपण पीक संरक्षण पण करू शकतो, त्या किडीची आर्थिक नुकसान पातळी किती आहे ही पण आपण या सापळ्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त काही जैविक घटक आहेत याचा वापर करून, म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, काही परोपजीवी कीटक आहेत, काही परभक्षी कीटक आहेत, किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर आहे. निंबोळी सारखी अत्यंत उपयुक्त, मी तर निंबोळीला कल्पवृक्ष म्हणेल, मग अशी जी काही वनस्पतीजन्य आणि निसर्गाला अनुकूल असणारी अशी जी काही घटक आहेत सहज उपलब्ध होतात, खर्च कमी येतो आणि निसर्ग पर्यावरणाला पूरक आहेत, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु याचा ज्या पद्धतीनं अवलंब व्हायला पाहिजे म्हणून ह्या गोष्टी वारंवार सांगण्याची गरज येते. कवा ह्या गोष्टी वापर करावा, निश्चितच याचा फायदा आपल्याला मिळू शकतो.
1: खरंच आहे सर. आणि सोबतच सर, पाण्याचं व्यवस्थापन असेल किंवा मिश्र आणि आंतरपीक पद्धती आणि तसंच बीज प्रक्रिया या सगळ्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला आपण किडींचं कशा पद्धतीने नायनाट करू शकतो?
0: आता मे महिना चालू आहे, आपण शेताची बांधबंदिस्ती करणे, जिथे पाणी साचून राहणार आहे त्या ठिकाणी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणे, म्हणजे ज्याला आपण कालवे आहेत, पाणी हे कुठल्याही भागामध्ये थांबता कामा नये, पाण्याचा निचरा झाला पाहिजे. आता मागच्या वर्षी खूप पाऊस झाला, अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर बऱ्याच ठिकाणी पिकं सुद्धा पाण्याखाली जातात, किंवा अशा वेळेस पाण्याचा निचरा कसा होईल या पद्धतीने शेताची बांधबंदिस्ती करणं आवश्यक आहे. मिश्र किंवा आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. याच्यामध्ये काय होतं, मिश्र पीक पद्धतीमध्ये बऱ्याच वेळेस पर्यावरण किंवा जे निसर्ग आहे हा सुद्धा काही पिकाला अनुकूल असतो तर काही पिकांना अनुकूल नसतो, आणि हे आपल्याला माहिती नसतं, निसर्ग अनुकूल नाहीये अशा वेळेस नुकसान होतं. म्हणून मिश्र पीक पद्धती सारख्या पद्धतीचा अवलंब केला तर एखाद्या ठिकाणी जरी नुकसान झालं तर दुसऱ्या ठिकाणी आपण ते नुकसान झालेलं भरून काढू शकतो. ह्या पद्धतीचा अवलंब करून एका क्षेत्रावरून आपण जास्तीत जास्त, म्हणजे आता हे आंतरपीक पद्धत आहे, मका तूर कापूस मूग हे अशा पद्धती आहेत की म्हणजे अधिक उत्पन्न मिळतं, आणि एखाद्या वेळेस एखाद्या पिकाला जरी दगा फटका झाला तर दुसऱ्या पिकांमधून आपण ते उत्पन्न काढू शकतो. आता अजून एक महत्वाची गोष्ट शेतकरी बांधवांना सांगायची, ती म्हणजे बीज प्रक्रिया. हा एक अत्यंत महत्वाचा आणि खूप महत्वाचा विषय आहे, परंतु हा जेवढा गांभीर्यानं घ्यायला पाहिजे म्हणून मी शेतकरी बांधवांना इथे हात जोडून विनंती करेल की बीज प्रक्रिया सारखे अत्यंत सोपे, कमी खर्चाचे, परंतु 25-30% उत्पन्नाची हमी देणारे असे उपाय

0: योजना आहेत की ही बीज प्रक्रिया आपलं बियाची मात्राच किती असते म्हणजे 3 किलो 10 किलो 15 किलो 20 किलो अशा कमी मात्रेमध्ये आपण ह्या बीज प्रक्रियेचा वापर जर केला तर कमीत कमी त्याच्या क्वांटिटीमध्ये आपण जास्तीत जास्त कीड रोगाचे नियंत्रण हे करू शकतो. पण ही बीज प्रक्रिया करणं म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी कंपन्यांमार्फत किंवा जे आपल्या पर्यंत बी येतं त्याला बऱ्याचशा रसायनाच्या बीज प्रक्रिया केलेल्या असतात, परंतु शेतकरी बांधव स्वतः याची बीज प्रक्रियेची पाकिटं म्हणजे जीवाणूयुक्त असतील, रायझोबियम आहे, ऍझोटोबॅक्टर आहे, अशी कित्येक बीज प्रक्रियेची घटक आहेत की जी आपल्याला केल्यानंतर उत्पन्नामध्ये फायदा मिळेल आणि कीड आणि रोगापासून सुद्धा त्याचा बचाव होईल. तर ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, शेतकरी बांधवांनी याचा अवलंब करायला पाहिजे.
1: निश्चितच सर, आपलं पीक जर आपल्याला वाचवायचं असेल तर ही सगळी कामं वेळेवर आपली होणं खूप महत्वाचं आहे, नाही का सर? मग त्यामध्ये तुम्ही स्वच्छ शेती असेल, पिकांचं फेरपालट असेल, प्रतिकारक्षम वाणाचा वापर असेल, त्यानंतर जैविक नियंत्रण असेल किंवा पाण्याचं व्यवस्थापन आणि बीज प्रक्रिया, जो आता तुम्ही सांगितला की अतिशय महत्वाचा आहे की बीज प्रक्रिया केल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई आपल्याला करायची नाही.
0: बरोबर.
1: तर ही सगळी कामं मंडळी आपल्याला वेळेत होणं आपली खूप महत्वाची आहे. आता ही आपली माहिती ऐकून शेतकरी बंधू कामाला लागतील. तर पुढचा महत्वाचा मुद्दा येतो की रोग नियंत्रणासाठी आता बरंच जे आपलं नुकसान आहे शेतकरी बांधवांचं ते पिकांवर येणाऱ्या किडी आणि रोगांमुळे होत असतं, तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रभावी उपाय आपल्याला कोणते सांगता येतील?
0: रोग नियंत्रणाच्या बाबतीमध्ये जसं बीज प्रक्रिया आहे त्याचप्रमाणे काही रासायनिक सुद्धा प्रक्रिया करण्यासारखे घटक आहेत, जैविक घटक आहेत ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा किंवा कार्बेंडेंजिम थायरम हे आपण बियाणाला लावलेलं राहतं. तर याच्या व्यतिरिक्त काही काही रोग जसे बुरशीजन्य आहेत, मुळकूज आहे, तर अशी ही या सूक्ष्म किंवा जैविक पद्धतीचा अवलंब करून बऱ्याचशा रोगांवर आपण उपाययोजना करू शकतो. याच्या व्यतिरिक्त अजून एक पद्धत आहे ती म्हणजे माती निर्जंतुकीकरण. याच्यामध्ये अलीकडे बऱ्याचशा ठिकाणी जिथे फळबागा वगैरे आहेत किंवा भाजीपाला वगैरे घेतो तर अशा ठिकाणी आपण प्लास्टिकचं मल्चिंग करून आपण त्याच्या शीट वगैरे वापरून बऱ्याच वेळेस त्याचं तापमान नियंत्रित करून आपण बऱ्याचशा रोग जंतूचं नियंत्रण हे करू शकतो. विशेषतः ही जी पद्धत आहे ती भाजीपाला पिकासाठी खूप छान आहे.
1: अच्छा, तण नियंत्रणाचा पीक संरक्षणाशी नेमका काय संबंध आहे हा प्रश्न निर्माण होतो सर.
0: आता तण ही एक अशी गोष्ट आहे की शेतीमध्ये पिकाच्या वाढीला अडथळा आणणारी, अनावश्यक असणारी म्हणजे तण असं म्हणायला हरकत नाही.
1: म्हणजे तण खाई धन आपण जे म्हणतो ती म्हण लागू होते.
0: नक्कीच नक्कीच. तर हे तण काय करतं, पिकांशी पाण्यासाठी, अन्नद्रव्यासाठी, प्रकाशासाठी, जागेसाठी अशा वेगवेगळे जे घटक वाढीसाठी आवश्यक आहेत पिकांच्या त्याच्यासाठी स्पर्धा करतं आणि त्यामुळे काय होतं आपोआपच तिथं उत्पन्नामध्ये घट येते. म्हणून तण नियंत्रण करणं हे आवश्यक आहे. याचे दुष्परिणाम जर पाहिले पिकाच्या वाढीमध्ये अडथळा येतो, जवळपास 80% पर्यंत आपल्याला पीक उत्पादनामध्ये घट येते, किडीचा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. याच्याशिवाय जमिनीमधील अन्नद्रव्य आहे त्याच्यावर सुद्धा हे तण खात असल्यामुळे आपल्या पिकाची पाहिजे तशी वाढ होत नाही. त्याच्यामध्ये वार्षिक, बहुवार्षिक, द्विवार्षिक असे वेगवेगळे तणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर याच्यासाठी आता सांगितल्याप्रमाणे स्वच्छता मोहीम आहे, शेतामध्ये येणारे शेणखत आहे, पूर्ण कुजलेलं कंपोस्ट आहे याचा वापर करणं आहे आणि शेतातील जे काही तण आहे तर ते वेळीच आपण म्हणजे जे महिन्यामध्ये आपली कामं चालू आहेत तर त्याच्यामध्ये आपण ह्या तणाच्या बाबतीत काटेकोरपणे काळजी जर घेतली तर नक्कीच आपल्याला याच्यापासून होणारा जो घट होणार आहे ते आपण कमी करू शकतो.
1: निश्चितच.
0: याच्या व्यतिरिक्त यांत्रिक पद्धतीनं तणाचा आपण नियंत्रण करू शकतो. याच्या व्यतिरिक्त आपण रासायनिक पद्धतीनं सुद्धा जिथं खूप मोठ्या प्रमाणावर तण येतं तर त्याच्यामध्ये खूप सारे हर्बिसाइड्स पण रिकमेंड केलेले आहेत त्याचा वापर पण आपण करून तणाचा बंदोबस्त हा करू शकतो. जैविक पद्धतीनं सुद्धा तणाचं नियंत्रण हे करू शकतो. जसं आपल्याकडे गाजर गवत आहे, आमच्या विभागामार्फत झायगोग्राम सारखी कीटक आहे जी वापर केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आपण या पार्थेनियम सारख्या तणाचा आपण निश्चितपणे नायनाट हा करू शकतो.
1: बरं सर, आता जेव्हा भाजीपाला पिकांमध्ये देखील आपल्याला संरक्षण करता येईल का? बरं,
0: भाजीपाला पिकामध्ये सुद्धा आपण याचा उपयोग करून तणाचं नियंत्रण

0: हे करू शकतो. आता भाजीपाला पिकामध्ये येणाऱ्या महत्वाच्या किडीचा जर आपण विचार केला तर मावा आहे, पांढरी माशी आहे, फळमाशी आहे. तर हे आता सांगितल्याप्रमाणे आपण हे पिवळे चिकट सापळे किंवा निंबोळी सारखी त्याची इवन दो तेलाची फवारणी, फेरोमेन ट्रॅप, जी काही वेगवेगळी फळबागेवरील काही कीड आहेत, मिलीबग आहे, खोड कीड आहे, तर या सगळ्या येणाऱ्या भाजीपाला आणि फळ पिकावरच्या किडीचा झाडांची छाटणी करून चुन्याचा लेप देऊन निंबोळीचा अर्क वापरून झाडांना नियमित पाणी देऊन मल्चिंग करून सुकलेल्या किंवा रोगट फांद्या छाटून झाडांना योग्य खताचं व्यवस्थापन करून पाणी आणि रोगाचं व्यवस्थापन करून आपण नियोजन हे करू शकतो.
1: आपल्या फळांवर ज्या काही किडी येतात तर त्याही किडी फळांपर्यंत येऊ नये यासाठी देखील आपल्याला काय संरक्षण करायचंय? बरं,
0: फळझाड एकदा लागवड केली की त्याच्याकडे नंतर कोणी पाहत नाही. अशा वेळेस फळामध्ये तणाचं व्यवस्थापन असेल, खताचं व्यवस्थापन असेल, पाण्याचं नियोजन असेल, मल्चिंग असेल, निंबोळी सारखी उपयुक्त अशी औषधं असतील, तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचा जर आपण अवलंब केला तर फळबागांवर जे काही मोठ्या प्रमाणावर किडीचं प्रादुर्भाव होतो तो आपण नक्कीच टाळू शकतो.
1: बरोबर आहे. आणि हे सर, आता मे महिना म्हणले की पाण्याची कमतरता ही सगळीकडे भासतेच, तर त्यामुळे पाण्याचा योग्य असा वापर करणं देखील खूप आवश्यक आहे. यासाठी शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल बरं तुम्ही?
0: पाणी व्यवस्थापनामध्ये पाणी हे जीवन आहे, म्हणजे ते पिकासाठीच आपल्यासाठी हे तंतोतंत लागू आहे.
1: निश्चितच.
0: म्हणजे जास्त पाणी झालं तर रोगांचा वाढ, आणि त्यामुळं अलीकडे ज्या काही अद्ययावत यंत्रणा आहेत, जसे की आपण परत ठिबक सिंचन, शेतीची बांधबंदिस्ती, पाण्याचं योग्य व्यवस्थापन, ह्या सगळ्या इवन दो पावसाचं पाण्याचं सुद्धा शेततळ्यांच्या मार्फत, सूक्ष्म सिंचनाच्या मार्फत, मल्चिंगचा वापर करून किंवा जेणेकरून जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी मुरलं पाहिजे. आज आपण पाण्याची पातळी याचा जर विचार केला तर 300-400 फूट खोल आपल्याला पाण्याची पातळी, ते पाणी इवन दो इतकं हार्ड असेल किंवा पहिली गोष्ट तर इतक्या खोलवर पाण्याची पातळी पोहोचलेली आहे, मग अशा वेळेस पाण्याचं संवर्धन करणं, पाण्याची बचत करणं, जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरवणं हे खूप काळाची गरज आहे. जेणेकरून आपल्याला म्हणजे उन्हाळ्यासारख्या परिस्थितीमध्ये आपण जे काही उन्हाळी पिकं घेणार आहोत त्याला संरक्षित पाणी याचा वापर करून आपलं पीक हे वाचवू शकतो.
1: अगदी. सर, आता नेमकी शेतकरी बांधवांनी या मे महिन्यामध्ये कोणकोणती मशागतीची कामे करायची आहेत आणि सोबतच पीक संरक्षणासाठी देखील आपण काय उपाययोजना करायला पाहिजे याविषयी प्रभावी अशी माहिती तुम्ही शेतकरी बांधवांना सांगितली, पण जाता जाता सर्व शेतकरी बांधवांसाठी अजून तुम्ही महत्वाचा संदेश काय द्याल?
0: शेतकरी बंधूंनो, आता मी ह्या अगदी छोट्या छोट्या बाबी सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तरी पण जसं मराठीमध्ये आवृत्ती म्हणतो किंवा परत एकदा त्याच गोष्टीची आठवण करून देतोय आकाशवाणीच्या माध्यमातून, कारण ह्या गोष्टी अत्यंत सोप्या आहेत परंतु करत कोणीच नाहीत. म्हणून या बाबीवर आपण जर व्यवस्थितपणे नियोजन केलं, म्हणजे पूर्व मशागतीपासून तर ते ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आतापर्यंत मी सांगितल्या ह्या सगळ्याचा आपण या येणाऱ्या खरीप हंगामासाठी या सगळ्या गोष्टीचा अवलंब करावा आणि आपल्या शेतीमध्ये नियोजनबद्ध व्यवस्थितपणे प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवून योग्य नियोजन, वेळेवर काम, भरघोस उत्पादन असं एक इक्वेशन मी तुम्हाला देतो, तर हे नक्कीच आपण आपल्या शेतीमध्ये याचा वापर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खर्च कमी करणे, नफा जास्त मिळवणे, तर नक्कीच आपण या छोट्या छोट्या गोष्टीचा अंतर्भाव पीक व्यवस्थापनामध्ये कराल अशी अपेक्षा ठेवतो.
1: निश्चितच सर. जाता जाता जो महत्वपूर्ण असा संदेश तुम्ही शेतकरी बांधवांना दिला की मे महिन्यातील आपली पूर्व मशागत, माती परीक्षण आणि खरीप हंगामाचं जे काही नियोजन आपल्याला करायचं आहे, ही महत्वपूर्ण अशी माहिती तुम्ही शेतकरी बांधवांना दिली की आधी मशागत आणि नंतरच पेरणी हाच खऱ्या अर्थाने यशस्वी आपल्या शेतीचा पाया म्हणायला काही हरकत नाही, आणि योग्य वेळी केलेली ही तयारी नक्कीच शेतकरी बंधूंनो आपल्याला येणाऱ्या खरीप हंगामामध्ये भरघोस असं उत्पादन देऊन जाईल यात काही शंका नाही. आणि ज्या काही पीक संरक्षणासाठी सरांनी आपल्याला ज्या महत्वाच्या छोट्या छोट्या बाबी आहेत की वारंवार आम्ही तुमच्या कानावर टाकत असतो त्याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही त्या अवलंबत आणाव्यात आणि येणाऱ्या खरीप हंगामात आपलं यशस्वी असं उत्पादन आपण घेऊन आपलं उत्पन्न देखील वाढवावं यात काही शंका नाही. तसे आज ही महत्वपूर्ण अशी माहिती तुम्ही सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविली त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

शेतकरी बंधूंनो, आताचा पिन मे महिन्यात करावयाची शेतीची कामे आणि पीक संरक्षण याविषयी डॉक्टर अनिल पांडे, कृषी कीटकशास्त्र विभाग, MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, छत्रपती संभाजीनगर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झालेली आहे मनोरंजनाची, तेव्हा आनंद घेऊया या गीताचा.

शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी सर्व मंडळीचा निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: शेतशिवार शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. एफएम 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
1: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात, सर्वांच्या मनात.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा लोकप्रिय कार्यक्रम फोन फरमाइश.
1: हॅलो
2: हॅलो, फोन फरमाइश.
0: श्रोते हो, तुमच्या संवादासोबत तुमच्या आवडीची गाणी ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता दर सोमवारी दुपारी 2:30 ते 3:00.
3: कुछ तुम कहो, कुछ हम कहे.
0: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण होईल दर बुधवारी 11:05.

0: लिख लो।
1: तर श्रोते हो, तुम्ही आम्हाला फोन करू शकता या नंबर्सवर। 0240 आमचा कोड नंबर आणि आमचे नंबर्स आहेत 2970231 आणि 2970212। आमचे नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 2970231 आणि 2970212। तर श्रोते हो, सोमवारी आम्हाला फोन करायला विसरू नका। दुपारी 2:30 ते 3 फोन फरमाईशा कार्यक्रमासाठी।
2: हॅलो, फोन फरमाईश।
3: FM 101.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। 8:05 होत आहेत। आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटीप्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमापुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँड्स दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअपचं जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो. तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले. एआय, संरक्षण

आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँड्सचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांचीही भेट घेतली. नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांची ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या. तसंच एनटीएकडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी अटक झालेल्या प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोघांना न्यायालयानं 10 दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेत केंद्र सरकारनं आज 2 सहसचिव आणि 2 सहसंचालकांची नियुक्ती केली आहे. भारतीय सांख्यिकी सेवेच्या 1998 तुकडीच्या अधिकारी अनुजा बापट आणि भारतीय महसूल सेवेच्या 2004 तुकडीच्या अधिकारी रुचिता वीज या पुढील 5 वर्षांसाठी एनटीएच्या सहसचिव असतील, तर भारतीय महसूल सेवेच्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आकाश जैन तसंच भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागातील अधिकारी राजेंद्र भोजगडिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयानं देशातील 14 ते 18 वयोगटातील शाळेबाहेर असलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार देशात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक 100 मुलांपैकी केवळ 62 मुलंच 12वीपर्यंत पोहोचतात, त्यामुळे सध्या 14 ते 18 वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शाळेबाहेर आहेत. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एका नवीन उपक्रमाच्या अंमलबजावणी धोरणाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं येत्या 1 जुलैपासून 9वीच्या अभ्यासक्रमात 3 भाषा अनिवार्य केल्या आहेत. या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा या मूळ भारतीय भाषा असणे आवश्यक आहे. तसंच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही. सर्व मूल्यमापन पूर्णपणे शाळा आधारित आणि अंतर्गत स्वरुपाचं असेल असं मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं भारतीय हज यात्रेकरूंसाठी आज लघु हज पॅकेजची घोषणा केली. या नवीन व्यवस्थेअंतर्गत यात्रेकरूंना हजचे विधी पूर्ण करून सुमारे 20 दिवसांच्या आत परतणे शक्य होईल. हे लघु हज पॅकेज 17 मे ते 5 जून या कालावधीत राबवले जाईल. या विशेष उपक्रमाअंतर्गत सुमारे 10,000 यात्रेकरू यावर्षी हज यात्रेला जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादीमुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली नाही असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. अहोरात्र कार्य करणाऱ्या रुग्णालयांप्रमाणे दिवसरात्र काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. न्यायव्यवस्थेच्या कामकाजात होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तंत्रज्ञान हाच एकमेव प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले. न्याय वितरणाला गती देण्यासाठी तांत्रिक प्रगतीचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी अधिक सखोल न्यायिक रचना करण्याचं आवाहन सरन्यायाधीशांनी यावेळी बोलताना केलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एका मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत 182 कोटी रुपये किमतीचे 227 किलो वजनाचे कॅप्टागॉन हे अंमली पदार्थ जप्त केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. मध्य आशियातल्या दहशतवादी गटांकडून कॅप्टागॉन या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. या प्रकरणी दिल्लीतून एका सिरियाच्या नागरिकाला अटक झाली आहे. केरळमध्ये होऊ घातलेले मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी आज काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांची त्यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी वार्ताहरांशी संवाद साधला. वेगवेगळी मतं असणं हे राजकारण

0: नैसर्गिक आहे, मात्र पक्षाने एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयामागे ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे, असं वेणुगोपाल यावेळी म्हणाले. तर दोघांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त फेटाळून लावत मंत्रिमंडळ स्थापनेची चर्चा सुरळीतपणे सुरू असल्याचं सतीशन यांनी सांगितलं. मंत्र्यांची यादी उद्या दुपारपर्यंत राज्यपालांना दिली जाईल, असं ते म्हणाले. वेणुगोपाल यांची भेट घेण्याआधी सतीशन यांनी ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांचीही भेट घेतली. चेन्नीथला यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं यासाठी सतीशन प्रयत्नरत असल्याचं सांगितलं जात आहे. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी चेन्नीथला हेही आग्रही होते. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून भूतानला भारतापेक्षा खूपच कमी दरात पेट्रोल विकलं जात असल्याच्या दाव्याचं सरकारनं खंडन केलं आहे. समाज माध्यमावरचा हा दावा हा व्हिडिओ जुना असून नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो संदर्भाशिवाय शेअर केला जात आहे, असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं म्हटलं आहे. थायलंडमधल्या बँकॉक इथं आज रेल्वे आणि सार्वजनिक बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे आणि बसची टक्कर होऊन आगीचा भडका उडाला, यामध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकींना झळ पोहोचली आहे. इस्रायलनं गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात हमासच्या लष्करी विभागाचा नेता मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इज अल दीन अल हदाद असं त्याचं नाव असून 7 ऑक्टोबर 2023 इस्रायलवर हल्ला करण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता, असं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्ससोबत सुरू आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकात्याच्या 8 षटकात 1-85 धावा झाल्या होत्या. अमेरिका आणि नायजेरियाच्या सशस्त्र दलांनी इस्लामिक स्टेट ग्रुपचा म्होरक्या अबू बिलाल अल मैनुकी याला काल एका संयुक्त मोहिमेत ठार केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. श्रोते, आपण आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 8:15 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया दत्तू वाघमोडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक धनगरी ओवी.

0: साडेसाती शनी महिना लागल्या बरोबर विचार केला भोळ्या शंकरांना आपला जीव कुठेतरी वाचवला पाहिजे
1: भगवंता शनी माझ्या पाठी मागे लागला मला जीव माझा वाचवला पाहिजे शनी माझ्या मागचा गेला पाहिजे
0: म्हणून भोळा देव शंकर निघून किरबन झाडीला अरण्याच्या ठिकाण्याला निघून गेल्याला सैला
1: अरण्याच्या धायाला शंकर जाऊन जिना काही केला
0: कुठेतरी आसरा मिळाला।

0: धावपळ मुंडा दडवतोय कुठेतरी माझ्या पाठीमागची जावावी म्हणून.
1: मला कुठेतरी तुमच्याजवळ आश्रय मिळावा
0: म्हणून राहती शंकर बोलत होता. त्याला
1: त्या वेळेला नारळाच्या झाडाच्या असणाऱ्या झावळ्यामध्ये शंकर लपून बसायला.
0: भगवंता लपून बसून शनी जाऊ द्या म्हणून दडला होता.
1: तर शंकर मोहर आणि शनी माग.
0: त्या वेळेला शनीला बर का शंकर दिसला नव्हता
1: म्हणून शनी निघून मोहरे गेलेला असताना

0: तीजार बोलत होत बर का भगवंता तुम्ही आता निघून चाललेला असायला
1: कुठं तरी माणसान माणसावर उपकार केले म्हणून चार पाच म्हणतात की
0: तसा मला काहीतरी आशीर्वाद द्यावा
1: भगवंता मी तुम्हाला माझ्या जावळ्यामध्ये सामावून घेतलं
0: तर मला काहीतरी आशीर्वाद द्या
1: मला काहीतरी वर देऊन जावा म्हणून त्या काही केलं
0: त्या वेळेला महाराज नारळाच्या झाडाला
1: काही केलं मागणी मागितली भोळ्या देव शंकराला
0: तर त्या वेळेला या झाडाला काय करायला

கரண்டி வாய் வாய் பசரி பழங்க வரிவ சொல்லி பழங்க வரிவ.

ಜಾತ ಕಸಾವ ಪಾಯತ ಮಾತ ಮರದ ಬಾಯಿ ಕಸಾವ ಕರಿ ಚಟುರಿ ಲಾಯ.

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात दत्तू वाघमोडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक धनगरी ओवी आताच आपण ऐकलीत. याबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची रचना, संगीत शंख नील यांचं आहे.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची रचना आपण ऐकलीत. श्रोतेव भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया पद्मजा जोगळेकर यांनी गायलेली आरती प्रभू यांची रचना. संगीत अभिजित लिमये यांचं आहे.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल।

श्रोते दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरनं सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसेच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर, तसेच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 आणि 40 सेकंद होत आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता